स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो, मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

जिथे भक्ती आहे तिथेच आनंद आहे। आषाढी एकादशीच्या निमित्ताने 19 जुलै ते 25 जुलै या दरम्यान ऐका संतांच्या विचारांचा आणि हरिनामाच्या गजराचा दिव्य सोहळा, संतवाणी भक्तीचा सोहळा, कीर्तन विशेष कार्यक्रम। यामध्ये ऐका संतांची शिकवण, अभंगाचा मधुर स्वर आणि कीर्तनातून आपल्या जीवनाला मिळणारी नवी दिशा। ऐकायला विसरू नका सकाळी 6 ते 7 या वेळेत संतवाणी भक्तीचा सोहळा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: सुप्रभात श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, नाद कीर्तनाचा। या सुंदर अशा कार्यक्रमात मी आरजे कोमल आपलं स्वागत करते। वातावरणात एक वेगळाच गोडवा आहे। सगळे वारकरी हे पंढरपूरच्या दिशेनं निघालेत। टाळ मृदुंगाचा आवाज, विठ्ठलाचं स्मरण आणि फक्त विठ्ठल विठ्ठल हाच एक जयघोष। खरंच हे सगळे विठ्ठलाला भेटण्यासाठी किती आतुर आहेत ना। विठ्ठलाला भेटण्याची आस एवढी असते की त्यापुढे ऊन, वारा, पाऊस, थंडी, पाणी याचा काही एक फरक पडत नाही। फक्त पंढरीला जायचंय आणि विठुरायांना भेटायचंय हेच एक स्वप्न त्यांच्या मनी असतं। आणि आता लवकरच हे त्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी हे सगळे वारकरी विठ्ठलाला भेटतील, विठ्ठलाला त्यांचं गाऱ्हाणं सांगतील, विठ्ठलाशी खूप साऱ्या गप्पा मारतील। किती सुंदर असेल ना त्यांच्यासाठी हा क्षण, किती गोडवा आहे विठ्ठलाच्या नावात। म्हणजे याच निमित्त आपण ऐकूया अक्काताई महाराज यांचं कीर्तन।
2: महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाचे विचार केला, ज्ञान देव रचिला पाया उभारिले देवालया, आणि माझे तुका बराया तुका धामासे कळसा, असे कळसस्थानी विराजमान असणारे तुकोबराय यांचा चार चरणाचा अगदी सरळ सरळ सोप्पा सगळ्यांच्या पाठातला आणि हा अभंग आज दुपारी निवडला। का दुपारी निवडला? कारण ही सेवा सगळ्यांना ज्ञात आहे एक नाही। आज योगिताताईंची सेवा होती, हरिभक्त परायण योगिताताईंची सेवा होती। आज तुम्हाला पाचवी पक्वांनाच जेवण होतं आणि त्या प्रत्यक्षेने एवढे आलेले आहात तुम्ही, बरोबर आहे? पण आज तुम्हाला नुसता झुणझुणीत पण ठेसा आणि भाकरी खायला भेटेल, चालेल का? पंढरपूरला ठेसा आहे का? विठ्ठल

आहे आणि आज पर्वकाळ आहे म्हणून हा अभंग निवडलेला आहे. आज काय आहे, आज पवित्र अशी कमला एकादशी आहे. अधिक मास कमला एकादशी आणि आता भव्य दिव्य असा असणारा महिला सत्ता माझ्या वैष्णव सख्या म्हणून मी अभंग निवडला. वैष्णव संगती जीवाला जर सुख लागायचं असेल तर वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा सांगणारी संत आहेत. आणि संत जीवाला सांगत आहेत जीवनामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत संगत कोणाची करायची आणि कशी संगत असल्यावर जीवन सुखात जाईल याचं महत्व करून देणारे अभंग.

सराय सांगत आहेत बाबांनो, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आली कमी देवा काही नेणे। एकमेव सुख लागायचं असेल या जीवाला तर एकमेव ठिकाण फक्त फक्त म्हणजे वैष्णवाची संगत आहे। आली कमी देवा काही नेणे, कुठेही दुसरीकडे माहित नाही मला असे तुकोबारायांचं म्हणत आहे। मग आम्ही वैष्णवाच्या संगतीमध्ये आहोत, आम्ही काय करतो असं गाये नाचे उडे आपुलिया छंदे काय करतो त्या वैष्णवांच्या संगतीमध्ये आम्ही गातो नाचतो गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने। बरं, आम्ही नाचतो बागडतो उड्या मारतो, आपल्याला कधी वाटलं का ज्या परमार्थाला चार गोष्टी आड येतात त्या गोष्टी आपण कधी आठवले का आपल्याला इथं सांगा। यालाच म्हणायचं वैष्णवाची संगत। काय लाज भय शंका दुरावला मान ह्या जी चार गोष्टी परमार्थाला आड आहेत या गोष्टीचा आपण कधी विचार केला का हो? आत्ताच आत्ताच एवढ्या चार दिवसाचा विषय होता, मागचं जाऊ द्या। आता तुम्हाला काय त्या वैष्णवाच्या संगतीमध्ये तिकडे येणार नाही पण इथे तरी तुम्हाला भेटतो आनंद, ठीक नाही? लाज भय शंका दुरावला मान न

सुकोबराय सांगत आहेत भगवंताच्या समोर, तुका म्हणे आता आपुल्या सायसे तुझ्या सायसने, तुका म्हणे आता आपुल्या सायसे

हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्पसत्व परिहार देणं अत्यंत गरजेचं असतं. परिहार म्हणजे काही जास्त नाही पण दोन शब्दाचा तरी, कारण सगळ्याला ज्ञात आहे की नाही. आणि परिहार फक्त जीवालाच द्यायचा असतो, देवाला काही गरज ठीक नाही. भोपाळ्यामध्ये अभंग आहे न सांगता तुम्हा कळो येती अंतर विश्वी विश्वंबर परिहाराची न लगे ठीक नाही. परिहार जीवालाच द्यायचा असतो तोही दोन शब्दाचा. आज हे साधू संतांच्या पदपुरुषांनी पावन झालेली ही पाटोदा नगरी आहे. साधू संतांच्या पदपुरुषाने पावन झालेली ही पाटोदा नगरी आणि त्यातली त्यात विठ्ठल रुक्मिणी संस्थान आहे. हे अगोदरच विठ्ठल रुक्मिणी संस्थान आहे. अधिक मास तपपूर्ती सोहळा भव्य दिव महिला कीर्तन महोत्सव देवी भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा संयोजक असणारे सुनंदाताई सतीश सोहळकर आमच्या ताई आई साहेब आम्ही म्हणतो. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आणि नेतृत्व म्हणजे आमच्या संगीताताई सोळसकर यांच्या माध्यमातून असा हा भव्य दिवस अगदी दृष्ट लागाव असं सत्ता चालू आहे. कारण मला सांगा आमच्या बाबांनी यमुनेशे रोप लावले द्वारी त्याचा वेलू गेला. 15 वर्षापूर्वी बरोबर आहे ताई, 15 वर्षापूर्वी छोटस रोपट लावलं होतं बरं का बाबांनी, छोटस रोपट लावून दिलं आम्हाला. कारण तुम्हाला कुठेच जायला येत नाही ना, कुठं जाता येत नाही ना, मग मी थोडा रोप लावून देतो आणि त्या तो मोगरा फुलला. आज हा मोगरा फुलला फुले रे चिताची भारू कळियासी आला है का. कारण इथला सत्ता झाल्यामुळे या सत्त्याला पाहून महिला सत्ता बीड जिल्ह्यामध्ये अनेक झाले. पण इथला सत्ता अगोदर झाला बरं का, इथला सत्ता अगोदर झाला आणि हा सत्ता पाहून बीड जिल्ह्यामध्ये अनेक सत्य झाले. आम्ही बऱ्याच सत्याला आम्हाला संगीताताईमुळे यायला भेटलो. कारण आम्ही काही एवढे मोठे गायक नाही, साधी साधी माणसं आहोत. कवितला

अगदी सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत अखंड ज्ञान यज्ञ चालू आले आहे. आणि बहुसंख्य महिला मंडळ आहेत, कारण सप्ताह महिलांचा आहे. पण महिलांचं मी आमच्या भाषेत सांगू का, आमच्या वयोवृद्ध म्हणायच्या महिला आजीबाई म्हणायच्या, सरडाची धाव फुपाटी प्रजवत असते. एखादी बाई आमची मंदिरामध्ये हे जाऊन काहीतरी करायला लागली ना, त्यांनी सरडाची धाव किती फुपाटी पर्यंत असते ते बरोबर होतं बरं का. पहिलं

यांच्या घरी जायला का, माहेर यायला कोणाला अडचण असते का, असते का? हे आपलं सगळ्यांचं, मी सुद्धा घरून सांगून आले, बाई बाई सख्या म्हणलं मला, काय ग तुला कुठं चालली येतो? मी म्हणलं मी कुठे चालली सांगू तुम्हाला.

आपण नांदाईच्या घरून माहेरी गेल्यावर कसला आनंद असतो. आता मी त्याच्यात बसत नाही बरं का, कारण 10 वर्षापासून मला माहेराचं सुख आणि दुःख नाही. सगळे मावळे आहेत पण मला असं वाटतच नाही मला कोण नाही. मला ह्या माझ्या सख्या आहेत ना, मला माझ्या सख्या आहेत, त्यामुळे मला कुठेच माझ्या पांडुरंगाने, कारण ज्याला कोण नसेल ना त्याला माझ्या पांडुरंग, माझ्या तुकोबारायाने नातं जोडायला आलं कोणाला. आमच्या संगीतदाने सकाळी सांगितलं, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू तुलता. बोला.

0: Wah, itu nah. Tanya apa tuh yang katanya? Pandani maje lahir saja. Udah pandani gaul gitu. Jangan mahir aja udah nih.
1: Gaul aku mai.
0: Setia Bhama Mata. Pandu orang nggak pita mahir. Ani. Maju mahir, mahir orang berpura ya bu. Ini pandani aye. Bibudi chatiri bapani jala purna sundar chale bapani aayi maji vithala rakhumai maje mahira pandhari aaye bibudi chatiri मला माझ्या आईची आठवण झाली की नक्कीच पंढरपूरला निघते. मग मी त्याचा एकादशी आहे का आज उपवास आहे का नाही याचाही विचार करत नाही. आणि इथं आज माझ्या सख्या वैष्णव का हो आपलं किती परम भाग्य सांगायला पाहिजे नाही का. आपल्याला टाळगुरु कुटुंब राहता आलं असतं का. हे बाबांनी जर उपलब्ध करून दिलं नसतं हा सप्ताह तर आपल्या तुमचं भाग्य बाबांची सप्ताह एक चालू केलं नसतं. भाग्य आपल्या सगळ्यांचं. Bravo!

सगळ्यापेक्षा आपण दुरूनच आलेलो बर का, आपण इथून आलेलोच नाही, आपण दुरून आलेलो आहोत, सगळे दुरून आलेलो आहोत. कारण योगिताताई शिवनंदाताई उत्कृष्ट कीर्तनकार आहेत, गायनकार आहेत. आपले संगीताताईच तर सांगायची गरजच नाही. मूर्ती लहान पण कीर्ती महान असणाऱ्या अशा आमच्या संगीताताई आहेत. चोपर आहेत, विनकरीत आहेत, तुळशी आहेत, आमच्या राधाताई आहेत, आमच्या देवकी ताई आहेत. हार्मोनियम आमच्याकडल्याच आहेत, पण माझीच म्हणजे ओळख नव्हती. आणि पप्पा जे तर सांगायलाच नको, म्हणजे तुम्हाला मला काय सांगायचंय ते अगोदरच कळालं ना. अहो मृत कपाळामधून अखिल कोट ब्रह्मांड गायकाचं बोल काढणं म्हणजे त्या आमच्या आहेत ज्ञानेश्वरी ताई. आपलं जिवंत कातड आहे, आपण जिवंत आहे तरी आपल्या मुखामधून शब्द फुटत नाहीत. धन्यवाद.

ब्रह्मरसाचं भोजन आज आपल्याला मिळणार आहे. असे बद्धंगचारी आमचे ज्ञानेश्वरी ताई, आणि जेणेकरून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला ते आमचे बापू. आमचा आजचा परिचय नाही, गेल्या वेळेस आले होते म्हणून मला, मी त्यांना कालच सांगितलं जर माझ्या कीर्तनाची सेवा असेल तर मला काही माईकातलं कळत कोणतरी कीर्तनकार सांगेल का वसलेल्यासारखं, हे का नाही मला कळत नाही म्हणणारी कीर्तनकार अजून जन्माला आली. पण मी सांगत असते बरं का, मला माहिती आहे अज्ञान झाकून ठेवायचं गादी आहे, नारदाची गादी आहे. मी बाप्पांना सांगितलं तुम्हाला योग्य वाटेल असा आवाज सोडा, कारण मला काही त्यातलं कळतच नाही तर काय सांगणार मी. मला माहित आहे कारण प्रत्येक शिष्टीमंडळ आपल्याला जेवढा आनंद असतो तेवढाच अगदी छान कीर्तनामध्ये आनंद आवाज निघला तर त्यांनाही तेवढाच आनंद असतो. आपल्याला काही बरोबर करायची गरज

तुम्ही म्हणाल सगळ्या पाळकऱ्यांचं कौतुक करतात, गायन करायचं कौतुक करतात, सपोज याचं पिटी मास्तर तर बापूंच केलं, पण का हो आणि तुम्ही जर नसतात तर मी काय मंडपाला कीर्तन सांगितलं असतं का? सांगा बरं. अहो तुमच्यासाठी तर माझ्या माऊलींनी भरपूर मुली आहेत ठेवलेल्या, पण मी जास्त सांगणार नाही. प्रभू

आपण अभावाकडे वळूया. विठ्ठला विठ्ठला उत्सवा संगती सुख वाटे किंवा अधिक देवा काही नेन गायन तेवढ्या बोलूया छंद मनाचे आनंद आवडीने सांगणारे संत आहेत सांगत आहेत जीवाला सांगत आहेत काय सांगत आहेत आणि का सांगत आहेत महत्वाचा मुद्दा. सांगणारे संत जीवाला सांगत आहेत आणि का सांगत आहेत. येतो कळवळा म्हणून या अधिकार संपन्न संत आहेत माझ्या तुकोबाराया. काय अधिकार आहे माझ्या तुकोबाराया.

तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेमा, तुकाराम तुकाराम नाव ऐकल्या बरोबर थर थर तो

माननीय काय अधिकार आहे म्हणून सांगत आहे, त्याचा किती अधिकार आहे? कारण सांगण्यासाठी अधिकार म्हणजे ज्याला माहीत आहे, ज्याला अनुभव आहे, त्याने सांगावं लागतं नाही का? माझ्या तुकोबारायाला अनुभव होता, हा घ्या माझा अनुभव, भक्ती भाव भाग्याचा माझा अनुभव आहे. तुका म्हणे त्यातून सांगे, माझा अनुभव आहे अंगे. अगोदर तुकोबारायांनी जीवनामध्ये येऊन सर्वांचा अनुभव घेतला, सगळा अनुभव घेतला. अनुभव पाहिजे ना, अनुभवाशिवाय अनुभव नसेल तर सांगून तरी काय होते नाही, त्यांना विचारून तरी काय होते नाही. अनुभव पाहिजे. समजा म्हणा मुंबईला जायचं, तर सांगतो मुंबईला नको, आज एकादशी आपण पंढरपूरला जाऊ. आणि मला पंढरपूरला जायचंय, आणि पंढरपूरला जायचं असेल तर पंढरपूरला गेलेल्याला तुला विचारावं लागेल का? कधीच न गेलेल्याला विचारावं, सांगा बरं. तुम्ही कोणाला विचारायला पाहिजे? जो जाऊन आलाय त्याला विचारायला पाहिजे, तेव्हा तो आपल्याला मार्ग सांगलाय की नाही. तसे ज्याला विचारायचं आहे तो तिथून आलाय का जाऊन, हे अगोदर आपल्याला माहिती पाहिजे नाही का? तसं माझे तुकोबार आहे, अगोदर त्यांनी केलं सगळ्याचा अनुभव घेतला आणि मग आपल्याला सांगण्यासाठी आले. ते कुठून आले त्यांनी स्वतः पत्ता दिलेला.

আলো লতে কারণ আছে বলি লেগে রেছে সাত ভারে ভরে তায়া। আমি ওই কোনটাও আলেলো আহো, মি সগে অনুভব ঘেতলা আনি মন তে সাংগ্যাসাঠি আলেলে আহেত। येतो कळवा म्हणूनिया संतांचं आणि जीवाचं इतकं जवळचं नातं आहे। जसं माय लेकराचं नातं असतं, आईचं आणि लेकराचं नातं असतं का हो? आपलं 4 वर्षाचं 5 वर्षाचं बाळ खरं खरं उन्हात वाळूवर सरपडत आहे आणि आई मात्र शांत उभं राहिलेली आहे सावलीला त्याच्याकडे बघत। बरोबर आहे, काय करील होती आई? आई काय म्हणत नाही, पायात चप्पल घालते, कुठलाही विचार न करता अगोदर जाऊन धावत जाईल। आणि किती बाळाला बाळाला काय करी, अगदी मिठी मारी आणि हृदयाशी घट्ट

आधी संपन्न दिलेली आहे का? अंधाराच्या दिशेने हे जीव चाललेलं असला ना तर त्यांना असं अंतकरण तुटून येतं, जसं आपल्या आईचं अंतकरण असत तसं साधू संतांचं अंतकरण आहे. प्रत्येक साधू संत जीवा त्यांची एकत्र असते, प्रत्येक जीवाने भगवान परमात्म्याचा अंश आहे आणि त्या जीवाने जिथून आलेले आहे त्याच्याकडे ते मार्ग करावा, त्याच्याकडे जाण्यासाठी तेच मार्ग स्वीकारावा असं संतांचं म्हणणं आहे. का आपल्याला भगवान परमात्म्याने कशासाठी देह एवढा सुंदर दिलेला आहे, कशासाठी देह दिलेला आहे,

भोगता ठीक नाही. आम्ही म्हणतो देवी तिला तेव्हा भोजना भोगता, भोजनासाठीच आपल्याला देव दिला असं आपल्याला वाटतं. पण साधू संतांचं तसं नाही. प्रत्येक जीवाची काळजी करतात आणि त्या जीवानं अखिल मोठ ब्रह्मांड नायकाच्या दर्शनाची किंवा नामाची चिंतनाची अशी ओढ लागावी याच्यासाठी ते अवतीर्ण झालेले आहेत. माझ्या कुटुंबरायांनी एवढेच नव्हे अखंड भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं. किती नामस्मरण करावं, किती नामस्मरण करावं माझ्या तुकोबरायांनी. शिंक जांबळी खोकला एवढा वेळ वाया गेला. किती त्यांच्या जीवनामध्ये शिंक जांबळी खोकला एवढाच वेळ वायाला गेलेला आहे माझ्या तुकोबरायांचा. एक दिवस असा होणार माझे तुकोबराय बाहेर दिशेला निघाले होते. सकाळी सकाळी कळत बाहेर दिशेला निघाले कारण आता सगळं उलट झाले. ठीक आहे, पूर्वी काय असायचं घरामध्ये जेवायचं आणि बाहेर दिशेला 1 किलोमीटर 2 किलोमीटर अंतरावर जायचं आहे की नाही. पण आता तसं नाही, जेवायला जायचं खरे का घरी करायला लागला मला बाहेरून. अरे मग बाहेर असाय ना, नाही नाही घरी जायचंय कशासाठी. आता उलट आहे तसं त्यावेळेस माझ्या तुकोबर आहे बाहेर दिशेला निघाले, दाट जंगलामध्ये गेले पण मुखामध्ये

आजोबा भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत करत करत निघाले. पण तिथे आपल्यासारखे होतेच ना, ठीक नाही? ते म्हणाले काही नास्तिक त्यांनी त्यांनी पाहिलं तुकोबा रायाला श्री विठ्ठल श्री विठ्ठल करीत निघालेले आणि मग त्यांच्या मागे गेले. पण तुकोबा रायांना एवढंच त्यांच्या लक्षामध्ये आलं नाही की माझ्या मागे कुणीतरी येतं. हेही असवा हिसा कोठे आठवची नाही देहीच विधेही भोगू दशा. आणि मग तिथं सांगितलं बाहेर दिशेवरून तुकोबा राय माघारी आणि अडवलं वाटलंच का हो तुकोबा राया स्वतःला शाणे समजतात का? चरित्र आहे बरं का, चरित्र वाचावं लागेल त्याच्यासाठी. तुम्ही पहा चरित्र, तुम्ही स्वतःला शाणे समजतात का? अपवित्र ठिकाणी सुद्धा पवित्र अशा भगवान परमात्म्याचं नामस्मरण तुम्ही कुठं घ्यावं हे तरी कळलं पाहिजे ना. आणि मग मात्र तुकोबा राय म्हणाले

जगद्गुरू तुकोबारायांना आडवलं, एखाद्या आडवलं की लगेच दुसरा, दुसऱ्या की तिसरा, जे वाईट कर्म असत ना तिथं लगेच गोळा होते. ते लगेच दोघं चौघांनी त्यांना घेरा घातला आणि म्हणले का ओ तुकोबाराया तुम्ही नामच म्हणणं करता. त्यांनी सांगितलं हो मला पण कळतंय पण काय करू, माझी मध्ये झाली अनावर वाचा घेऊ नका ना, मी मंडपीला घेऊ नको येऊ नको येऊ पण ती माझी आवरत नाही हो. मग त्यांनी सांगितलं कोणती जीभ म्हणते काढा बाहेर तिला, बाहेर काढा तिला. माझ्या तुकोबारायाने जीभ बाहेर काढली आणि तुकोबारायाची जीभ हातामध्ये धरली आणि दाबून धरली, दाबून धरली जीभ. आणि ज्यावेळेस माझ्या तुकोबारायाची जीभ हातामध्ये धरली त्यावेळेस रोमा रोमा तू त्रिविठ्ठल त्रिविठ्ठल त्रिविठ्ठल अशी ध्वनी निघायला लागली. तरी सुद्धा त्यांना ती काय हो दुष्ट ते दुष्टच असतात नाही का, कळालं पण कधी कळालं ती गेल्याच्या नंतर कळालं विठ्ठल.

आणि नंतर सगळ्यांना कळाले ते संत होते म्हणून विठ्ठला तरी अनुभव एवढा घरी चमत्कार दाखवला भगवान परमात्म्यांनी. कारण त्यांचा असं होत माझे तुकोबा रायांच कि अखिल कोट ब्रह्मांडच्या नायकासाठी संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत ते तुकोबा राय होते. आणि आपल्यासारखे होते का ते? आम्ही हित असून सुद्धा आम्ही हित मंडपातच आमच्या पांडुरंग परमात्मा आहे, पण आम्ही मंदिराच्या बाहेर गेल्याबरोबर हॅलो काय चाललंय त्यांनी फोन करत नाही तर आम्ही करतो त्यांना विठ्ठल विठ्ठल. हा जीवाचा आहे तुकोबरायांनी सांगितलं नाही संसार करू नका. आपण संसारिक आहोत पण संसार करत असताना सुद्धा भगवान पंढरीच्या परमात्म्याचं नामस्मरण घ्या, नामस्मरण घ्या हेच माझ्या संतांचं सांगणं आहे.

सारे आसोने न सारे भजन करावे रे रे लावी ठला विठला सुंदर प्रमंडलवर आमच्या आजीन काय करतो माझी मदत झाली अनावर वाचा त्यांच्या तोंडातून शब्द आलेले त्यांना आवडले नव्हते म्हणून त्यांनी बाहेर काढले हे की नाही असं माझ्या तुकोबार आहे अखिल कोट ब्रह्मांड आहे का ते स्वतः नाव घ्यायचे आणि दुसऱ्यालाही सांगायचे भजन करा भजन करा भजन करा पण कोणीही माझ्या तुकोबार आहेच ऐकत एक दिवस माझ्या तुकोबार आहे देवाला पाठीमध्ये घेतलं देव कुठं पाठीत असतो का देव टोपल्यात बसतो का आणि देव टोपल्यामध्ये घेतला ते संत येतात त्यांच्याकडे येतो पाठीचा येतो हृदयाचा येतो आपल्याकडे पाठीमध्ये देव घेतला आणि प्रत्येकाच्या दारात गेले प्रत्येक

ఉండాలి. దేవజా కోణి దేవజా కోణి ప్రత్యేకమనకి ఆయతా అలా ఘర కూసోని తుకోబరాయన్న తెంచ ఉత్తర అసైచి ఘరతు అంతా మహిళాంచే దేవన లగే దేవన లగే సాధవనిచే రుందలే దాగే అమల సాఠు దేవన ఖేళ జాగస నహి అమల దేవన లగే అమల దేవత నకో అని పణ మాజ్యా తుకోబరై తెవలేర్ థంబలే నహి కాహి సాధక ఘెత్లి आणि भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघाली. असे तरी माझ्या मागे येतील म्हणून तुकोबारायाने साधकांना घेतलेली पंढरीच्या परमात्म्याच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यावर काय विधी असतो? चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा ऐकणे आणि चंद्रभागेचं स्नान केलं, पंढरीचरायाचं दर्शन घेतलं आणि त्यावेळेस काय असं तिकडं मंडप तिकडं नव्हते, काही बारी डायरेक्ट बारी असायची. आणि काही साधक पुढे आहेत, काही साधक माग आहेत, चुकोबरायामध्ये आहेत. काही साधकांनी भगवान परमात्म्याचं दर्शन घेऊन बाहेर निघाले. माझे तुकोबराया देवाच्या समोर आले. तुकोबराया पंढरपूरला गेले. आज आपण पण पंढरपूरला निघालो. सगळ्यांनी डोळे झाका बरं, डोळ चाललो आपण पंढरपूरला बरं का. आठवा आपण गाडीमध्ये बसलो, पंढरपूर गाडी चला, पंढरपूर गाडी चला, पंढरपूर गाडी, पंढरपूर गाडीमध्ये बसलो आणि पंढरपुरात उतरलो. चंद्रभागेमध्ये स्नान केलं, पिंडली करायचं दर्शन घेतलं आणि कुठं लागलो, बारीला लागलो, पांडुरंगाच्या पुढे आलो आणि पांडुरंगाचं रूप पाहत आहेत माझे तुकोबराया. सुंदर ते ध्यान देवाला कुठं पाहिलं? सुंदर ते ध्यान उभे कर कथावरी तुळशी हार गळा मकर कुंडले कंटी कौस्तू म्हणे तुका म्हणे माझे हे सर्व पाही ना श्रीमुख उघडा डोळे. झालं दर्शन, झालं का दर्शन आपल्याला? आपल्याला होतो अंतकरणात तो भगवान आपल्या जवळच, दूर नाहीये तो, जवळच आहे. आणि तो पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं माझ्या तुकोबरायाने.

आपण जर तिथं दर्शनाला गेलो तर तिथे दोन जय विजय तुम्हाला छोटे मौली सांगतात बघा दोन जय विजय आहेत आणि त्यांनी आपल्याला डोकं पण ठेवायला डोकं ठेवायपर्यंत लगेच बाहेर काढतात आणि तुकोबारायांना भगवान परमात्म्याने त्यांना विश्व निर्माण केला असं अखिल कोट ब्रह्मांड नाही. त्यांनी म्हणावं तुकोबाराया थोडा वेळ थांबा आणि तुकोबारायांनी साईडला थांबलं. भगवान परमात्म्याने तुकोबारायाकडे एक टक लावून पाहू. तुकोबारायांनी म्हणावं झालं का देवा निघून आम्ही सतत पुढे गेलेले आहे निघून आम्ही. त्यावेळेस तुकोबारायांना म्हणाले थांबा थोडं थांबा थोडं. जगद्गुरु तुकोबारायांनी देवा पुढे थांबावं देवानी सतत पाहत राहावं असं देवाची भावना होती. आणि मग मात्र तुकोबाराया वैतागले आणि म्हणले देवा तुमचं काही खरं नाही मी निघालो. त्यावेळेस मात्र तुकोबारायाच्या आपल्या विठेवरून भगवान परमात्म्या खाली आलेली सांगितलं तुकोबाराया तुम्हाला एक विचारू विचारायचं आहे विचार ना देवा विचार ना. त्यांनी सांगितलं का तुकोबाराया मी विश्व निर्माण केलेलं आहे हे विश्व निर्माण केलेले आहे आणि तुम्ही माझ्या बरोबर ज्या वेळेस आपण अवतार घेतलंय त्यावेळेस तेव्हापासून तुम्ही माझ्या संगतीने होता तेव्हापासून तुम्ही माझ्या संगतीने होता. काळ सुख दुःख संसार परमार्थ हे तुमच्या जीवनामध्ये आहे. सांगा तुकोबाराया तुम्हाला मी विश्व निर्माण केलेल्या अशा या विश्वामध्ये या संसारामध्ये तुम्हाला सुख या नावाची गोष्ट कुठं आढळून आली का. कदाचित देवाला वाटलं असं तुकोबाराया म्हणती देवा सुख तुझ्यापाशी आहे का. तुकोबारायाचेच प्रमाण आहेत ना एक नाही तुका उठणे माझे हे ची सर्व सुख पाही नसी मुख सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर जणी म्हणे सांग सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी असे सर्व

तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारे खातो. भगवान परमात्म्याला कदाचित वाटलं म्हणतंय की तुमच्या पायापाशी सुख आहे, पण तुकोबाराय म्हणाले देवा स्मित हास्य केलं माझ्या तुकोबारायांनी देवाला विचार सांगायला सुरुवात केली. देवा खरं सांगू का खोटं सांगू? देव म्हणाले तुकोबाराय असं का मला उत्तर देता तुम्ही? अहो खरं सांगू का खोटं सांगू? खरं सांगा. खरं सांगत सुख एकाच ठिकाणी आहे, ते तर

0: गाणी,
1: कारण नव्याने सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। सकाळचे 7 वाजलेत आणि नगरचे अंतरंग हा मॉर्निंग शो सुरू झालाय आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, आज आहे 17 जुलै 2026 ही तारीख, वार आहे शुक्रवार, मस्त अशी सकाळ आहे, खूप साऱ्या गप्पा गाणी आपल्या सोबत असणार आहेत। आज आहे जागतिक इमोजी दिवस आणि आज आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईलची इमोजी असणार आहे, हसणारी इमोजी असणार आहे। तसंच मंडळी, आज आहे आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस आणि आजच्याच दिवशी 1802 मध्ये मोडी लिपीत पहिली छपाई झाली होती। 1841 मध्ये सुप्रसिद्ध विनोदी साप्ताहिक पंचचा पहिला अंक प्रकाशित झाला। 1947 मध्ये मुंबईहून रेवसला जाणारी रामदास ही नौका उलटून सुमारे 700 जणांना जीव गमवावा लागला होता। तर 1975 मध्ये अमेरिकेची अपोलो आणि रशियाची सोयुज ही दोन अंतराळ यानांद्वारे जोडली गेली। 1993 मध्ये ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी तेलुगू भाषेतील तेलुगू थल्ली पुरस्कार प्राप्त केला। 1994 मध्ये विश्वचषक अंतिम फेरीत ब्राझीलने इटलीचा पेनल्टी शूटआउट मध्ये पराभव केला। 2000 मध्ये अभिनेत्री नृत्यांगना वैजंती माला बाली यांना भरतनाट्यम शिखरमणी पुरस्कार जाहीर झाला। 2004 मध्ये तामिळनाडूच्या कुंभकोणम गावात एका शाळेला आग लागून 90 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला। तर मंडळी, 2006 मध्ये फ्लोरिडा मधील केप कॅनवेरल स्पेस सेंटर मध्ये 13 दिवसांचा अंतराळ प्रवास पूर्ण केल्यानंतर डिस्कवरी अंतराळ यान पृथ्वीवर सुरक्षितपणे उतरलं। तर मंडळी, हे होते आजचे दिनविशेष। आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, आपण अशाच गप्पा मारणार आहोत। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 एफएम वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुल या पुस्तकाचं अभिवाचन। हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा। चला तर मग तयार व्हा पुल यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर पुस्तकाच्या पानातून या शो

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, सकाळची सुरुवात छान भक्तिमय होण्यासाठी आपण ऐकत असतो एक अभंग. चला तर ऐकूयात आजचा अभंग. दुर्जनासी करीस आहे तोही लाहे दंड हे, शिंदळीच्या कुंटणी वाटा संग खोटा खोट्याचा, एर एरा कांचणी भेटे आगी उठे तेथुनी, तुका म्हणे कापू नाके पुढे आणी के शिकविती. याचा अर्थ असा, दुर्जनांना जे मदत करतात ते शिक्षेस पात्र ठरतात. एखादी स्त्री वेश्येच्या सानिध्यात राहिल्यानं शिंदिळकी करू लागते. दोन लाकडी एकमेकांवर घासली गेली की अग्नीची निर्मिती होते. वाईटाच्या संगतीनं चांगल्या मनुष्याची वृत्ती बिघडते. तुकाराम महाराज म्हणतात की अशा दुष्टांची नाके आम्ही कापून काढू, म्हणजे त्यांच्यापासून इतरांचं नुकसान होणार नाही. बोला संत तुकाराम महाराज की जय. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कुमंतर खाटल्यावर
1: नको मला भ्या वाटते, नको नको नको मला भ्या वाटते।

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आज आहे आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस. आंतरराष्ट्रीय न्यायाची सतत विकसित होत असलेली प्रणाली ओळखण्याच्या प्रयत्नात जागतिक न्याय दिनाची स्थापना करण्यात आली आणि काही वेळा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्याय दिन म्हणून संबोधलं जातं. आणि जागतिक न्याय दिनाचा उद्देश मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करणं आणि जागरूकता वाढवणं, युद्ध गुन्हे आणि नरसंहाराच्या बळींना न्याय मिळवून देणं, शिक्षेविरुद्ध लढा देणं आणि सर्वांना न्याय्य आणि न्याय्य वागणूक मिळणं यासाठी आहे. हे उत्सव आंतरराष्ट्रीय न्याय आणि हा जो दिवस आहे तो आंतरराष्ट्रीय न्याय न्यायाधिकरण आणि न्यायालयांनी युद्ध गुन्हे आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये बळी पडलेल्यांना न्याय कसा मिळवून दिला आणि पुढेही आणला यावर प्रकाश टाकतात. आणि हे जागतिक स्तरावर रोम कायदा स्वीकारल्या गेलेल्या दिवसाचं स्मरण देखील करतं. आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या सदस्य आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या सदस्य राष्ट्रांना त्यांच्या अपेक्षांनुसार जगण्याची खात्री देतात. म्हणजे अशा प्रकारे आजचा हा महत्वाचा दिवस आहे, आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस. आजच्या दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, HIV एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचं अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, अमेरिकेनं इराणवर पुन्हा एकदा सागरी नाकेबंदी लादली आहे, बरं का? आणि बुधवारी म्हणजे 15 तारखेला पहाटेपासून हवाई हल्ल्यांची तीव्रता वाढली आहे. या हल्ल्यांमध्ये इराणच्या लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आलं असून 7 सैनिकांचा मृत्यू झाला आहे, तर देशभरात 260 जण जखमी झाल्याची माहिती इराणी अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर मंडळी, अशा प्रकारे युद्ध जे आहे ते जास्त पेटले असं म्हणायला हरकत नाहीये, पण यामुळे सगळ्यांनाच त्रास होणार आहे. तर अमेरिका आणि इराण या दोघांनीही हे करू नये असं सगळ्यांनाच वाटतंय. तर याबद्दल तुमचं काय मत आहे नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970-06-4455 किंवा 74-99-98-45 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शिवाजी जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स नियंत्रण प्रतिबंध विभाग. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचं अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आता आपल्या शो मध्ये वेळ झालीय बर्थडे विश करण्याची. आज आहे 17 जुलै आणि आज आहे कार्तिक निमसे याचा हॅपी वाला बर्थडे. कार्तिक निमसेला माझ्याकडून, रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून, स्नेहालय परिवाराकडून आणि त्याच्या मित्रपरिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी वाला बर्थडे कार्तिक.

आज आहे कार्तिक निमसे याचा हॅपी वाला बर्थडे. कार्तिकला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्याच्या मित्रांनी त्याच्यासाठी जे गाणं डेडिकेट केलं ते आपण नुकतं. आणि तुझे मित्र म्हणतात की तू नेहमी हॅपी राहा, यशस्वी हो आणि तुला आयुष्यात जे हवंय ते मिळू देत आणि नेहमी आमच्या सोबत राहा. तर असा मेसेज तुझ्या मित्रांनी दिलेला आहे. पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. म्हणजे तुम्हाला देखील कोणाला बर्थडे विश करायचं असेल, अॅनिव्हर्सरी विश करायचं असेल तर नक्की तुम्ही कळवा 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, फक्त 10,000 रुपयांच्या पगारावर करिअरची सुरुवात करणारे विवेक रैना आज सुमारे 400 कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक आहेत. एक्सायटेल या ब्रॉडबँड कंपनीच्या माध्यमातून त्यांनी भारतात किफायतशीर इंटरनेट सेवा देत मोठं यश मिळवलंय. श्रीनगरमध्ये जन्मलेल्या रैना यांच्या कुटुंबाला 1990च्या दशकातील अस्थिर परिस्थितीमुळे काश्मीर सोडावं लागलं. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी मेहनतीच्या जोरावर यशस्वी उद्योजक म्हणून ओळख निर्माण केली. तर मंडळी, अशा प्रकारे भाड्याचं घर आणि 10,000च्या पगारातून त्यांनी सुरुवात केली. आज ते तब्बल 400 कोटींच्या कंपनीचे मालक आहेत. तर मित्रांनो, आपण सगळे थकतो कंटाळतो असं नाही की त्यांच्या आयुष्यात काहीतरी चमत्कार घडला असेल किंवा त्यांना यश लगेच मिळालं. नाही, त्यांनाही खूप खाज खळगे आले असतील, खूप अपयश स्वीकारावं लागलं असेल, ते खचलेही असतील, पण ते उभे राहिले आणि पुन्हा नव्यानं त्यांनी सुरुवात केली. तर मंडळी, अशा प्रकारे त्यांनी सुरुवात केली आणि ते कुठेही थकले नाही किंवा थांबले नाही, ते कंटिन्यू ते करत राहिले, म्हणून आज ते यशस्वी आहेत. तर त्यामुळे आपल्याला एक शिकायला मिळत आहे की कधीच कुठे थांबायचं नाही, लढत जायचं, पुढे जायचं, यश नक्की मिळणार आहे. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
3: स्नेहालय संचलित बालभवन झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरचा अंतरंगमध्ये. मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आषाढी एकादशीच्या पर्वानिमित्त सगळे वारकरी विठ्ठल भक्त जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेनं निघालेले आहेत. सावळ्या विठुरायाला भेटण्याची आस त्यांच्या डोळ्यात दिसते. टाळ मृदुंगाचा आवाज, विठ्ठल भक्ती आणि मनात फक्त एकच इच्छा, विठ्ठलाला भेटण्याची. आणि याच सगळ्या वारकऱ्यांशी आपण गप्पा मारत आहोत. आज देखील आपल्यासोबत काही वारकरी आहेत. नमस्कार.
1: रामकृष्ण हरी. मी संदीप महाराज कळसे, इसळक, निंबळक. श्री दत्त दिंडी सोहळा, श्री क्षेत्र निंबळक ते श्री क्षेत्र पंढरपूर भू वैकुंठ नगरी. गेली 9 वर्षापासून हा दिंडी सोहळा अविरतपणे आणि अशा प्रकारचा चालू आहे. जवळजवळ 300 वारकरी आमच्या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होतात. इसळक, निंबळक, खारे कर्जुने, हिंगणगाव, हमीदपूर, पंचक्रोशीतील भक्त परिवार, आदरणीय योगीराज हरिहर महाराज, शंकर महाराज जोशी, त्याचबरोबर हृदय निवासी सद्गुरू विठ्ठल बाबा देशमुख यांच्या प्रेरणेने हा दिंडी सोहळा सुरू केलेला आहे. 9 वर्ष झाले अविरतपणे हा दिंडी सोहळा चालू आहे. या दिंडी सोहळ्यामध्ये चालत असताना आरोग्याकडं व स्वच्छतेकडं आम्ही लक्ष देतो. ज्या गावामध्ये दिंडी सोहळा जाईल त्या गावामध्ये स्वच्छतेचंही महत्व सांगितलं जातं. त्याचबरोबर दिंडी सोहळ्यामधून ज्या वेळेस आम्ही थांबतो त्यावेळेस त्या ठिकाणचा कचरा सुद्धा आम्ही जमा करून ठेवतो. म्हणजे अशा पद्धतीने स्वच्छतेचं महत्वही आम्ही पटवून देतो. आणि मजल दर मजल करत करत जवळजवळ 300 वारकरी त्या जगाच्या मालकाल विठोबा रायाला भेटायला जातो. रामकृष्ण हरी.
2: तुम्हाला कशी आवड निर्माण झाली?
1: आवड निर्माण झाली म्हणजे आमच्या घरातच परमार्थ आहे. पंढरीची वारी आहे माझ्या घरी. हृदय निवासी सद्गुरु विठ्ठल बाबा देशमुख बाबांनी जवळजवळ इसळक, निंबळक, खारे कर्जुने, हमीदपूर, खातगाव, टाकळी, भातोडी, पारगाव, भाळवणी पर्यंत पंचक्रोशीमध्ये परमार्थाचं रोपटं लावलं असेल तर ते सद्गुरु विठ्ठल बाबांनी. आणि त्यांच्याच परंपरेने आम्ही सर्व वारकरी या दिंडी सोहळ्यामध्ये चालतो. खरे परमार्थाची शिकवण आम्हाला त्यांच्यापासूनच मिळालेली आहे. रामकृष्ण.
0: तर मंडळी, आपण असंच वारकऱ्यांशी गप्पा मारणार आहोत. मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
4: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम, थोड्या गप्पा थोडी गाणी.
3: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी.
4: मनोरंजनात्मक माहितीपर, वैविध्यपूर्ण, बहारदार आणि सुमधुर गाणी.
3: कार्यक्रम ऐकायला विसरू नका. थोड्या गप्पा थोडी गाणी फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर. आरजे आदे सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता. ऐकायला विसरू नका. थोड्या गप्पा थोडी गाणी.

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आर्जे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आषाढी एकादशीच्या पर्वानिमित्त सगळे वारकरी विठ्ठल भक्त जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेनं निघालेले आहेत. सावळ्या विठुरायाला भेटण्याची आस त्यांच्या डोळ्यात दिसते. टाळ मृदुंगाचा आवाज, विठ्ठल भक्ती आणि मनात फक्त एकच इच्छा, विठ्ठलाला भेटण्याची. आणि याच सगळ्या वारकऱ्यांशी आपण गप्पा मारत आहोत. आज देखील आपल्यासोबत काही वारकरी आहेत. नमस्कार.
1: हिराबाई सुखदेव शिंदे. मी 4 वर्षापासून दिंडी देते. औंदा या दिंडीवाल्याने सर्व वारकऱ्यांना एक रंगाच्या साड्या व एक कलरचे कपडे, गडी माणसांना सर्वांना कपडे केलेत. त्याच्यामुळं हे 300 वारकऱ्यांना कपडे दिले त्यांनी. त्याच्यामुळं सर्व दिंडी छान दिसते आणि एक कलरचे कपडे झाले असे त्यांना धन्यवाद देते. रामकृष्ण.
2: आणि तुम्हाला आवड कशी निर्माण झाली दिंडीची?
1: आम्हाला आवड ही बऱ्याच दिवसापासून आहे, पण टाईम नसल्यामुळं येत नव्हतो. पण आता टाईम मिळा निघाला आहे, मग आता येतो दिंडीला. अडचणी सोडून सगळ्या दिंडीची वारी केली छान असती. आपल्या जीवाला सोड नको ती, पण रंगाची वारी केल्यानंतर
2: कसं वाटतं? वारी
1: वारीत गेलं खूप आनंद वाटतो, घरचं ध्यान येत नाही काय नाही.
0: तर मंडळी, अशा प्रकारे सगळे वारकरी हे पंढरपूरला निघालेले आहेत विठुरायांना भेटण्यासाठी. या सगळ्या वारकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांच्या पुढील प्रवासासाठी. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
3: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ साठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा सकाळचा 8:43 झालेत. ऐकूयात आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: पाण्याची बाब बाहेर पडते त्यामुळे शून्य कार्बन उत्सर्जन धावणार असून इंजिनातून पाण्याची वाफ बाहेर पडते त्यामुळे शून्य कार्बन उत्सर्जन होत असल्यानं प्रदूषण कमी होणार आहे. ही स्वदेशी बनावटीची रेल्वे असून रेल्वे अभियांत्रिकीतील प्रगत पाऊल आहे. याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते 14,700 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पणही होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान चंडीगड पंजाब इथंही विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. हरियाणा, चंडीगड आणि पंजाब या तीनही राज्यांना भेट देत विविध क्षेत्रातील कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास उत्सुक असल्याचं पंतप्रधानांनी त्यांच्या समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करणार आहेत. या स्थानकांमध्ये महाराष्ट्रातील नांदुरा आणि बारामती रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या पुनर्विकसित स्थानकांमुळे राज्यातील रेल्वे पायाभूत सुविधा आणि प्रवाशांसाठीच्या सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. या अद्ययावत स्थानकांमध्ये आधुनिक प्लॅटफॉर्म, सुधारित स्थानक इमारती, प्रतीक्षा कक्ष आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी उत्तम सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज होणार आहे. रालोआचं धोरण, आघाडीतील पक्षांचा समन्वय आणि अधिवेशनादरम्यान विरोधकांच्या प्रश्नांना तोंड देण्यासाठीची रणनीती यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज 3 दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जात आहेत. या भेटीदरम्यान सीमा सुरक्षा, प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था आणि विकास यांच्याशी निगडीत कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. शहा उद्या सिलीगुरीच्या जुमागाट सीमा चौकीला भेट देणार असून 18 बटालियनच्या सीमा सुरक्षा दलांच्या जवानांशी संवाद साधतील. तसंच बीएसएफशी संबंधित विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. सीमा सुरक्षेशी निगडीत विविध मुद्द्यांवर आयोजित बैठकीचं अध्यक्षस्थानही ते भूषवणार आहेत. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकानं जैश ए मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेच्या एका गटाशी संबंधित 5 जणांना गुजरातच्या पाटण जिल्ह्यातून अटक केली. या महिन्याच्या सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या 8 संशयित आरोपींच्या चौकशीतून या 5 जणांची नावं समोर आली होती. या 5 जणांना मेहसाणा जिल्ह्यातल्या कडी इथल्या न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्यांना 24 जुलैपर्यंत एटीएसच्या कोठडीत रवाना करण्यात आलं. वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट पुनर्परीक्षेचा निकाल राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच एनटीएनं जाहीर केला आहे. 11 लाख मुलं या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहेत. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आपले गुण पाहता येणार आहेत. एकंदर 20 लाख विद्यार्थी या पुनर्परीक्षेला बसले होते. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचा युवा व्यवहार विभाग आज उत्तर प्रदेशमध्ये माय भारत राष्ट्रीय युवा स्वयंसेवक संमेलनाचं आयोजन करणार आहे. त्यानंतर उद्या आणि परवा 2 दिवसांचं चिंतन शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांच्या उद्घाटनाला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे उपस्थित राहणार आहेत. तरुणांचा सहभाग वाढवणं, संस्थात्मक समन्वय सुधारणं आणि तरुणांच्या नेतृत्वाअंतर्गत राष्ट्रनिर्मितीसाठी भविष्यवेधी परिसंस्था निर्माण करणं हा या दोन्ही कार्यक्रमांचा उद्देश असल्याचं मंत्रालयानं नमूद केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेत अतिडाव्या विचारसरणीच्या दहशतवाद्यांचा प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी व्हिसावर नवीन निर्बंध लागू केले आहेत. जे परदेशी नागरिक अतिडाव्या दहशतवाद्यांना अर्थपुरवठा करतात, त्यांना चिथावणी देतात किंवा त्यांना प्रोत्साहन मदत करतात, ते अमेरिकेच्या संस्कृतीचे आणि सभ्यतेचे शत्रू आहेत. अमेरिकेत त्यांचं स्वागत नाही, असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी म्हटलं आहे. सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणं, आर्थिक राजकीय स्थैर्याला बाधा आणणं तसंच हिंसक कारवायांचं नियोजन करण्यासाठी विविध मार्गांचा वापर करणाऱ्या अतिडाव्या विचारसरणीशी संबंधित व्यक्ती किंवा गटांचे व्हिसा मार्ग बंद करणे हा या नव्या धोरणाचा उद्देश आहे. अमेरिकेनं काल इराणवरील हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. अमेरिकेनं इराणच्या उत्तर भागाला लक्ष्य करत नौदल नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या जहाजावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल इराणनं या प्रदेशातील अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन डागत हल्ले केले. या हल्ल्यांमधून युद्धविराम संपुष्टात आल्याचं स्पष्ट झालं आहे. अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये 35 अधिक लोक ठार झाले तर 300 अधिक लोक जखमी झाले असल्याचं इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. केरळमध्ये आजपासून रामायण मास सुरू होत आहे. केरळमधील मल्याळम कालगणनेतील कर्कडम हा महिना रामायण मास म्हणून साजरा केला जातो. या काळात भाविक आध्यात्मिक शक्ती आणि मानसिक शांततेसाठी रामायण या महाकाव्याचं वाचन आणि श्रवण करतात. या महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच अनेक घरांमधून आणि मंदिरांमधून रामायणाचं पठण केलं जातं तर मंदिरांमधून रामायणावर आधारित कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातं. ओदिशामधील पुरी इथल्या सध्या जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ रथयात्रा अत्यंत धार्मिक वातावरणात सुरू झाली आहे. पाहंडी विजय आणि छेरा पहरा या पवित्र विधीनंतर काल दुपारी भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या भव्य रथयात्रेला सुरुवात झाली. शंखध्वनी, वैदिक मंत्रोच्चार आणि जगन्नाथाच्या जयघोषात लाखो भाविकांसह बडा दांडा म्हणजेच मुख्य मार्गावरून ही रथयात्रा या गुंडीच्या मंदिराकडे मार्गस्थ झाली. रथयात्रेदरम्यान मुसळधार पावसानं हजेरी लावली तरीही भाविकांचा उत्साह तसुभरही कमी झाला नाही. मात्र गुंडीच्या मंदिरालगत झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमध्ये एका भाविकाचा मृत्यू झाला तर अनेक भाविक जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ओदिशा सरकारनं या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून उर्वरित उत्सवाच्या कालावधीत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. न्यूयॉर्कमध्ये फुटबॉलच्या फिफा विश्वकरंडक स्पर्धेत होणाऱ्या स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित राहणार असल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रवक्ता कॅरोलिन लेविट यांनी वार्ताहर परिषदेत घोषित केलं आहे. तत्पूर्वी ट्रम्प टॉवर इथं आयोजित फिफाच्या स्वागत समारंभातही ट्रम्प सहभागी होतील. क्रिकेट. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान एक दिवसीय सामन्यांची मालिका इंग्लंडमध्ये सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात काल यजमान इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. त्यामुळे 3 सामन्यांच्या या मालिकेत भारत आणि इंग्लंड सध्या 1-1 बरोबरीत आहेत. कालच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय संघ 44 षटकात 233 धावा करत सर्व बाद झाला. यजमान इंग्लंडनं 45व्या षटकात 4 गडी राखून विजयासाठीचं लक्ष्य सहज गाठलं. जो रूटनं नाबाद 99 धावा केल्या त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. अंतिम सामना रविवारी लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा. महाराष्ट्रासह देशभरातील 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं आज उद्घाटन. गुजरात एटीएसकडून जैश ए मोहम्मद संबंधित 5 जणांना अटक. नीट पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर, 11 लाख विद्यार्थी उत्तीर्ण. अतिडाव्या विचारसरणीच्या दहशतवाद्यांचा प्रवेश रोखण्यासाठी अमेरिकेकडून व्हिसा निर्बंध. आणि भारत इंग्लंड दरम्यानच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारत पराभूत, अंतिम सामना रविवारी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
0: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसिद्ध होणार सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र ऐकलं. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी आपण ना सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरताना ज्यामध्ये व्हॉट्सअप असेल इंस्टाग्राम असेल त्यावर आपण चॅट करतो त्यावर आपण बोलतो किंवा आपण ना फक्त शब्दांनी बोलत नाही तर आपण बऱ्याचदा इमोजीनं बोलतो. आपण इमोजीच्या माध्यमातून आपल्या भावना आपल्या फिलिंग्स व्यक्त करत असतो आणि तोच दिवस आज आहे. आज आहे जागतिक इमोजी दिवस. सगळ्यांना जागतिक इमोजी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. इमोजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठित छोट्या जपानी प्रतिमा आज इंटरनेटवर पूर्वीपेक्षा जास्त लोकप्रिय आहेत बरं का. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचा स्वतःचा खास दिवस असणार आहे आणि तोच दिवस आजचा आहे. आणि जागतिक इमोजी दिवसची या सर्वव्यापी ग्राफिक चिन्हांबद्दलचं वेळ प्रमाणित करतं. काही वेळा ते मूर्ख वाटू शकतात. विविध मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांच्या मते आज आपण ज्या प्रकारे संवाद साधतो त्यामध्ये ते महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. लिखित माध्यमात भावना प्रसारित करण्यासाठी इंटरनेटच्या सुरुवातीपासून इमोजीचा वापर केला जातोय आणि सगळेजण इमोजीचा वापर करतात. आणि या इमोजीच्या भविष्यासाठी काय काय नवीन इमोजी येतील यासाठी देखील आपण सगळे उत्सुक आहोत. जागतिक इमोजी दिवस या भावनिक अभिव्यक्तींचा इतिहास साजरा करतो. आणि मंडळी आपण जर चॅट करत असो आपण एखादी गोष्ट बोलत असो आपण एखादी गोष्ट टाईप करतो चॅटमध्ये पण त्याच्यात भावना काय आहे ही आपल्याला इमोजीवरून कळते. त्यामुळे इमोजीज खूप महत्वाचे असतात जेव्हा आपण ऑनलाईन बोलत असतो ऑनलाईन चॅट करत असतो. त्यामुळे आजचा दिवस आहे. तर तुम्ही ही किती प्रमाणात इमोजी वापरता नक्की कळवा 90111923 या संपर्क क्रमांकावर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगरचा अंतरंग. मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आता सकाळचे 9:13 झालेत. मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत. आता जाणून घेऊयात काल म्हणजेच 16 जुलै 2026 रोजी घडलेल्या काही लक्षवेधी घडामोडी. तर मंडळी, ओडिशामध्ये काल म्हणजे 16 तारखेला पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रा सुरू होताच चेंगरा चेंगरी झालीये. यात एकाचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. यातील 120 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. इस्रो मधील अनेक शास्त्रज्ञांनी गेल्या काही महिन्यात किमान 100 शास्त्रज्ञांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हस्तक्षेप करत स्वेच्छानिवृत्ती आणि नोकरी सोडण्याच्या नियमांमध्ये कडक बदल केले आहेत. राज्यभरातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यभरात एकूण 1015 सेविका आणि 3928 मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक भरती आहे. तसंच राज्य परिवहन प्राधिकरणाची बैठक एक वेळी रद्द झाल्यानं एसटीच्या प्रस्तावित 13% भाडेवाढीवर निर्णय होऊ शकला नाही. मात्र सध्या लागू असलेली 10% भाडेवाढ 31 जुलैपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय एसटीनं घेतलाय. अकोला MIDC परिसरातील एका प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला निर्मितीच्या कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त धाड टाकलीये. या धडक कारवाईत तब्बल 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तर मंडळी, हे होते काल म्हणजे 16 जुलै 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा बिंदिया चमकेगी. हे छानसं गाणं आपण एन्जॉय केलेलं आहे आणि अशी गाणी मनाला प्रसन्न करतात आणि सकाळी सकाळी अशी गाणी ऐकली की असं वाटतं, म्हणजे आपण दिवसभर एखादं गाणं गुणगुणत असतो जे आपल्याला आवडतं, ते ऐकलं की दिवसभर ते गुणगुणत गुणगुणत तसाच आपला दिवस जातो. म्हणून गाणी ही खूप इफेक्टिव्ह असतात, छान असतात, प्रेमळ असतात आणि हृदयाला भेटणारी असतात. आणि मंडळी आता सध्या ना भक्तीचं वातावरण आहे, सगळीकडे भक्तिमय वातावरण आहे, कारण आता विठ्ठल भक्त वारकरी जे आहेत ते नाचत गात विठ्ठलाचं नाम स्मरण करत टाळ मृदुंगाच्या आवाजात पांडुरंगाला भेटायला पंढरीकडे निघालेले आहेत आणि अगदी उत्साहात ते आहेत. म्हणजे खरं बोलायचं तर मला असं वाटायचं की चालत जायचं एवढा लांब, म्हणजे ते थकलेले कंटाळलेले वैतागलेले असतील, पण असं काहीच नाहीये. त्यांचा उत्साह पाहून असं वाटतंय की मी पण जायला हवं आणि नक्की मी जाणार आहे. आणि मंडळी जळगाव जिल्ह्यातील ना अंबळनेर येथील श्री सद्गुरू सखाराम महाराज विठ्ठल रुक्मिणी संस्थांची 241 वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेली पायी दिंडी बुधवारी म्हणजे 15 तारखेला सायंकाळी पाथर्डी शहरात दाखल झाली आणि प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या वतीनं दिंडीचं उत्स्फूर्त आणि भक्तिभावपूर्ण स्वागत करण्यात आलंय. रांगोळ्या, सडा, बँड, पथक आणि फटाक्यांच्या आतषबाजीत संपूर्ण परिसर विठ्ठल नामाच्या गजरानं दुमदुमून गेलाय. हिंदू रक्षा युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी वारकऱ्यांच्या चरणांची औषधी तेलानं मालिश करून सेवा देखील केली. तर मंडळी अशा प्रकारे या वारकऱ्यांची सेवा करण्यात देखील वेगळाच आनंद आहे, जो म्हणजे आपल्याला जर शक्य होत नसेल ना पंढरपूरला जाणं, तर त्या वारकऱ्यांची सेवा करणं, त्यांना हवं ते देणं, यातच इतका आनंद मिळतो. आणि फक्त त्यांच्याशी बोलून, त्यांच्याशी गप्पा मारून देखील वेगळाच आनंद मिळतो, कारण ते खूप प्रेमळ असतात, खूप छान बोलतात, त्यांच्या प्रत्येक शब्दात प्रत्येक वाक्यात भक्ती असते, प्रेम असते आणि खूप जास्त आपुलकी माणुसकी असते. त्यामुळे हे वारकरी खरंच खूप छान आहेत. या सगळ्या वारकऱ्यांना पंढरपूरच्या दिशेनं जाताना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचा प्रवास खूप छान हो. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.
1: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, व्होकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
2: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.
1: तू किती

सकाळचे 9:44 झालं आणि नगरचे अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी रोहित शर्मा आणि विराट कोहली ही अनुभवी जोडी मैदानावर उभी राहिली आणि दोघांनी इंग्लंडची डोकेदुखी वाढवली आहे. हो, रोहित परदेशात भारतीय सलामीवीर म्हणून वन डे क्रिकेटमध्ये 5000 धावा करणारा तो तिसरा खेळाडू ठरलाय. त्याला हा विक्रम नोंदवण्यासाठी गुरुवारी केवळ 12 धावांची गरज होती. सचिन तेंडुलकर परदेशात खेळल्या जाणाऱ्या वन डे सामन्यांमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणारा म्हणजे सगळ्यात जास्त रन करण्याच्या यादीत अव्वल स्थानी आहे. आणि मास्टर ब्लास्टरनं भारताबाहेर सलामीवीर म्हणून 220 सामने खेळले असून 216 डावांमध्ये 9,243 धावा केल्या आहेत. तर मंडळी अशा प्रकारे सचिन गांगुलीनंतर रोहित शर्मा पराक्रम जो आहे तो परदेशात वन डे क्रिकेटमध्ये 5000 धावा करणारा ठरलाय तिसरा भारतीय ओपनर. म्हणजे भारतीय खेळाडू जे आहेत ना ते भारीच आहेत यार. आणि त्यात जर आपले आवडते रोहित शर्मा घेतलं, विराट कोहली घेतलं किंवा इतर सगळेच आपले प्लेयर्स आहेत ना, ते त्यांच्या त्यांच्या म्हणजे प्रत्येकात एक चांगलं किंवा वेगळं वैशिष्ट्य असतं, त्या वैशिष्ट्यानुसार खेळत असतात. आणि तसंच रोहित शर्मानं हा विक्रम नोंदवलेला आहे. खूप भारी आहेत या सगळ्या प्लेयर्सला माझा सल्यूट आहे. आणि तुम्ही असंच खेळत राहा. आणि जेव्हा ते खेळतात, त्यांनी असा इतिहास रचवतात, तेव्हा आपल्याला किती आनंद होतो ना ऍज अ फॅन म्हणून. तुम्हाला किती आनंद झाला नक्की कळवा. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

गुड मॉर्निंग शुभ सकाळ मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, जीवाश्म इंधनाचा वापर कमी करून स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतानं या दिशेनं आश्वासक पाऊल देखील टाकलंय बरं का. हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकावरून आज म्हणजे 17 तारखेला देशातील पहिला हायड्रोजन रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. आणि ही रेल्वे जिंद ते सोनीपत या 89 किलोमीटरच्या रेल्वे मार्गावर धावणार आहे. ही रेल्वे अत्याधुनिक बहुस्तरीय सुरक्षा यंत्रणेनं सज्ज आहे. जागतिक स्तरावर जर्मनी, फ्रान्स आणि चीन सारख्या देशात हायड्रोजन रेल्वेचे प्रकल्प राबवले जात असले तरी भारतानं 10 डब्यांची रेल्वे तयार करून या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावरील व्यावसायिक यश सिद्ध केलं आहे. तर म्हणजे अशा प्रकारे आता पहिली हायड्रोजन रेल्वे आज आपल्याकडे धावणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जे आहेत ते त्याला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. आणि विना प्रदूषण प्रवास यामुळे शक्य होणार आहे. आणि ही खूप महत्वाची गोष्ट असणार आहे. आता रेल्वे एक चालू झाली असून अशा अनेक रेल्वे चालू झाल्या म्हणजे आपल्या काही गोष्टी ज्या खूप जास्त प्रदूषण करतात त्यात काहीतरी कमीपणा येणार आहे आणि प्रदूषण कमी होणार आहे. तर याची जास्तीत जास्त कशी वाढ होईल किंवा जास्तीत जास्त कशा अशा रेल्वे तयार होतील याकडे सरकारनं लक्ष दिलं पाहिजे. आणि याकडे आपण सगळ्यांनी देखील आपल्या परीनं प्रदूषण कमी करण्यासाठी, विना प्रदूषण आपला भारत बनवण्यासाठी काम केलं पाहिजे. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. एन्जॉय करा मस्त श्री गाणे विथ आर्ज कोमल.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, आता सकाळचे 10 वाजलेत आणि खूप साऱ्या गप्पा आपण मारतो आहोत। आणि ब्रेकवर जाण्याआधी मी तुम्हाला सांगितलं की आपल्या भारतात आता आज धावणार आहे पहिली हायड्रोजन रेल्वे, ज्यामुळे विना प्रदूषण प्रवास होणार आहे। तर मंडळी, पारंपरिक वीज किंवा डिझेलवर चालणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या तुलनेत ही हायड्रोजन इंधन सेलवर आधारित रेल्वे पूर्णपणे वेगळी आहे आणि यामध्ये हायड्रोजन आणि हवेतील ऑक्सिजन यांच्यातील रासायनिक अभिक्रियेद्वारे रेल्वेमध्येच वीज निर्माण केली जाते। या प्रक्रियेत केवळ पाण्याची वाफ आणि उष्णता बाहेर पडते, त्यामुळे कोणतंही प्रदूषण होत नाही। या तंत्रज्ञानामुळे रेल्वेमध्येच आवश्यक वीज निर्मिती होणार आहे आणि त्यामध्ये कोणतीही ज्वलन प्रक्रिया होत नसल्यानं ही रेल्वे कार्बन उत्सर्जन मुक्त असणार आहे। तर मंडई, अशा प्रकारे ही रेल्वे आहे। आणि मंडई, केवळ रेल्वेच नाही तर जिंद इथं देशातील पहिला हायड्रोजन रेफ्युअलिंग केंद्रही उभारण्यात आलं आहे। इथं हायड्रोजनची साठवणूक, कॉम्प्रेशन आणि वितरणाची सुविधा उपलब्ध केली आहे। या यशस्वी प्रयोगानंतर भारतीय रेल्वे कालका सिमला मार्गावरही हायड्रोजन तंत्रज्ञान वापरण्याचा विचार करत आहे। गेल्या 12 वर्षात रेल्वेचं 99%हून जास्त विद्युतीकरण झालं असून आता हायड्रोजनच्या माध्यमातून रेल्वे शाश्वत वाहतुकीच्या दिशेनं पाऊल टाकतीये। तर मंडई, ही जी रेल्वे आहे ना, या रेल्वेला एकूण 10 डबे असणार आहे आणि यामध्ये 2600 प्रवासी बसू शकतात। तसंच सध्या या रेल्वेचा वेग जो आहे तो प्रति तास 75 किलोमीटर एवढा आहे, तर 110 किलोमीटर वेग क्षमता प्रति तास आहे। तर म्हणजे अशा प्रकारे ही रेल्वे असणार आहे जी खूप उपयोगी आणि प्रदूषण करणारी नाही तर खूप पर्यावरणपूरक आणि पर्यावरणाला साजेशी असणार आहे। आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझ अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्यासोबत. आणि मंडळी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये इयत्ता 9वी हा अत्यंत संवेदनशील आणि महत्वाचा टप्पा असतो. अशा वेळी तिसऱ्या भाषेच्या सक्तीमुळे त्यांच्यावर अनावश्यक दबाव येईल. तिसरी भाषा शिकवायचीच असेल तर त्याची सुरुवात 6वी इयत्तेपासून झाली पाहिजे, असं मत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश BV नागरत्ना यांनी व्यक्त केलंय. तर मंडळी, अशा प्रकारे जी भाषा, तिसरी भाषा जी होती ती आपण म्हणजे ऐकत होतो की 9वीपासून आता शिकवायला सुरू होणार होती, पण 9वीला 10वीच्या बोर्डाचं एक्झाम, 9वीचं टेन्शन हे सगळं असतं. आणि त्याचमुळे आता BV नागरत्ना यांनी सांगितलंय की तिसरी भाषा ही 6वीपासूनच शिकवायला सुरुवात करायला हवी, जेणेकरून 9वीमध्ये सुरुवातीला जो ताण पडतो 10वीचा 9वीचा तो होणार नाही. आणि 6वीपासून शिकवत असल्या त्यामुळे 9वीला 10वीला ती भाषा रुळली जाईल. तर असं मत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश BV नागरत्ना यांनी व्यक्त केलंय. तुम्हाला याबद्दल काय वाटते नक्की कळवा. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगरचा अंतरंगामध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, बँका, बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या आणि नियामक संस्थांच्या कक्षेत येणाऱ्या संस्थांसाठी डेटा अर्थात माहिती जोखीम व्यवस्थापन अधिक बळकट करण्याच्या उद्देशानं भारतीय रिझर्व्ह बँकेनं माहिती व्यवस्थापन आयडी नियमनासाठी एक सर्वसमावेशक आराखडा प्रस्तावित केला आहे. या संस्थांसाठी माहिती ही एक अत्यंत महत्वाची संस्थात्मक संपत्ती असून व्यवसाय संचालन, ग्राहक सेवा, आर्थिक अहवाल, नियम पालन, जोखीम व्यवस्थापन आणि धोरणात्मक निर्णय प्रक्रियेतील तो मुख्य आधार आहे. माहिती व्यवस्थापन आणि नियंत्रण प्रणालीसाठी मार्गदर्शक तत्वांचा प्रस्तावित मसुदा तयार करण्यात आला आहे. म्हणजे आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हम खडे दसाला सरकार से बढे. नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे म्हणजेच बबन बोलतोय. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. कस बबन म्हणीन तसं.

ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंगामध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मस्त आपण गप्पा मारतो आहोत. आणि मंडई विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी शांततामय आणि लोकशाही मार्गाने उपोषण करणारे श्री सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसंच केंद्र सरकारनं त्यांच्या मागण्यांची तातडीनं दखल घ्यावी या मागणीसाठी अहिल्यानगरातील सर्व जागरूक नागरिकांच्या वतीनं मौन कॅन्डल मार्च आयोजित करण्यात आला आहे. आणि हा मार्च जो आहे तो आजच म्हणजे शुक्रवार दिनांक 17 जुलै 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता वाडिया पार्क येथील महात्मा गांधी स्मारकापासून सुरू होऊन माईवाडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक इथं समाप्त होणार आहे. हा भारताच्या लोकशाही मूल्यांवर संविधानावर आणि शांततामय आंदोलनाच्या अधिकारावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आवाज आहे. महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गानं अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला न्याय स्वातंत्र्य आणि समतेचा अधिकार दिलाय. त्या दोन्ही महामानवांच्या स्मारकांना जोडणारा हा मौन कॅन्डल मार्च म्हणजे लोकशाही मूल्यांचा किंवा लोकशाही मूल्यांना अभिवादन करण्याचा एक सामूहिक संकल्प असणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आणि अन्यायाविरुद्ध उभं राहिलो नाही तर उद्या आपल्या प्रश्नांसाठीही कोणी उभं राहणार नाही हे लक्षात घ्यायला हवं. अहिल्यानगर मधील सर्व नागरिक, युवा, युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून हा मौन कॅन्डल मार्च यशस्वीपणे पूर्ण करावा ही खूप महत्वाची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या हक्काची गोष्ट आहे तर सगळ्या विद्यार्थ्यांनी तर जागं होणं गरजेचं आहे. आणि हे विद्यार्थी जे आहेत यांचं भविष्य जे आहे ते खूप महत्वाचं आहे. ते भविष्यातील जागरूक नागरिक होतात आणि भविष्य त्यांच्या हातात असतं. त्यामुळे चला सगळे एक होऊया आणि या कॅन्डल मार्चमध्ये आपण सहभागी होऊयात. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंगामध्ये. मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. म्हणजे आज आपण खूप साऱ्या गप्पा मारलेल्या आहेत बरं का. तसंच आपण विठ्ठलाच्या भक्तीत देखील रंगून गेलो आणि विठ्ठलाला भेटायला जे जात आहेत वारकरी त्यांच्या सोबत देखील आपण खूप साऱ्या गप्पा मारलेल्या आहेत. आणि मंडई आपल्या इथे आज कॅन्डल मार्च होणार आहे आपल्या अहिल्यानगरमध्ये आणि असाच खूप साऱ्या गप्पा आपण मारलेल्या आहेत. तसंच मंडई आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पण जाता जाता आपण ऐकत असतो एक कविता. चला तर ऐकूयात आजची कविता. कवितेचं नाव आहे पाठीशी कृष्ण हवा. ही कविता लिहिली आहे पद्मा गोळे यांनी. पाठीशी कृष्ण हवा. मौनानं होतं एवढं रामायण. मौनानं होतं एवढं रामायण हे माहीत असतं तर शब्दांच्याच स्वाधीन झाले असते. मौनानं होतं एवढं रामायण हे माहीत असतं तर शब्दांच्याच स्वाधीन झाले असते. पण शब्दांनी नेली असती मिरवणूक भलत्याच दिशेला. शब्द म्हणजे अंधकौरव. शब्द म्हणजे अंधकौरव ओठात एक पोटात भलतच. शब्द म्हणजे अंधकौरव ओठात एक पोटात भलतच. मौनाचं रामायण सहन करता येतं सीता होऊन. पण शब्दांचं महाभारत सोसायला पाठीशी कृष्ण हवा. अरे वा काय भारी लिहिलंय. मौनाचं रामायण सहन करता येतं सीता होऊन. पण शब्दांचं महाभारत सोसायला पाठीशी कृष्ण हवा. क्या बात आहे. अतिशय सुंदर ही कविता आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात नगरचे अंतरंग. पुन्हा म्हणजे उद्या सकाळी 7 वाजता नगरचे अंतरंगमध्ये भेटूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

तुमचे मैत्रीण आर जे ऋतो तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आजचा विचार अगदीच मनाला स्पर्श करणारा आहे आणि याच विचारासोबत आपण आपल्या शोची सुरुवात करत आहोत. तर अनेकदा आपण आयुष्यामध्ये जे नाही त्याची यादी करत बसतो, पण जे आहे त्याची नवीन गोष्ट मिळवण्यामध्ये किंवा ज्या आपल्याकडे गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला समाधान नसतं, तर आधीपासूनच मिळालेल्या गोष्टींची जाणीव ठेवण्यामध्ये असतं. म्हणूनच आज एक छोटासा संकल्प करा बरं का, तक्रारी कमी करा आणि कृतज्ञता जास्त व्यक्त करा. कारण कसं आहे की जे आपल्याकडे आहे, जे आपण उपभोगत आहोत, ते कदाचित कोणाचं तरी स्वप्न आहे. त्यामुळे तक्रारी करू नका, जे आहे त्याच्यामध्ये आनंद बाळगा, यशस्वी होत राहा, मेहनत करत राहा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज 17 जुलै म्हणजेच जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिवस. 17 जुलै 1998 रोजी रोम स्टॅच्यूट हा ऐतिहासिक करार स्वीकारण्यात आला, ज्यातून पुढे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय म्हणजेच ICC स्थापना झाली. हा दिवस जगभरामध्ये मानवी हक्कांचं रक्षण करण्यासाठी आणि गंभीर गुन्ह्यांविरुद्ध पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी साजरा केला जातो. न्याय म्हणजे केवळ कोर्ट कचेरी पायरी नव्हे तर समाजामध्ये प्रत्येकाला मिळणारा समान सन्मान आणि अधिकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं, अन्याय सहन करणं हा सुद्धा एक गुन्हाच आहे आणि म्हणूनच आपल्या आजूबाजूला होणाऱ्या अन्यायाविरुद्ध जागरूक राहणं आणि आवाज उठवणं हे आपलं कर्तव्य आहे. चला तर मग आजच्या दिवशी एक न्यायप्रिय समाज घडवण्यासाठी जागरूक राहण्याचा आपण संकल्प करूयात आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत राहूयात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सखींनो, बीट आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्याचा स्वाद अनेकांना आवडत नाही आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे साखरेचा एकही थेंब न वापरता बनवता येणारी अत्यंत पौष्टिक आणि चौदार अशी हेल्दी बीट खजूर बर्फी रेसिपी. यासाठी आपल्याला साहित्यामध्ये लागेल 2 कप बारीक चिरलेलं बीट, 1 कप बिया काढलेले मऊ खजूर, 2 चमचे तूप, 1/2 चमचा वेलची पूड आणि आवडीनुसार ड्रायफ्रुट्सचे तुकडे. अगदी कृती सोपी आहे, तुम्ही पटकन नोट डाऊन करून घ्या. सगळ्यात आधी कढईमध्ये 1 चमचा तूप गरम करून त्यामध्ये किसलेलं बीट 2 ते 3 मिनिट परतून घ्या. त्यानंतर कढईवरती झाकण ठेवून मंद आचेवरती बीट 5 मिनिट छान वाफून घ्या. बीट मऊ शिजल्यानंतर गोडव्यासाठी त्यामध्ये मिक्सरला बारीक केलेली खजुराची पेस्ट मिक्स करा. हे मिश्रण मंद आचेवरती सतत परतवा जोपर्यंत ते घट्ट होऊन कढई सोडू लागत नाही तोपर्यंत. मिश्रण गोळा व्हायला लागलं की त्यामध्ये वेलची पूड आणि ड्रायफ्रुट्सचे तुकडे घालून गॅस बंद करा आणि आता हे गरम मिश्रण तूप लावलेल्या प्लेटमध्ये सारखं थापून घ्या आणि वरून थोडेसे ड्रायफ्रुट्स दाबा. 1/2 तास हे मिश्रण थंड होऊ द्या आणि त्यानंतर चाकून मस्त पैकी याच्या छान छान वड्या पाडून घ्या. बीट आणि खजूर या दोन्हींमध्ये सुद्धा भरपूर लोह म्हणजेच आयर्न असतं, जे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी अत्यंत उत्तम आहे. डाएट करणाऱ्या लोकांसाठी आणि लहान मुलांसाठी सुद्धा हा एकदम परफेक्ट आणि गिल्ट फ्री स्वीट ऑप्शन आहे. तर मंडळी, ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतो तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सखीनो ओठ नैसर्गिकरित्या मऊ आणि गुलाबी करण्यासाठी आज एक खूप सोपा उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेली. एक चमचा साखरेमध्ये थोडस मध मिक्स करून ओठांवरती हलक्या हातानं 1 मिनिट स्क्रब करा. यामुळे मृत त्वचा निघून जाईल. त्यानंतर बीटचा रस आणि दुधाची साय एकत्र करून ओठांवरती 10 मिनिट लावा आणि मग धुवून घ्या. बीट मधील नैसर्गिक रंग ओठांचा काळेपणा कमी करून त्यांना गुलाबी करत असतो. शेवटी रात्री झोपताना ओठांना शुद्ध तूप किंवा बदामाचं तेल नक्की लावा. आहे साधे उपाय करा. नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत त्या वापरा. जास्तीत जास्त करून घरगुती उपायांचा वापर करा. कारण कसं आहे की अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये केमिकल मिसळलेलं असतं, त्यामुळे आपले नैसर्गिक जे उपाय आहेत ते कायम चांगले. तर मंडळी अशाच अर्थपूर्ण अशाच महत्वपूर्ण गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, माझे नाव चोभे तनिष्का संजय. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे संयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सख्यांनो, आज 17 जुलै म्हणजेच जागतिक इमोजी दिवस. आजच्या डिजिटल युगामध्ये या छोट्याशा इमोजींनी मानवी भावना व्यक्त करण्याची आपली पद्धतच अगदी पूर्णपणे बदलून टाकली आहे. पूर्वी ज्या भावना सांगण्यासाठी आपल्याला लांबलचक मेसेज किंवा पत्र लिहावे लागायचे ना, आता तिथे फक्त एक हसणारा, रडणारा किंवा थम्स अपचा इमोजी सगळं काही बोलून जातो. शब्दात न मावणारा आनंद, राग, प्रेम किंवा दुःख अगदी एका क्लिक वरती समोरच्यापर्यंत अचूक पोहोचवण्याचं काम हे इमोजी करतात. आणि म्हणूनच हे फक्त चिन्ह राहिलेलं नसून आपल्या संवादाची एक नवी आणि जागतिक भाषा बनलेली आहे. तर मंडळी, या आजच्या इमोजी डे निमित्त तुम्हाला सगळ्यात आवडता आणि तुम्ही वारंवार वापरणारा इमोजी कोणता आहे ना, तर मला नक्की कळवा आपल्याच रेडिओ नगरमध्ये. आणि पुन्हा भेटूयात आपण अशाच मजेशीर गोष्टींसोबत. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतु सोबत।
2: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी आहे आरजे ऋतु तुमच्या सोबत। मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या हा शो आपला सुरू आहे आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की लहान मुलांच्या लसीकरणाविषयी जनजागृती होणं फार महत्वाचं आहे। अनेक आजार होत आहेत आणि या

0: व्हिटॅमिनची कमतरता असल्यामुळे बाळांना डोळ्यांचे आजार, कमी दिसणे वगैरे, हे व्हिटॅमिनचे जर डोस कम्प्लीट झाले तर बाळाला हा आजार होत नाही.
1: आणि त्यासोबत जन्मापासून कोणकोणत्या वयामध्ये कोणकोणत्या लसी दिल्या जातात?
0: बाळाला जन्मताच आपण BCG, हेपेटायटिस बी आणि 0 पोलिओ हे 3 लस दिले जाते बाळ जन्मल्यानंतर 24 तासाच्या आतमध्ये.
1: आणि आता लसीकरण करणं महत्वाचं आहेच, पण हे लसीकरण कोणत्या गंभीर आजारांपासून संरक्षण देऊ शकतं?
0: हेपेटायटिस बी ह्या आजारापासून हेपेटायटिस बी चे संरक्षण होते. OPV हा पोलिओ पासून संरक्षण होते.
1: मी पाहिलं की अनेक मुलांना तुम्ही लसी देत आहात, इंजेक्शन सुद्धा देत आहात, तर लस घेतल्यानंतर मुलाला ताप किंवा जर सूज आली तर पालकांनी काय केलं पाहिजे?
0: बाळाला आपण 1.5 महिन्याचा डोस जेव्हा देतो बाळाला आवर्जून ताप, कणकण वगैरे येतेच, बाळ चिडचिड पण करतं, त्यावेळेला पालकांनी न घाबरता बाळाची काळजी कशी घ्यावी? तर बाळाला 2 दिवस लस दिल्यानंतर आंघोळ घालायची नाही, झोळीमध्ये टाकायचे नाही, थंड पाण्याने बाळाला पुसून घ्यायचे. खूप ताप असेल तर थंड पाण्याने पुसून घ्यावे. औषधं पॅरासिटामॉल म्हणून टॅबलेट देतो आपण बाळाच्या एजनुसार. तर 1.5 महिन्याचं बाळ असेल तर एका गोळीचे 4 भाग करतो, त्यातील चतकूर भाग आपण बाळाला लस दिल्यानंतर अर्धा तास बाळाला काहीच द्यायचे नाही, त्याच्यानंतर अर्ध्या तासाने देतो आणि दर 6-7 तासाने रिपीट तो डोस करायचा. आणि मांडी बर्फाने व्यवस्थित शेकवायची, 2-2 तासाला मांडीवरून बर्फ फिरवायचा व्यवस्थित. अशा प्रकारे पालकांनी काळजी घ्यावी.
1: आता कधी कधी काय होतं की पालक बाहेरगावी असतात किंवा कधी कधी एखादा डोस देणं विसरतं माणूस, असं नजरदुखीने होऊ शकतं, तर एखादा जर डोस चुकला तर मग पुढे काय?
0: बाळाला आपण 1 वर्षाच्या आतमध्ये 3 डोस असतात, 1.5 महिन्याचा, 1.5 महिन्याचा आणि 3.5 महिन्याचा. तर हे 1 वर्षाच्या आत जर ते बाळ आपल्याकडे आले तर आपण त्याला पहिल्यापासून ते डोस रिपीट करू शकतो. जर ते बाळ 1 वर्षानंतर आले तर त्याला आपल्याकडे DPT 1, DPT 2, DPT 3 अशा प्रकारचे 3 डोस देतो आपण.
1: आणि आता शेवटी तुम्ही पालकांना काय संदेश द्याल की आता त्यांनी कशी काळजी घेतली पाहिजे लहान मुलांची? कारण आता आपण बघत आहोत की आधीच्या तुलनेमध्ये आत्तांच्या मुलांची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे तर ती कमी आहे. आहाराबाबतीत असेल किंवा बाकीच्या गोष्टींबाबत असेल, तुम्ही त्यांना काय सांगाल?
0: खाण्याच्या बाबतीत तर मुलांना बाहेरचं खाणं देऊच नाही. एकतर 0 ते 6 महिन्यापर्यंत आईच्या अंगावरच पाचतो आपण बाळाला स्तनपान, पाण्याचा एक थेंबही देत नाहीत. 6 महिन्यानंतर बाळाला आपण पेज, डाळीचे पाणी अशा गोष्टी चालू करतो. त्याच्यानंतर मग हळूहळू बाळाला तिथून पुढे फळं, ॲपल, चिकू वगैरे असं असेल चालू करू शकतो हळूहळू 1 वर्षापर्यंत. 1 वर्षानंतरच्या बाळाला आपण जे जेवण जेवतोय ते पूर्ण जेवण देऊ शकतो.
1: थँक्यू सो मच.

मी इशिता बोरा आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज आपण बोलणार आहोत आपल्या शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या अडचणींबाबत. आपले रस्ते आणि परिसर चकाचक ठेवणाऱ्या या महिलांना रोज अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. कामाच्या ठिकाणी हँड ग्लोव्ह, सॅनिटायझर किंवा मास्क सारखी पुरेशी सुरक्षा साधनं न मिळाल्यामुळं त्यांना त्वचेचे तसेच श्वसनाचे गंभीर असे आजार होऊ शकतात. तासन तास रस्त्यावरती काम करताना त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची किंवा स्वच्छतागृहांची सुद्धा कोणतीही सोय नसते, ज्यामुळं अनेक महिला कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवतात. या शारीरिक त्रासासोबतच तुटपुंजं मानधन, कामाची अनिश्चितता आणि आजही समाजामध्ये मिळणारी दुजाभावाची वागणूक यामुळे त्यांना मानसिक आणि आर्थिक संकटांचा सामना करावा लागतोय. आपल्या आरोग्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या या महिलांना योग्य मानधन, आरोग्याची सुरक्षा आणि समाजामध्ये सन्मान मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून आपणही त्यांच्याशी आदरानं वागायला हवंय. तर मंडळी, याच पॉझिटिव्ह विचारासह भेटूया थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

नगर. मी सौ सोनाली सोमेश्वर लोहकरे आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113652500. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आज आपण भरपूर अशा गप्पा मारल्या, अनेक गोष्टींबाबत आपण अनेक ज्या डिटेल्स आहेत तर त्या आपण जाणून घेतल्या. आपण उद्या भेटणार आहोत ठीक सकाळी 11 वाजता, थोड्याच वेळात. आर जे वैशाली येते तुम्हाला भेटायला स्नेहवार्ता हा शो घेऊन, स्नेहालयातील अनेक नवनवीन गोष्टी घेऊन. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। मंडळी, लहान मुलांचं बालपण आनंदी, सुरक्षित आणि प्रेमळ वातावरणात घडवणं हीच खरी समाजाची ताकद असते। स्नेहालय संचलित स्नेहवात्सल्य प्री स्कूल मध्ये अशाच प्रेमळ वातावरणात अनेक चिमुकल्यांचं संगोपन आणि शिक्षण केलं जातं। या कामामागे असणाऱ्या माणसांची जिद्द, माया आणि अनुभव जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत आयशा अखिल शेख, केअरटेकर स्नेहवात्सल्य प्री स्कूल। चला तर मग त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारूया आणि त्यांच्या या सुंदर प्रवासाविषयी जाणून घेऊया।
3: नमस्ते मॅडम।
4: नमस्ते मॅडम।
3: मॅडम, आपलं सर्वप्रथम आपल्या रेडिओ नगर स्टुडिओ

0: त्याच्यानंतर वर्षापितांबर आहे सोबत. वर्षापितांबर मॅडम आहेत त्यांनी मला तिथं पूर्ण म्हणजे मुलांना कसं शिकवायचं ते ट्रेनिंग दिलं. त्याच्यानंतर मग मी प्रिस्कूलला आले केअरटेकर म्हणून, कशी काळजी घ्यायची, कसं शिकवायचं मुलांना, कसं
1: बघायचं.
0: हा तर मी 2023 मध्ये जॉईन झाले होते जुलै मध्ये. हा आणि मग मुलांसोबत काम करून मला पण छान वाटलं. आणि त्यांचा मुलगा होता गुरु. स्टार्ट आमच्याकडे 5 मुलंच होते, सुप्रिया मॅडम आम्ही होतो तर 5-6 मुलं होते स्टार्टिंगला आमच्याकडे. नंतर नंतर संख्या वाढतच गेली 2-3 वर्षामध्ये. आणि सुरुवात 5-6 मुलांमधूनच केली. मग LKG ला होते मॅडम मी पहिले.
1: अच्छा. सुरुवातीला तर आपल्याला सांगितलं की आपण स्नेहालय संस्थेशी कसे जोडले गेलं, परंतु आपल्या स्नेहालय संस्थेत आल्याच्या नंतर तुमचा पहिला दिवस कसा होता, तेव्हा अनुभव काय होता?
0: मी आले तर मला इथलं एकदम छान वाटलं मॅडम. आणि आतापर्यंत पण असं काही नाही असं की मला व्यवस्थित वगैरे वाटलं इथं आल्यानंतर म्हणजे. आणि मुलांमध्ये राहून ते मला जरा वेगळाच आनंद झाला. माझे काय असे थोडस सगळं विसरून म्हणजे मुलांमध्ये माझं एकदम आनंदात दिवस जायचा.
1: अच्छा. तुम्ही केअरटेकर म्हणून वर्कआउट करतात, तर तुमच्या जबाबदाऱ्या काय काय?
0: माझ्याकडं म्हणजे मुलांचं बघायचं, कधी शिकवायचं, कधी मॅडम नसल्यानंतर मग त्यांना समजा आता कोणीच नाहीये मग त्यांची काळजी पण घ्यायची, कुणी असलं तर आजारी वगैरे समजा एखादा बाळ अचानक मध्ये तर मग त्याला पण बघायचं, मुलांना शिकवायचं, त्यांना जीव घालायचं. त्याच्यानंतर मग सगळं व्यवस्थित इथलं माझ्यावरतीच आहे. मग त्यानंतर आजी पण होत्या स्टार्ट म्हणजे आमच्या पहिले याच्यामध्ये आजी होत्या आमच्याकडं. त्याने पण खूप चांगलं म्हणजे मदत करायची वगैरे आजी पण मुलांना. मुलांना म्हणजे जेवायच्या वेळेस द्यायचे, त्यांना जेव्हा पाणी लागलं तेव्हा पाणी सांगते तेव्हा मुलांसोबत. मुलांसोबत म्हणजे तेच मग त्यांचं ते बडबडणं ते एकदम चांगलं असतं मनाला, ते बोलणं त्यांचं मुलांचं. हा ते जेवल्यानंतर आधी म्हणणार नाही मॅम तुम्ही पण तुम्ही हे खाऊन बघा, त्याच्यानंतर आम्हाला घाला मॅडम. कसं वाटतं तुम्हाला याची टेस्ट? तुम्ही बघा तर मग त्याच्यानंतर मग पूर्ण डब्बा त्यांना फिनिशच करायला लावायचं. हा मग त्यांना वाटलं तर मग की आपण मॅडम हे नाही हे चेंज करून द्या. हा मॅडम मला हे नाही खायचं. मग आपल्याकडे खाऊ वगैरे असल्यानंतर मग आपण त्यांना बिस्किट वगैरे जर असलं नाहीच आवडलं तुम्ही कोणाला काही तर मग ते द्यायचं. पण जास्त करून आमचे पॅरेंट्स लोक पण छान येतात, पोळी आणि भाजी देणार टिफिन मध्ये.
1: तर मॅडम आपण तेथील संस्थेशी का जोडले गेले, तुमची यामागे काही प्रेरणा होती का?
0: हा मॅडम मी आले मला इथं छान वाटलं म्हणजे आणि व्यवस्थित पण वाटलं, सेफ्टी पण वाटलं. आणि मी आल्यानंतर इथं मला मुलांमध्ये काम हे करून मला असं वाटलं की नाही आपण इथंच काम करावं म्हणून, इथं चांगलं आहे आपल्यासाठी. आणि मुलांमध्ये मला खूप आवडतं लहान मुलांमध्ये, त्यांच्यासाठी मी तेवढं आम्ही स्वच्छता पण तेवढीच ठेवतो सगळी मुलांसाठी. मॅडम मी लहान मुलांमध्ये तर नाही केलं, पण मी पहिले जॉईनिंगला होते ना म्हणजे स्टार्ट तर अर्जुन कोकाट यांची म्हणजे माझ्या सासरी शाळा होती ज्ञानदीप म्हणून, मी तिथं 7th मराठी विषय हा शिकवायचे 7th क्लासला. मग तिथून नंतर माझ्या हजबंडची डेट झाली म्हणून मी संस्थेद्वारे राहिले की मला म्हणजे फॅमिलीमध्ये मला कुणीच नसताना मग मी कुठं जाणार, मग एकटी कुठं राहणार. मग मी इथं आले, मी मावींमध्ये मग त्याच्यानंतर लागलेले होते. मावींमध्ये मी खूप किती 10-15 वर्ष चांगलं काम केलं मावींमध्ये. तिथं जॉबला होते मी महिलांमध्ये, तिथं पण माझं चांगलं म्हणजे जॉब वगैरे चांगलं होतं तिथं पण. पण मला म्हणजे सपोर्टिंगला कोणी नसल्यामुळे मला तो जॉब सोडणं भागच झालं. आणि मी एकटी कुठं राहणार म्हणून मी स्नेहालय संस्थेशी जोडले गेले. मला मग कुठंच हे नव्हतं ना, अशी माझी सुरुवात झालेली स्नेहालयामध्ये. तिथं नगरपालिके थ्रू मी काम करायचं, महिलांना सक्षम म्हणजे सगळ्या माहिती द्यायच्या, त्यांना कसं सक्षम बनवायचं, त्यांच्यापर्यंत सगळ्या योजना कशा आल्या पाहिजे. महिला कशा बाहेर पडतील,

0: kay Maylan na kay kay Mahitinosti at akong tiyos na ni Gali may gari nga panagar talikit ho tan na yos na dakay siya si kam karay siya mo pwede mga office ito dito ang dahil sa konong feel feel ng trami doon kinuha siya feel na skila kasi ng tram sa kantang lang hala trami ang siya may laway gari office laway gari ay siya rong nantarang trabahar para lang niya nasa kam kaya na may mawin mo din ang mong nantar sa siya nantar mong may itali tapos may halay mo din si kay government si kay si goto manje dali mo siya sa si pasyo na may lang si goto ito mga siya ko na dan na loan ko rin din eh loan sa halay ng tatan na silga din na sarjo club da ko rin din eh sa siya nantar para sir ko rin din gusto mong dan na kaya siya madayos na pandin eh kaya ha, kaniya sa parin tukang masin sa ang lutan niluto. Kaya siya nang tarmingin, sa akin niya doon tinuwal siya sa kailangan mo lang madikam ka.
1: Later, kaya siya pagda tinu-education dulo ba ka?
0: Siya, basic ka. Education. Siya, tan na kaso, start pencil pa karta itni. Kaso, hikaray so. Kaya sa, tuloy proofs, kaya gari niya sa shikway so. Kaya, kaya, kaya, kaya, Kaya pala siya ka, habanana siya ka, asya ni smula siya tip na.
1: Haha. Kino konti-konti activities run karta ito ito?
0: Sabi ito sa activity madam. Activity madali-madali ato ta nga gusto mula na ka siya oral magita so, si madam siya kata, supriya madam siya. Activity madali. Sana sana ang tatan sa bubong bisga na. Circle ba nga iso, ta siya madikuan may gara siya ay siya. Ikalos siya, munta na sa nga iso, hakalos sa hatan baro, bara.
1: Ha, ha, ha.
0: Jumping kasi karayci. Kauguri kasi narayci. Ini activity mati ko tutang.
1: Tutut activity mati participate hota teka.
0: Ha, sagay mula madam.
1: Acha.
0: Amci mula sagay chota activity mati.
1: Acha. Tan sir, chata mula sobat kam karta. Tar ekhada mula sa pahilanda tumcha samarita. Tya hot teta atma ishwa jinkna sati tumi nemka kai kam karta.
0: तर मॅडम त्यांना जर मी सांगितलं ना की आता मी तुम्हाला सोडून जाते घरी तर माझे मुलं पहिले म्हणतात मॅडम नाही तुम्ही नाही जाणार आम्हाला सोडून हा जेवायचे समजा आपण जेवायला बसलो तर त्यांना टिफिन वगैरे खोलून दिला त्यांना म्हणजे स्टार्ट तशी सवय लावलेली आपण की जेवायला नाही मॅम तुम्ही खाणार ना त्याच्यानंतर आम्ही येऊ त्याच्यानंतर परत ते बोलते पाणी वगैरे समजा त्यांना पाय दिला आपण तर ते आधी काय म्हणते माहितीये का मॅडम आज जाऊन स्वतः येऊन हे नाही करणार मॅडम आम्ही जावा का ज्युनियर आणि टिफिन आपण तसं कोणत्या वस्तूला पण आम्हाला विचारल्याशिवाय मुलं असतात आणि आमचे मुलं जे वस्तू काढतात ते स्वतःच परत तिथं येऊन ठेवते हा आपल्या बाळांसारखंच म्हणजे की तो आपल्या तिथे राहिलाच नाही पाहिजे ना असं त्याला एकदम हे करून ठेवायचं तसं जसं पूर्ण त्याला शिकवणे जवळ घेणे तो जर कधी रडला तर नाही आपल्याला आता आपली लवकर शाळा सुटणार आपण लवकरच जाणार हा तू जर रडला तर मग आपल्या ड्रायव्हर मामा घेऊन जाणार असं करून करून मुलं बरोबर असे राहतात मॅडम शाळेची आवड झालेली असते त्यांना आमची मुलं नाही का रविवारी पण म्हणते का आम्हाला शाळेत जायचो
1: अच्छा
0: आणि घरी जर नाही हे केलं तर असं नाही का सुप्रिया मॅमला कॉल करते माझा नंबर असला तर याच्यावर पण कॉल करते बघा बरं त्यांचे पॅरेंट्स लोक म्हणतात मॅडम हाय तर तसली बरं का तुम्ही सांगा बरं तुमचं ऐकते ते तर डब्बा वगैरे फिनिश करते छान पैकी
1: तर मॅडम असा एखादा अनुभव आलाय का तुम्हाला की असा एखादा अनुभव सांगाल का जिथे तुमच्या प्रयत्नामुळे एखाद्या मुलाच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडला एखादा खोडकी रस्तो किंवा तो ऐकून घेत नाही त्रास देतो तर त्याच्यामध्ये काही बदल झालेत का
0: खोडकी तर मुलं मॅडम असे तर कोणतेच आले नाही तर कारण की छान पैकीच होते आपल्याकडे मुलं आले कारण की पॅरेंट्स लोकांनी सांगलं असं काही नाही बदल म्हणजे खूप असे म्हणजे हुशार वगैरे झालेले तर पितंबरे मॅडमचाच मुलगा बघा इतका बोलतो इतका छान येतो गुरु पितंबरे प्रतिसाक्ष स्टोरी पण टाकलेली होते सुप्रिया मॅडमने आणि उर्मी नगरकर न बोलणारी ती पण इतकं हे नाही करत पण एकदम म्हणजे घरी गेल्यानंतर आमच्यासारखंच करणार ती आमच्यासारखं शिकवणार स्वतः टीचर बनणार
1: अच्छा
0: मी शिकवते
1: हां
0: तपे म्हणजे स्टार्ट पण गुरु पितंबरेच होता आणि एक युवराज बेंडेकर होता आमच्याकडे. हा तर त्यांची अशी परिस्थिती होती की त्यांना इथं जर आणि सिद्धी म्हणून एक मुलगी होती ती शाही कंपनीत जायची तर त्यांच्या घरी सांभाळायला वगैरे कोणीच नसायचं तर त्यांनी आपल्या प्री स्कूलला ठेवलेली होती ती मुलगी म्हणजे शाळेत वगैरे तर तिला म्हणजे घरी शिकवायला वगैरे कोणी नसायचं काय आमच्याकडे आली मग तिने खूप म्हणजे शिकणं वगैरे इथून शिकवणं वगैरे झालं ना तिचं आणि सांभाळायला पण कोणी नव्हतं त्रास तिच्या आईला त्यांना असं वाटतं की मी तुमच्या मुलं आमचे बाळ व्यवस्थित म्हणजे मार्गी लागले आणि असे चांगले शिकतात पण कारण की त्यांच्या घरी असं होतं का कोणीच नव्हतं पितंबरे मॅडमच्या तिथं पण तेच होती आणि सिद्धीच्या मम्मीच्या तिथं पण तेच होतं का कोणीच नव्हतं घरी आणि आता एक आहे मुलगा विराज म्हणून त्याचं पण तेच आहे त्यांचं कोणी सांभाळायला नाही तर मग इथंच असते ते जास्त करून 6:30 पर्यंत मुलं.
1: अच्छा त्यानंतर तुमचा अनुभव काय जेव्हा एखादं मुलं तुमचं ऐकतंय त्याची तुमची प्रतिक्रिया काय तुमच्या मनाला कसं वाटतं?
0: आम्हाला पण छान वाटतं ना कडे आपले मुलं बराबर म्हणजे आपण जर सांगितलं का नाही हीच वस्तू आहे तेच करणार आपण सांगितल्याने हँड वॉश करूनच आहे तो या हाता आम्ही समजा आता ग्राउंड मध्ये खेळायला घेऊन गेलो त्यांना आपण सांगितले ही माती बर का याच्यात तिथून आल्याने आपल्याला हँड वॉश करायचं तरच जायचं लाईनीमध्येच जायचं आतमध्ये लाईनीमध्येच चालणार मुलं त्याच्यानंतर हँड वॉशच करणार त्याच्यानंतरच खाऊला हात लावणार.
1: आपल्या प्री स्कूल मध्ये इथे ऍडमिशन घेण्याची प्रोसेस काय आहे?
0: आपल्याकडे आहे ना 2 वर्षापासून 4:30 पर्यंत आणि मुलांचं आधार कार्ड आणि पॅरेंट्स मध्ये दोघांचं कोणाचं पण एकाचं आधार कार्ड आणि मुलाचे 2 फोटो इंग्लिश मिडियम स्कूल सिलेक्ट प्री स्कूल अँड डे केअर सेंटर एस ब्लॉक टाईल चौक MIDC अहिल्यानगर आणि मोबाईल नंबर 9011112590 9011020177
1: या प्रोजेक्ट मध्ये प्री स्कूल तुम्ही राबवतोय परंतु तिथे कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांसाठी?
0: स्कूल आणि बंदिस्त क्रीडा स्कूल आणि क्रीडांगण प्रशिक्षित कर्मचारी व काळजी घेणारे शिक्षक संगीत व व्हिडिओ सुविधा घरगुती वातावरण कला हस्तकला स्मार्ट क्लासरूम गट चिकित्सा शारीरिक व्यायाम संस्कृती सह शिक्षण सामाजिक व जाणीव कथाकथन सुविधा आणि सूचना स्नेहालय कर्मचाऱ्यांच्या बालकांना म्हणजे जे स्नेहालय मध्ये काम करतं म्हणजे त्यांच्या कर्मचाऱ्यांना शुल्क असती यांनी थोडी कमी एकल पालकासाठी पण शुल्क आहे म्हणजे आता दोन्ही असले हजबंड आणि वाईफ तर हजबंड नसले तर त्या बालकांना मग आपण थोडीशी कमीच त्यांची फी घेतो ना आणि पालकांना व मुलांना घरून मुलं पाठवतात आपल्या स्नेहालयमध्ये पण इथं जेवतात आणि जे घरून म्हणजे बाहेरून येणारे मुलं त्यांना त्यांनी टिफिन वगैरे
1: द्यायचं
0: सूचना म्हणजे ह्या आणि आपल्या व्यतिरिक्त मुलांना कोणी घ्यायला आल्यानंतर त्यांची माहिती देणे नातेवाईकांची आम्हाला फोन करून आधी की हे कोणतरी घ्यायला येणार आणि मुले आजारी असल्यास त्यांच्या अनुपस्थित किंवा आजारपणाची शिक्षकांना पूर्वकल्पना द्यावी म्हणजे ते आजारी आहे मुलं पाठवायच्या आधी म्हणजे आम्ही पण त्याची काळजी घेणार की तो मुलगा आजारी आहे.
1: तर तुमच्या आयुष्यात अशी कोणती व्यक्ती महत्व आहे का की तुम्ही त्यांच्या प्रेरणेतून आपल्या स्नेहालय संस्थेमध्ये काम करण्यासाठी आले तुमच्या प्रेरणास्थानी कोण आहेत?
0: माझा आदर्श माझे मिस्टरच होते मॅडम ज्यांनी मला शिकवलं त्यात मला कामाला उभा केलं आणि मला बाहेरची दुनिया दाखवली त्याच्यानंतर माझ्या थोडी हिंमत आली तेव्हा मी बाहेर निघले आणि मी माझ्या आज माझं जे पण मी काम करते काही पण तरी त्यामध्ये सगळं माझ्या मिस्टरांचंच आहे साथ मला आणि त्यांनीच मला स्वतःच्या पायावरती लग्न झाल्यानंतर थोडं शिकवलं त्याच्यानंतर मावी मध्ये बाहेर पाठवणे कामाला वगैरे फील्डला पण तर त्यांची म्हणजे मला साथ घेतलेली होती आणि आज जे पण आहे ते त्यांच्यामुळेच आहे.
1: आपल्या स्कूलच्या पॅरेंट संवाद साधताना कोणकोणत्या बाबी विशेष महत्वाच्या ठरतात?
0: त्यांचे संवाद साधताना त्यांनी म्हणजे असंच त्यांना आठवण वगैरे आली तर विचारणार का शाळेत मॅडम तुम्ही काय, विचारतात ना मॅडम हाय घरी असा त्रास देतो, तिथं जेवतो का व्यवस्थित, किंवा तिथं कोणाला तो म्हणजे सतवतो का, तुम्हाला पण काही हे करतो का? नाही मॅम, छान पैकी असते त्यांची कॉलेज येतात ना की म्हणजे इथं आल्यानंतर व्यवस्थित असतात मुलं, मॅम तुम्हाला त्यांची काही काळजी काळजी करायची काही गरज नाही वगैरे, बोला ना मॅडम.
1: तर मॅडम या कामात एखादा असा अनुभव आलाय का ज्यामुळे विशेष समाधान मिळालं आहे?
0: हा भरपूर समाधान भेटलं मॅडम. हा आता हेच जे मुलं समजा आपल्याकडे शिकले आता ते समजा एलकेजीलाच गेले, आता सुटल्यानंतर आम्हाला भेटायला ये ना मॅडम आम्ही चाललो, आपण असं वाटतं की आपले मुलं आपल्याला विसरले
1: नाही,
0: आपले मुलं आपल्याला विसरत नाही, किंवा आता ते तिथे गेले तरी आपल्याला कॉल वगैरे करते ते एक आहे, तर मग असं वाटतं की नाही आपले मुलं आपल्याला विसरत नाही, हे छान वाटतं मनाला पण आपल्याला.
1: या कामामुळे तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काही चेंजेस झाले?
0: हो बदल झाले ना मॅडम, हा भरपूर चेंज झालं. चेंजिंग म्हणजे की आता समजा मुलं येणार आपल्याला आता 9:45 मुलं येतेच आपल्याकडे 8:40 पहिले आपल्याला ते हेच पडतं का नाही बाई आपल्याला आता काळजीने मुलं घेणे आतमध्ये भागच आहे, मग आपल्या तिकडे इकडे तिकडे लक्ष नाही तर आता मुलांकडे हे तर शाळा सुटल्यानंतर असं आपल्याला काळजीच वाटणार की नाही पहिलं मुलं बस मध्ये जाऊ सर आपल्याला तिथं थांबणे गरजेचं, म्हणजे मुलांच्या काळजी बद्दल हे मुलांसाठी पण असं वाटतं की आपल्याला आनंद म्हणजे त्यांच्यातूनच मिळतो. हा मुलांमध्ये म्हणजे आता मुलं घडवणे म्हणजे हा एक हे झालं ना की मुलांमध्ये राहून की नाही आपण हे मुलं आता सांभाळू शकतो किती पण लहान बाळ असलं तरी. हा ते तर आहेच मुलांमध्ये आता राहून असं की नाही आता आपण 24 तास मुलांमध्येच राहावा आणि त्यांच्याशीच हे करत राहावा, आम्हाला तर रविवारी सुट्टी असली तरी करमत नाही मुलं नसले तर, आणि मुलांना पण असं.
1: अच्छा. आणि मॅडम आपल्या स्नेहालय प्रकल्पामध्ये स्नेहवास प्रोजेक्ट मध्ये निवासी आणि अनिवासी म्हणजे नेमकं कोणत्या प्रकारचे विद्यार्थी असतात, निवासी असतात का अनिवासी?
0: निवासी पण आहेत ना मॅडम, आहेत ना आपल्याकडे तसे.
1: तर तसे किती विद्यार्थी आहेत आपल्याकडे?
0: तसे 3 ते 4 मुली असतात दरवर्षी.
1: अच्छा. एकंदरीत इतक्या दिवसापासून तुम्ही काम करताय तर त्याचा अनुभव काय वाटतो तुम्हाला?
0: हो हो मला आता काम करण्याची म्हणजे कुठं पण आता असं वाटतं की आपल्याला आता भरपूर काही शिकायला भेटलं आणि कामाची आवड पण निर्माण झाली. आणि इथं एक गोष्ट आहे की सगळे लोक रिस्पेक्ट देतात, ती गोष्ट खूप महत्वाची वाटते मला स्नेहालयामध्ये. स्नेहालयामध्ये रिस्पेक्ट खूप आहे.
1: अच्छा. मॅडम आर्थिक छंद काय आहे जो तुम्ही अजूनपर्यंत जोपासलेला आहे?
0: मी प्रे वगैरे करते मॅडम जास्त, आणि म्हणजे मुलं येण्याच्या आधी आणि मुले गेल्यानंतर पण एक स्वच्छता मुलांसाठी आणि परत मुलांना नवीन नवीन काहीतरी वस्तू बनवून ठेवणे, मुले यातून काही शिकते, आपले व्हॅलेंटियर आल्यानंतर मग त्यांच्याकडून नवीन नवीन काहीतरी शिकून घेणे आपल्या मुलांसाठी आणि त्यांच्याकडनंच काहीतरी नवीन नवीन शिकून घेते. तर मग मॅडम मी हेच ना मुलांसाठी नवीन नवीन काहीतरी शिकवणं शिकून घेणे की मुलांना आपण काय म्हणून आता नवीन काहीतरी शिकू शकतो.
1: हा पुढील 5 वर्षांमध्ये तुमचं काय स्वप्न आहे की आपलं प्री स्कूल हे कशा प्रकारे चाललं पाहिजे
0: पुढे? तर समजा मॅडम आता जसं आता आपण हे जे आलेले ते टाळायचं आणि मग यांनाच जर आपण चांगलं हे घडवलं तर पुढचं म्हणजे पुढं ही वाढणारच आहे की अजून याच्यापेक्षा आता समजा आपल्याकडे 35-34 ऍडमिशन जे आहे त्याच्यापेक्षा डबलच होते ना, आपल्याकडे जास्तच बाळ येते. स्नेहालयामध्ये तर खूप बदल घडत आलेलाच आहे आतापर्यंत, म्हणजे एकदम सुविधा पण सगळ्या आहेत इथं लेडीज साठी.
1: आणि आपलं प्री स्कूल 5 वर्षांमध्ये कसं पाहायचंय तुम्हाला?
0: डिजिटली झालं पाहिजे मॅडम.
1: अच्छा. तर मॅडम एक जाता जाता आपल्या सर्व श्रोत्यांना काय संदेश देऊ इच्छित आहे?
0: हा मुलांना समजा आता नाही आपल्या घरी कोणी तर मग पण मुलांना असं म्हणजे ठेवू नये त्यांना की काही ना काहीतरी शिकवण्यासाठी अशी संस्थाद्वारे वगैरे मुलांना घडवावे सगळ्यांनी एक दुसऱ्यांशी आदराने वागायला पाहिजे आणि एक दुसऱ्यांना रिस्पेक्ट द्यायला पाहिजे.
1: नक्कीच मॅडम.
0: थँक्यू.
1: धन्यवाद मॅडम.
0: हा मॅडम.
2: आयुष्यातही आज तुम्ही तुमचे अनुभव, भावना आणि स्नेहवात्सल्यमधील प्रेमळ कार्य आमच्यासोबत मनापासून शेअर केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मंडळी, प्रत्येक बालकाला प्रेम, काळजी आणि योग्य संस्कार मिळाले तर त्यांचं भविष्य नक्कीच उज्ज्वल घडतं. अशा निस्वार्थ सेवेतून समाजात माणुसकीची ऊब जपणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना रेडिओ नगर कडून खूप खूप धन्यवाद. मंडळी, आपल्या सोबत होते आयशा अखिल शेख या स्नेहालय संचलित स्नेहवात्सल्य प्री स्कूल मधील केअरटेकर या करत आहेत. तर या म्युझिकल ब्रेक ची कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: हॅलो एव्हरीवन, मी आर्या आंबेकर. आपण ऐकता आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अर्जी वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आजचा दिवस खास आहे कारण आज स्नेहालय संस्थेच्या हितचिंतक गेल्या अनेक वर्षापासून संस्थेशी जिव्हाळ्याचा

आता जपणाऱ्या कांचन सुधाकर मोरे यांचा आज वाढदिवस आहे. कांचनताई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून वाढदिवसाच्या मनपूर्वक आणि हार्दिक शुभेच्छा. कांचनताई आपल्या आयुष्यात सुख समाधान उत्तम आरोग्य आणि यशाची अखंड भरभराट होत राहो. आपल्या प्रत्येक स्वप्नाला सुंदर पंख लाभोत हीच मनपूर्वक सदइच्छा. आणि आता त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचे एक सुंदर गीत आपण ऐकणार आहोत. त्या गीताचं नाव आहे चुपके से कोई आएगा. ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमरापूरकर यांनी.

रेडिओ नगर 90.4 एफएम वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90 11 11 23 90

किंवा 98 83 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत ऐकत रहा. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचे किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: नमस्कार नगरकर आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. दुपारचे 3 वाजलेत. सुरू करत आहोत आपला आवडीचा शो थोड्या गप्पा थोडी गाणी आर जे आदी सोबत. उम्रभर गालिब यही भूल करता रहा, उम्रभर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा, धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा. इंसान घर बदलता है, लिबास बदलता है, रिश्ते बदलता है, दोस्त बदलता है, फिर भी परेशान क्यों रहता है, क्योंकि वह खुद को नहीं बदलता. फ्रेंड्स आपण म्हणाल सुरुवातीलाच मिर्झा गालिब यांचा शेर ऐकवलाय. काय भानगड आहे, आज शेरोशायरीचा मूड आहे, तेव्हा आजच्या शोमध्ये आपण शेरोशायरीचेच गीतं ऐकणार आहोत. काय वाटतंय तुम्हाला, आवडणार ना? तर सुरुवातीला आपण शेर म्हणजे काय थोडक्यात समजून घेऊ, तसं आपल्याला माहितीच असेल. तर शेर म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर गझल किंवा शायरीमधील दोन ओळींची कविता, आणि या दोन ओळीच्या कविता म्हणजे शेर. अनेक शेर बनून बनते शायरी आणि गझल. वहां तक साथ चलते है, जहां तक साथ मुमकिन है, जहां हालात बदल गए वहां तुम भी बदल जाना. क्या बात है, क्या बात है, आवडला ना शेर? तर मिर्झा गालिब यांचे शेर अतिशय प्रसिद्ध आहेत. अर्थपूर्ण, शॉर्ट बट स्वीट, छोटे वाक्य पण मोठे अर्थ. तेव्हा मित्रांनो, असे अनेक शेर बनून ती शायरी बनते आणि शेर लिहिणारा बनतो शायर. आता साजन चित्रपट आठवतोय, संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि सलमान खान. त्या साजन चित्रपटातल्या संजय दत्त जसा मोठा शायर दाखवला आणि त्याच्या शायरीवर नायिका माधुरी दीक्षित फिदा होते. समीर यांनी याच प्रकारातली गीतं त्या चित्रपटासाठी लिहिली. तेव्हा सुरुवातीला ऐकूया चित्रपटातलं हे छानसं लोकप्रिय गीत, ज्यामध्ये आहे शायरी.

वेलकम बॅक मित्रांनो. जुन्या चित्रपटांमध्ये देखील शेरो शायरीवर भरपूर गीते लिहिली आहेत. आता 1973 साली बनलेला बॉबी हा चित्रपट, मेरा नाम जोकर चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर राज कपूर यांनी एक पौगंडावस्थेतली आणि म्हणजे तीन कथा असलेली एक प्रेम कथा लिहिली बॉबी चित्रपटासाठी. आणि नायक म्हणून त्या काळामध्ये कुणाला घ्यायचं यावर बराच विचार केल्याच्या नंतर ऋषी कपूर यांची निवड केली. आणि आता ऋषी कपूरसाठी एकदम फ्रेश आवाज पाहिजे होता. तो आवाज कसा मिळवायचा? तर व्ही शांताराम आपल्याला माहितच आहे, प्रसिद्ध दिग्दर्शक. त्यांचे मुख्य सहाय्यक दिग्दर्शक असणारे जोगेंद्र सिंग यांचा मुलगा शैलेंद्र सिंग यांना राज कपूर यांच्याकडे पाठवलं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी शैलेंद्र सिंग यांना पहिली संधी दिली आणि गायक शैलेंद्र सिंग यांनी देखील त्या संधीचं सोनं केलं. त्यांनी गायलेलं त्यांच्या जीवनातलं पहिलं गीत म्हणजे बॉबी चित्रपटातलं आनंद बक्षी यांनी लिहिलेलं मैं शायर तो नहीं हे गीत ऐकूया.

वेलकम बैक मित्रांनो. कभी कभी या छोट्याशा पण अर्थपूर्ण शब्दावर अमिताभ बच्चन यांचा एक चित्रपट बनला होता. साहिर लुधियानवी यांनी खूपच सुंदर गीतं त्या चित्रपटासाठी लिहिली होती. कारण चित्रपटाचा नायक हा एक मोठा कवी असतो, म्हणजे शायर असतो. खूप चांगले चांगले शेर शायरी तो करत असतो, परंतु प्रेमभंग झाल्यामुळं तो कविता करणं अचानक बंद करतो. नंतर पुन्हा एका वळणावर येऊन पुन्हा कविता करण्यास सुरुवात करतो. कभी कभी या चित्रपटातलं सर्वात आवडतं आणि सर्वोत्कृष्ट गीत जे कथानकासोबत मॅच झालंय, आणि इतर गीतं देखील अमिताभ बच्चन यांची शायराची भूमिका देखील अत्यंत उत्कृष्टरित्या साकारली. मुकेश यांनी पार्श्वगायन करून या गीताला उच्च शिखरावर नेऊन पोहोचवलं. ऐकूया तेच गीत.

वेलकम बॅक मित्रांनो, श्रोते मित्र हो, 1969 साली प्रदर्शित प्यार ही प्यार या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं मोहम्मद रफी यांनी गायलेलं शायराना अंदाजातलं हे गीत धर्मेंद्र आणि वैजयंतीमाला यांच्यावर चित्रित झालेलं. या गीताचं थोडंसं वैशिष्ट्य सांगतो. निर्माता ताराचंद बडजात्या यांनी सुरुवातीला हे गाणं रिजेक्ट केलं. कारण काय तर हे गीत खूपच साधं वाटलं आणि या गीतामध्ये फार काही दम नाही असं त्यांना वाटलं. आणि गायक मोहम्मद रफी हे या गाण्याला आता काय न्याय देऊ शकतील अशी शंका त्यांना वाटली. परंतु संगीतकार शंकर जयकिशन यांनी निर्मात्याला विश्वास दाखवला की हे गीत खूप चांगलं बनणार आहे, सुपरहिट ठरणार आहे. आणि हे गाणं उत्तमरित्या रेकॉर्ड करून घेतलं मोहम्मद रफी यांच्या स्वरात आणि नंतर ते अतिशय गाजलं. पुढचा इतिहास तर तुम्हाला माहीतच आहे. हे गीत होतं मैं कहीं कभी न बन जाऊं. पुढे ऐकूया हे गीत.

म्युझिकल ब्रेक नंतर पुन्हा एकदा वेलकम. मित्रांनो, धडकन नावाचा चित्रपट गाण्यामुळं अतिशय गाजला होता, कारण ती गाणी देखील शायराना अंदाजातली होती. सुनील शेट्टी आणि शिल्पा शेट्टी यांच्यावर चित्रित अत्यंत रोमॅन्टिक आणि इमोशनल प्रकारातलं शायराना अंदाजातलं हे गीत जे आहे ते प्रचंड प्रमाणात ऐकलं जातं. 2000 साली प्रदर्शित धडकन चित्रपट शीर्षकावरूनच आपल्या लक्षात येतो. कथानक कसं असेल, प्रेमाचा त्रिकोण, आणि मग नंतर भारतीय परंपरेत विवाह संस्कारच महत्त्वाचा मानला जातो आणि इतर संबंध जे आहे ते समाजात मान्य नसतात. आपल्या देशात पती पत्नी यांचं नातं हे एक पवित्र आणि अंतिम मानलं जातं. अगदी लिव्ह इन रिलेशनशिपच्या आजच्या अत्याधुनिक युगात देखील पती पत्नीला सर्वच स्तरावर मान सन्मान असतो. प्रेम हा विषय वेगळा आणि विवाह हा विषय वेगळा. प्रेम हे निस्वार्थ असलं पाहिजे, जसं मीराचं कृष्णावर आणि कृष्णाचं राधेवर. तर प्रेमभंग झाल्याच्या नंतर किंवा त्रिकोण असल्याच्या नंतर काय परिस्थिती होते आपल्या हृदयाची, अशाच आशयाचं हे गीत आपण ऐकूया. तसे या आशयाचे अनेक चित्रपट पण बनलेत आणि गाणी पण बनलेत, परंतु त्याला बॉलिवूडमध्ये असे अनेक गाणे आपल्याला ऐकायला मिळतील. चला ऐकूया हे पण एक गीत.

वेलकम बॅक मित्रांनो. मजरू सुलतानपुरी हे नाव तर तुम्हाला माहिती असेलच. एक प्रसिद्ध शायर होते आणि त्यांनी अनेक चित्रपटांसाठी शायराना अंदाजातले गीतं लिहिली आणि ते त्या त्या काळात सुपरहिट देखील झाले. असंच एक यादों की बारात या 1973 साली बनलेल्या चित्रपटातलं आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या युगल सुरातलं गीत. विजय अरोरा आणि झिनत अमान यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत प्रसिद्ध संगीतकार आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केले. आर डी बर्मन यांनी एका वेगळ्या पद्धतीनं या गाण्याची सुरुवात केली होती. गीताच्या सुरुवातीला चमचे आणि काचेच्या ग्लासांचा वापर करून एक वेगळाच ध्वनी तयार केला आणि जो या गाण्याची ओळख ठरला. चला तर मग ऐकूया हे गीत यादों की बारात या चित्रपटातलं.

प्रेम भंगाच्या शायरी देखील खूप 1995 साली प्रदर्शित झाला. चित्रपटात शोक खूप गाजला होता. या गीताला संगीतबद्ध निर्माता दिग्दर्शक आणि यांना आणण्यासाठी 1993 साली एक म्युझिकल अल्बम बनवला बेवफा सनम, आणि नंतर 1995 या साली यावरच आधारित चित्रपट देखील बनवला. प्रेमभंगाचं कथानक असलेला हा चित्रपट त्या काळी तरुणाईमध्ये खूप गाजला होता, तो फक्त गाण्यांमुळेच. आणि त्यातल्या या गाण्यानंतर तर तरुणाईला वेड लागलं होतं. प्रेमभंग झाल्याच्या नंतर काय होतं, अशाच आशयाचं हे गीत.

वेलकम बॅक मित्रांनो. जानिसार अख्तर एकेकाळी अत्यंत गाजलेले गझलकार, शायर, गीतकार, प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांचे वडील CID, पेईंग गेस्ट, ब्लॅक कॅट, नूरी अशा चित्रपटांसाठी ज्यांनी अत्यंत रोमॅन्टिक सदाबहार गीतं लिहिली जे आजसुद्धा आपल्याला ऐकावीशी वाटतात आणि त्या त्या काळात त्या त्या परिस्थितीनुसार कथानकाला अनुरूप अशी गीतं लिहिणारे जानिसार अख्तर. मित्रांनो, केसरी 2 अलीकडेच प्रदर्शित झालेला हा चित्रपट जानिसार अख्तर यांचं कथानक यामध्ये दाखवण्यात आलंय. रोहन वर्मा या कलाकारानं जानिसार अख्तर यांची भूमिका साकारली. तर जानिसार अख्तर यांच्या जीवनातलं शेवटचं गीत त्यांनी लिहिलं 1983 साली प्रदर्शित रजिया सुलतान या चित्रपटासाठी. कर्तव्य आणि प्रेम यांच्यावर आधारित दिल्लीची 13व्या शतकातली पहिली महिला शासनकर्ती रजिया सुलतान हिच्यावर आधारित कथानकासाठी गीतं लिहिण्याची जबाबदारी होती जानिसार अख्तर यांची. त्यांनी एक गीत लिहिलं जे आपण आता ऐकणार आहोत. त्यांनी हे गीत लिहिलं आणि दुर्दैवाने त्यांचं निधन झालं, त्यामुळं त्यांच्या जीवनातलं हे शेवटचं गीत ठरलं. चित्रपटातली उर्वरित गीतं लिहिली ती निदा फाजली यांनी आणि दोघांच्या लेखनात वैशिष्ट्य आपल्याला लक्षात येतं. खय्याम यांनी मात्र आपल्या संगीतामधून ही गाणी वेगळी वाटू दिली नाही. चला ऐकूया जानिसार अख्तर यांनी लिहिलेलं शेवटचं गीत.

0: वेलकम बॅक मित्रांनो. थोड्या गप्पा थोडी गाणी शोची वेळ आता संपत आली आहे. जाता जाता एक दोन शेर पुन्हा एकदा तुमच्यासाठी. रोक लो गर गलत चले कोई, रोक लो गर गलत चले कोई, बख्श दो गर खता करे कोई. क्या बात है. अजून एक शेर. मौत पे भी मुझे यकीन है, तुम पर भी एतबार है. मौत पे भी मुझे यकीन है, तुम पर भी एतबार है. देखना है पहले कौन आता है, हमें दोनों का इंतजार है. हमें दोनों का इंतजार है. तो इंतजार करते रहिए. या शायराना अंदाजातल्या शो मधून आता मी तुमची रजा घेतोय. परंतु जाता जाता आणखी एक शायराना अंदाजातलं गीत ऐकूया, ज्याचे गीतकार आहेत प्रसिद्ध गीतकार हसन कमाल. 1982 साली प्रदर्शित निकाह या चित्रपटातलं हे गीत गायलं आहे महेंद्र कपूर यांनी आणि संगीतबद्ध केलंय रवी यांनी. अच्छा तो हम चलते है. बाय बाय. स्टे ट्यून रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.
1: अभी अलविदा मत कहो.

आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग अर्थात शुभ संध्याकाळ. आपल्या शोला सुरुवात झाली, ऑलमोस्ट 4 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये, आणि आरजानू तुमच्या सोबत आहे. आज आहे फ्रायडे, अर्थात 17 जुलै 2024 आजची तारीख आहे, आणि आपल्या आजच्या दिवसाला आपण सुरुवात केलेली आहे, इव्हिनिंगला सुद्धा सुरुवात करणार आहोत. हळूहळू दिवस किती भरकन पुढे सरकतात, नाही का? आणि जसा काळ पुढे सरकतो, दिवस बदलत राहतात, तसं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काही गोष्टींना खरं तर संयमानं काही बाळगाव्या लागतात. दिवस बदलत असतात, बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये काही फारसं महत्त्वाचं घडत नाही, आणि त्यामुळे कुठेतरी आपण डिस्टर्ब होतो, विचार करत राहतो, पण कुठलीही गोष्ट अगदी अशी झटकन पटकन नाही बदलत. ते बदलण्यासाठी, आयुष्य बदलण्यासाठी संयमाची फार महत्त्वाची गरज असते. फक्त संयम ठेवा, दिवस बदलतात, आणि खरं तर संयम ठेवल्यामुळे आपण जे काही आपलं काम करतो आहोत, आपलं जे काही रोजचं रुटीन फॉलो करतो आहोत, त्यामध्ये नक्कीच कधी ना कधी चांगले बदलसुद्धा घडून येतात. अनु आहे तुमच्यासोबत या पॉझिटिव्ह विचारांसोबत. आपण लवकरच सुरुवात करूयात आपल्या शोला. काही गाण्यानंतर ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी अनू आहे तुमच्या सोबत. सांजरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो नमस्कार. आणि काही महत्त्वाच्या अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोत. भारतातील सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्या व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी लिक्विड ऑफ टेक अर्थात LOT LPG सिलेंडरच्या वापराला सध्या प्रोत्साहन देत आहे. पुणे गॅस सिस्टीमनं केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी माहिती दिली आहे की सगळ्या औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहक जे आहेत त्यांच्यासाठी 19 किलोच्या व्हेपर ऑफ टेक अर्थात VOT सिलेंडरऐवजी आता LOT सिलेंडरचा वापर सुरू केला. तर देशाची वार्षिक सुमारे 29,900 कोटींची रुपयाची बचत जी आहे ती होऊ शकते सिलेंडरच्या बाबतीमध्ये, LPG बाबतीमध्ये आणि इंधन बचतीच्या बाबतीमध्ये. त्यामुळे नक्कीच आता LPG सिलेंडरमध्ये शिल्लक राहणाऱ्या गॅसवर जो उपाय आहे तो सापडला आहे असं म्हणायला हरकत नाही. अनु आहे तुमच्या सोबत, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या RJ ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: नमस्कार माध्यम रेडिओ नगर FM आवाज तुमच्यासोबत राज्यामध्ये यादी पुनरावलोकन माहिती सुरू आहे. 8 दिवसांची विश्व आयोगाने महत्वाचा निर्णय घेतलाय. अजूनही भरामध्ये यादी पुनरावलोकन राहिलेली आहे, त्यामुळे मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या 8 दिवसांच्या मुदतवाढीचा निर्णय केंद्रीय निवडणूकतून आणि महाराष्ट्र राजकीय पक्षांकडून आणि इतर काही तांत्रिक कारणांमुळे या प्रक्रियेची मुदत वाढण्याची मागणी करण्यात आली होती. आणि या निर्णयामुळे आता नागरिकांना मतदार यादीमध्ये दुरुस्तीसाठी आणखी अतिरिक्त वेळ मिळाला आहे असं म्हणायला हरकत नाही. अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो नमस्कार, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम. हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे. येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं. मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, हक्काचा आवाज. अरु आहे तुमच्या सोबत. स्पोर्ट अपडेटकडे आता आपण वळत आहोत. सांजरंग कार्यक्रम सुरू आहे. इंडियन एक्सप्रेसनं जो रिपोर्ट दिलाय आणि सध्या दिलेल्या माहितीनुसार लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर इंग्लंड विरुद्ध होणारी जी सिरीज आहे त्यामध्ये तिसरी आणि शेवटची वन डे मॅच टीम इंडियाचा बॅट्समन अर्थात रोहित शर्मा अखेरची फायनल मॅच ठरू शकतो असं रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे. या रिपोर्टमध्ये असंही सांगितलं आहे की BCCI निवड समितीनं 39 वर्षीय रोहित शर्माला कळवलं आहे की या सिरीजनंतरच्या टीमच्या भविष्यामध्ये योजनांमध्ये त्याचा समावेश नसणार आहे. पण सध्या तरी आता शेवटची वन डे मॅच रोहित शर्मा खेळू शकतो असं सध्या BCCI म्हणणं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर.

0: आपण एक तास निघाल्याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. काल ओडिशामधली जी जगन्नाथपुरीची यात्रा होती, भगवान जगन्नाथ रथ यात्रा जी प्रसिद्ध यात्रा होती, या यात्रेदरम्यान प्रचंड गर्दी झाल्यामुळे 100 भाविक जखमी झाले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेमध्ये एका भाविकाचा मृत्यू या गर्दीमुळे झालाय, तर 100 अधिक लोक जखमी झालेत. लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये ग्रँट रोडवर वेगवेगळ्या ठिकाणी ही रथयात्रा काही काळासाठी काल थांबली होती. ओडिशामधली ही सुप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रा आहे. पुरीमध्ये जी झाली यामध्ये चेंगराचेंगरीमध्ये 100 लोक जखमी झाले आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।

नमस्कार, आपण ऐकता स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो नमस्कार. युक्रेनच्या नवीन पंतप्रधान यांची घोषणा नुकतीच झाली. महत्वाच्या जागतिक घडामोडींकडे आता आपण वळत आहोत. युक्रेनच्या संसदेनं ऊर्जा क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी सर्गी कोरेत्स्की यांचा नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली गेली आहे. राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी केलेल्या मोठ्या फेरबदलाचा एक भाग म्हणून ते देशाचे युद्धकाळातील तिसरे पंतप्रधान बनले आहेत. 48 वर्ष कोरेत्स्की हे व्यवसायानं अभियंता आणि अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांनी यापूर्वी कधीही सरकारी पद भूषवलेलं नाही आणि त्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही आहे. पण युक्रेनच्या नवीन पंतप्रधानांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

विजयी भव विजयी भव

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. IRCTC अर्थात भारतीय रेल्वे प्रशासनाची वेबसाईट आणि ही आता नवीन बीटा वेबसाईट ज्यामध्ये तिकीट बुकिंग अगदी लवकर आणि जलद गतीने होणार आहे आणि त्यामुळे लवकरच आपला प्रवास बुकिंग चांगल्या पद्धतीने होणार आहे. IRCTC नवीन बीटा वेबसाईटनुसार तिकीट बुकिंग पूर्वीपेक्षा खूप जलद होणार असल्याचं सांगितलं आहे आणि हे जे नवीन ऑनलाईन पोर्टल आहे त्यामध्ये प्रति मिनिट 1.5 लाख तिकीट बुकिंग आणि 40 लाख चौकशा हाताळण्याचं सक्षम असं असणारं ॲप असणार आहे. यामध्ये पसंतीच्या जागा निवडण्याचाही पर्याय आहे. फेअर कॅलेंडर, सगळ्या वर्गांमधील जागांची उपलब्धता, मल्टी लँग्वेज सपोर्ट, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा यामध्ये असणार आहे. वापरकर्ते जे युजर्स आहेत त्यांना अनुकूल इंटरफेस आणि कमी कॅपच्या आवश्यकता यासारखी काही 8 वैशिष्ट्ये सुद्धा या ॲपमध्ये आहेत. IRCTC आता या नवीन बीटा वेबसाईटवर बुकिंगसाठी खूप चांगले, सोपे, जलद आणि पटकन सुविधा देणारे पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण RJ ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपण एक तास निघाल्याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. सांजरंग या कार्यक्रमात महत्वाच्या विशेष घडामोडींकडे वळूयात. दिल्ली हायकोर्टानं केंद्र सरकारला उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीचे दररोज निरीक्षण डेली मॉनिटरिंग सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. वांगचुक यांचा 2 दिवसांमध्ये मृत्यू होऊ शकतो या याचिकाकर्त्याच्या विधानावर प्रतिक्रिया देताना कोर्टानं प्रत्येक जीव मौल्यवान आहे असं निरीक्षण नोंदवलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आज 19वा दिवस असून त्यांचं वजन 9 किलोग्रॅमपेक्षा जास्त घटलेलं आहे. हायकोर्टानं त्यांच्या प्रकृतीचं डेली मॉनिटरिंग करण्याचे आदेश दिले आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचे किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो, मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F Block, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 944 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता. snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्यासोबत सांज रंग या कार्यक्रमात. मुंबईमधली महत्वाची अपडेट आहे पुढची. मुंबईमध्ये हायटाईडचा इशारा जो आहे तो देण्यात आला आहे. म्हणजे साधारणपणे 5 मीटर उंच लाटा मुंबईमध्ये उसळणार असल्याचं सांगितलं आहे BMC कडून. बृहन मुंबई महानगरपालिकेकडून सतर्क राहण्याचं आवाहन मुंबईकरांना आणि नागरिकांना केलं आहे. मुंबईमध्ये आज समुद्रामध्ये 4.49 मीटर उंचीच्या लाटा उसळत आहेत आणि हा अंदाज BMC दिलेला आहे. बृहन मुंबई महापालिकेनं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या सगळ्या लाटांच्या उधाणामुळे मरीन ड्राईव्ह आणि इतर किनाऱ्यांवर जी काही पर्यटकांची गर्दी होती ती गर्दी खरं तर टाळण्यासाठी, कुठली दुर्घटना होऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त इथे तैनात केला आहे. नागरिकांनी समुद्र किनाऱ्यावर अनावश्यक गर्दी करू नका, धोकादायक ठिकाणी जाणं टाळा, किंवा हा हायटाईड बघण्यासाठी सुद्धा गर्दी करू नका, फोटोज क्लिक करण्यासाठी गर्दी करू नका, असं आवाहन बृहन्मुंबई महापालिकेनं, आवाहन हे प्रशासनानं केलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: family things got to get.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो नमस्कार. नीट पेपर फुटी प्रकरण आपण सगळ्यांनी अनुभवलं. नीट पेपर फुटी झाल्यानंतर पुन्हा एकदा नीटच्या परीक्षाही झाल्या आणि आता या वादातून लातूरच्या विद्यार्थ्यांनी मात्र आपला गुणवत्तेचा जोर जो आहे तो लातूर पॅटर्न कायम दाखवला. एकट्या राजश्री शाहू महाविद्यालयातून 450 अधिक तर संपूर्ण लातूरमधून 1200 ते 1500 अधिक विद्यार्थ्यांना शासकीय MBBS जागा मिळण्याचा अंदाज सध्या व्यक्त केला जातोय. शाहू कॉलेजमध्ये 46 अधिक विद्यार्थ्यांनी 600 जास्त गुण मिळवलेत. उत्कृष्ट कामगिरी या नीट परीक्षेमध्ये लातूरच्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा नीट परीक्षेच्या या इतिहासामध्ये लातूर पॅटर्नचा पुन्हा एकदा दणदणीत विजय बघायला मिळतो आहे. आणि याच वादाच्या पार्श्वभूमीवर हे ऐतिहासिक यशच म्हणावं लागेल असं म्हणायला हरकत नाही. अनु आहे तुमच्या सोबत सांजरंगमध्ये. गुड इव्हनिंग पुन्हा एकदा.
2: निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात. नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 नगरचं अंतरंग या शो मध्ये RJ कोमल सुबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग या कार्यक्रमात नमस्कार. आणि सध्या SIR सिस्टीम जी आहे किंवा मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे का ते अद्ययावत करणं असेल, ही मोहीम संपूर्ण राज्यभरामध्ये सुरू आहे आणि याची मुदतवाढही करण्यात आली आहे. SIR बाबत सुनावणी झाल्यानंतर सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे की मतदार यादीमध्ये नाव नसेल तर तुमचं नागरिकत्व कुठल्याही स्वरूपामध्ये रद्द होणार नाही आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, नागरिकत्व निश्चित करणं ही निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रातील बाब नाही आहे, त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या नागरिकत्वाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी आयोगानं हे प्रकरण केंद्र सरकारकडे वळवलं आहे. आणि त्याचबरोबर मतदार यादीमध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव वगळलं जाणं किंवा त्या व्यक्तीचं नाव नसणं यामुळे त्या व्यक्तीचं नागरिकत्व रद्द होत नाही याची नागरिकांनी नोंद घ्यायची आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आपला नगर डायरी हा शो सुरू झाला आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपण आपल्या शो मध्ये ना वेगवेगळ्या पाहुण्यांशी गप्पा मारत असतो. खरं म्हणजे या पाहुण्यांचं कौतुक वाटतं, कारण त्यांनी केलेलं काम एवढं छान असतं की असं वाटतं असंही कोणी करू शकतं का. आणि आज असेच एक व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहेत बरं का. आज खरं म्हणजे एक व्यावसायिक आहेत, पण चित्रपट सृष्टींची गाण्यांची आवड असणारे आणि दुर्मिळ ध्वनिमुद्रिका संग्राहक दिलीप कुलकर सर आपल्या सोबत आहेत. नमस्कार सर.
2: नमस्कार
1: सर. सगळ्यात आधी तर रेडिओ नगरच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत आहे. सर, खरं म्हणजे तुम्ही दुर्मिळ ध्वनी मुद्रिका जे आहेत ते संग्राहक आहात किंवा संग्रह करता त्याचा, पण महत्वाचं म्हणजे तुम्ही एक छान व्यावसायिक आहात, तीन तीन कंपन्याचे तुम्ही ओनर आहात. तर मग हा प्रवास कसा सुरू झाला?
2: तसं म्हटलं तर या प्रवासाची सुरुवात कळत नकळत लहानपणापासून झाली. आम्ही नगरमध्ये ज्या गावामध्ये जिथं राहत होतो तिथं शेजारी जे डॉक्टर देशपांडे राजे त्यांच्या घरात क्लासिकल रेकॉर्ड्स खूप ऐकल्या जायच्या, तर त्यांचा मुलगा आणि मी बरोबर असल्या कारणाने आम्ही त्या सगळ्या गोष्टी कानावर पडत होत्या. दुसरा एक भाग असा होता की त्या पिरियडमध्ये एखाद्या कार्यक्रमाची जाहिरात जी केली जायची तर ती नगरमध्ये टांग्यामध्ये अनाऊन्सर बसून ती फिरवली जायची. तर त्या अनाऊन्सर लोकांकडे सुद्धा ग्रामोफोन असायचा आणि ते रेकॉर्डही लावायचे आणि अनाऊन्समेंटही करायची. तर त्यापासून रेकॉर्डचं अट्रॅक्शन होतं.
1: सर, आता तुम्ही बोलताना एक शब्द घेतलात, एक नाव घेतलं, ग्रामोफोन. तर ग्रामोफोन म्हणजे काय?
2: ग्रामोफोन म्हणजे असं आहे की ग्रामोफोनच्या आधी फोनोग्राम म्हणून एक इन्स्ट्रुमेंट होतं. त्या फोनोग्राम मध्ये एक सिलेंडर असायचा आणि त्याच्यावर ग्रूव्ह असायची, त्या ग्रूव्ह मधून पिन फिरली की त्या पिन व्हायब्रेट करून तुम्हाला आवाज संगीत ऐकू यायचं. हे सगळं हँडलिंग करायला खूप अवघड होतं, त्यामुळे त्याच्यानंतर ग्रामोफोनच्या डिस्कचा जन्म झाला आणि ते हाताळायला त्यावेळेपेक्षा खूप सोपं होतं. त्यामुळे याचा जन्म त्याच्या प्रॉब्लेम मधून झाला असं म्हणायला काही हरकत नाही.
1: आणि याचा इतिहास काय आहे सर?
2: याचा इतिहास असा आहे की फोनोग्राम नंतर जेव्हा ग्रामोफोन रेकॉर्ड तयार व्हायला लागल्या तर इंग्लंडमध्ये एंजल आणि जर्मनीमध्ये ओडेन या कंपन्यांनी रेकॉर्ड तयार करायला सुरुवात केली. त्यावेळेस भारतात संगीत कलेचा वापर इतका होत होता की या कंपन्यांना त्याचं अट्रॅक्शन होऊन आपण त्याच्यातूनही धंदा करू शकतो असं लक्षात आलं आणि ते त्या दोन्ही कंपन्या भारतात सगळ्या कलाकारांशी जुळल्या गेल्या. त्यावेळेस असं एक भीती असायची की आपलाच आवाज दुसऱ्याकडून कसा आपण ऐकू शकतो, त्यामुळे रेकॉर्डिंग या भीतीपोटी लोक रेकॉर्डिंगला कोणी तयार होत नव्हते. तर त्यामध्ये गोवर्जन म्हणून ज्या गायिका होत्या तर त्यांनी प्रथम भारतातून रेकॉर्डिंग केलं आणि त्यांना प्रथम ग्रामोफोन सिंगिंग स्टार म्हणून मान मिळाला. त्यांनी जवळजवळ 500 जास्ती गाणी त्याच्यामध्ये म्हटली आहेत आणि त्यांनी त्याच्यातून भरपूर पैसा केलाय. हे करत असताना पूर्वी एक पद्धत अशी होती की गाणं म्हणायच्या सुरुवातीला एक असं सांगितलं जायचं की मी कोण आहे, म्हणजे समजा जोहराबाई अंबालावाली, आय एम जोहराबाई अंबालावाली फ्रॉम अंबाला, किंवा जे काय असेल ते, अशा गोष्टीची पद्धत होती जी आता बंद झालेली.
1: आणि सर, खरं म्हणजे तेव्हा लहानपणीची ही आवड आहे तुमची, तर ती आतापर्यंत तुम्ही जपून ठेवलेली आहे. अजूनही तुम्ही खूप काही या दरम्यान किंवा या संदर्भातलं काम करता, जसं की तुम्ही अनेक चित्रपटातील गाणी अजून तुमच्याकडे सांभाळून ठेवली आहेत, किंवा मग नगरमध्ये गाण्यांचे वेगवेगळे कार्यक्रम देखील तुम्ही नंदकिशोर आढव सरांसोबत घेतलेले आहेत. एक व्यावसायिक असताना ही आवड पुढेही टिकवावी असं का वाटलं?
2: एक आपण त्याला असं म्हणू की बेसिक इन्स्टिंक्ट होतं की कलेची आवड होती, परंतु काही कारणाने कला क्षेत्रात जाऊ नाही शकलो. पण त्याचबरोबर माझे मित्र नंदकिशोर आढाव हे बरोबर असल्या कारणाने आम्ही नगरमध्ये चित्रपट दाखवणे किंवा संगीता संबंधाने जे मोठे लोक आहेत त्यांचे व्याख्यान ठेवणे असे आम्ही बरेच ऍक्टिव्हिटी केल्या. हे सगळं करत असताना रेकॉर्डच्या रिलेटेड जर आपण बोललो तर तसे पण लोक माझ्या संबंधात येत गेले. माझा रेकॉर्डचा संग्रह माझ्या मावशीमुळे सुरुवात झाला. माझ्या मावशीने मला त्यांच्या सगळ्या ऐकलेल्या रेकॉर्डचा संग्रह मला ताब्यात दिला माझी आवड बघून. तसंच माझे एक मित्र आहेत किशोर देवगावकर, त्यांच्याकडून सुद्धा मला बऱ्याचशा रेकॉर्ड मिळाल्या. अजून एक जण आहेत माझ्या घरासमोर राहतात तर त्यांच्याकडून सुद्धा मला काही रेकॉर्ड मिळाल्या. पुण्यामधले लिमय काका म्हणून आहेत ते या संगीत क्षेत्रातले आपण म्हणू की महामहोपाध्याय आहेत. तर मी आणि नंदकिशोर आढाव सर आम्ही त्यांच्याकडे बऱ्याच वेळा जात असू आणि त्यांनी सुद्धा ही माझी आवड बघून त्यांच्याकडच्या त्यांचं वय खूप झालं होतं तेव्हा त्यांनी त्या रेकॉर्डचा संग्रह मला त्यांनी सुपूर्द केला. याच्यासाठी या कोणीही माझ्याकडून एकही पैसा घेतलेला नाही. पण जेव्हा याच्यामध्ये पुढे जायचं ठरलं तर तेव्हा काही व्हॉट्सअप ग्रुपवर पण या रेकॉर्ड विकणे म्हणजे खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात, त्याला सुद्धा मी जुळलो गेलो आहे. आणि याच संबंधात एक नाशिकच्या एक टिळे मॅडम म्हणून आहेत, त्या पण माझ्या संबंधात आल्या, त्या आणि आम्ही या रेकॉर्डची देवाणघेवाण करतो. अजून एक माझे मित्र आहेत प्रवीण जयस्वाल, तर ते सुद्धा या क्षेत्राशी खूप मोठ्या प्रमाणावर या क्षेत्रात काम करतात. तर या सगळ्यांमुळे माझा संग्रह होत गेला, माझा अभ्यासही या क्षेत्रातला होत गेला.
1: सर, तुमच्याकडे आतापर्यंत किती रेकॉर्ड्स आलेले आहेत आणि ते कोणाकोणाचे आहेत?
2: माझ्याकडे आतापर्यंत साधारण 2000 रेकॉर्ड माझ्याकडे आता आहेत.
1: अरे वा.
2: तर त्या रेकॉर्ड मध्ये जुन्या हिंदी चित्रपटातली गाणी, मराठी चित्रपट नाट्यगीत भावगीत यांचं हे पण आहेत, गझल्स आहेत, इंग्लिश रेकॉर्ड्स आहेत, नंतर काही कॉन्सर्ट्स असे आहेत की जे इंग्लंडमध्ये रॉयल अल्बर्ट हॉलला जे लता मंगेशकरांचा जो कार्यक्रम झाला त्याला कॉम्पिअरर दिलीप कुमार होते, तर ती रेकॉर्ड माझ्याकडे आहे. तसंच त्याच जागी जगजित सिंग यांचा पण एक कार्यक्रम झाला, ती रेकॉर्ड माझ्याकडे आहे. हे करताना एक असं पण आहे की एक समजा किशोर कुमार यांनी 16 वेगवेगळ्या नटांसाठी म्हणलेली गाण्याची एक रेकॉर्ड आहे, एका साईडला 8 आणि दुसऱ्या साईडला 8 गाणी आहेत, तर ती रेकॉर्ड सुद्धा आहेत. अशा पद्धतीने एक एक गोष्टी समजत गेल्या मग त्या रेकॉर्ड गोळा करत गेलो.
1: सर, गाण्यांबरोबरच भाषण असतील किंवा मग वेगवेगळ्या नेत्यांच्या काही गोष्टी असतील हे देखील तुमच्याकडे आहे, तर ते कसं मिळवलं आणि कोणाकोणाचं आहे?
2: जेव्हा आपण अशा समविचार लोकांकडे जातो किंवा त्यांच्याशी बोलतो तेव्हा असं एक लक्षात येतं की अरे आपल्याकडे या गोष्टी नाहीयेत, मग आपल्याला ते शोधायचा प्रयत्न करू. मग ते शोधायचा प्रयत्न केल्यानंतर काही लोकांचं वय झालेलं असतं, त्यांची मुलं परदेशात असतात, त्यांना या गोष्टीमधला इंटरेस्ट कमी झालेला असतो, मग ते म्हणतात की घेऊन जा. तर मग ते घेऊन जाताना असं बघितलं जातं की त्याच्यात काय काय कंटेंट्स आहेत. मग ते कंटेंट्समध्ये एक असं लक्षात आलं की मला एक 2-3 रेकॉर्ड असे मिळाले आहेत की सुभाषचंद्र बोस यांनी जपान सिंगापूर आणि बर्मा या ठिकाणी जी भाषणं केली त्या भाषणाची एक रेकॉर्ड माझ्याकडे आलेली. अजून एक रेकॉर्ड आहे की विन्स्टन चर्चिल इंग्लंडचे पंतप्रधान जे होते तर त्यांनी वर्ल्ड वॉर सेकंडच्या पिरियडमध्ये लोकांना उद्देशून जी भाषणं केली 1939-40 आणि 42 आली ती भाषणाची पण रेकॉर्ड आहे. अशा पद्धतीने भाषणांचे गोष्टी आलेले आहेत. एक माझ्याकडची एक रेकॉर्ड आहे, मला आता थोडीशी मिसप्लेस झालेली, की आपल्याकडची नगरमधले अवतार मेहरबाबांची भजनं जी आहेत ती सुद्धा एक दुर्मिळ रेकॉर्ड माझ्याकडे आहे, फक्त मला ती मिसप्लेस झाली असल्या कारणाने परत शोधावी लागेल काय ते.
1: अरे वा. म्हणजे सर, काही लोकांचे आवाज जे आहेत किंवा काही लोकांचे विचार जे नेहमी आठवणीत राहावे असे असतात त्यांचे आवाज तुमच्याकडे अजूनही आहेत, ते खूप महत्वाचं आहे. आणि सर, तुम्ही बोलल्याप्रमाणे की वेगवेगळ्या गोष्टी तर आहेत पण काही गाणी जी आहेत ती कधी आपल्याला ऐकायलाच मिळाली नाहीत किंवा कधी रिलीज झाली नाहीत अशी गाणी पण तुमच्याकडे आहेत, ती कोणती आहेत?
2: असं आहे की जर आपण पाकिजा चित्रपट घेतला तर पाकिजा साठी जवळजवळ 25 गाणी लिहिली गेली होती, त्यापैकी फक्त 12 गाणी पिक्चर मध्ये आहेत, बाकीची गाणी घेतली नाही किंवा काहीतरी इतर कारण असेल, पण ती जी न घेतलेली गाणी आहेत तर त्याची एक वेगळी रेकॉर्ड तयार झालेली आहे. ती ज्या चित्रपटात गाणी त्याची एक वेगळी रेकॉर्ड झालेली तर ती रेकॉर्ड माझ्याकडे, ती रंगारंग म्हणून एक रेकॉर्ड आहे, त्याच्यावर मीना कुमारीचं चांगलं पोस्टर आहे आणि ती कधीच ऐकायला नाही मिळणार अशी एक रेकॉर्ड आहे.
1: सर, ती रेकॉर्ड तुम्हाला कशी मिळाली?
2: ती रेकॉर्ड माझे मित्र जे प्रवीण जयस्वाल आहेत तर त्यांचा जो मित्र मी सांगितलं की दिल्लीमध्ये आहे तर त्यांच्याकडून मला ती रेकॉर्ड मिळाली, त्यांच्याकडे त्यांच्या 2 कॉपीज होत्या तर त्यांनी मला ती रेकॉर्ड दिली.
1: सर, नवीन गाण्याचं देखील आवड आहे तुम्हाला, नवीन मूवींमधले गाणे त्याचं देखील तुम्ही रेकॉर्ड ठेवलेले आहेत, ती कोणती आहेत?
2: आता असं आहे की जेव्हा आपण संगीत ऐकतो तेव्हा जुनं नवीन हा काही तसा भेदभाव व्हायला नाही पाहिजे. जुन्या जास्ती आवडतात इथपर्यंत जरी ठीक असलं तरी नवीन मध्ये सुद्धा काही चांगला स्टफ आहे. त्याच्यामध्ये चित्रपटांचे ज्या रेकॉर्ड माझ्याकडे आहेत त्याच्यामध्ये आपण धरू धडकन, दिल से, रोजा, येस बॉस, मोहब्बते, नंतर बंगाली संस्कृतीतल्या कथेवर एक पिक्चर आला होता परिणीता, विरासत, लगान, ही जी सगळी चित्रपट आहेत यांच्यातलं अतिशय उत्कृष्ट संगीत आहे. म्हणजे ए आर रहमान असेल किंवा आणखी कोणी पण असेल, अन्नू मलिक असतील, त्यामुळे जुना नवा हा विषय नाहीये. लकीली असं आहे नवीन पिक्चरचे पण रेकॉर्ड निघतायत आणि असं म्हणतात की पुन्हा या ग्रामोफोन रेकॉर्डचं युग येत चाललेलं आहे.
1: आणि सर, खरं म्हणजे हा सगळा प्रवास तर तुमचा चालूच होता, तुम्ही स्वतः ध्वनिमुद्रण संग्रह करत होतात पण त्याचबरोबर तुम्ही आणि नंदकिशोर आडव सरांनी 1960 पर्यंतचे काही मूव्ही आहेत जे नगरकरांना दाखवलेत, तर याच्या मागचा उद्देश काय होता?
2: याचा मागचा उद्देश म्हणजे दोघांची आवड एक असणे आणि आम्हाला तिसरा माणूस तसाच मिळणे. आम्हाला दोघांना आशा टॉकीचे जे मालक आहेत करंदीकर, तर यांचा सहवास मिळाला. आणि त्यांची आमची आवड एक असल्याने त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या तर माझं थिएटर आहे, तुम्ही या गोष्टी करू शकता. मग या याच्यात आम्ही जवळजवळ 49 पिक्चर आम्ही तिथे दाखवले. त्याच्यामध्ये असं पण होतं की कधी लोक कमी यायचे कधी जास्त यायचे, तर आमच्याकडे सगळ्यात जास्ती लोक आले होते 135 लोक आले होते मधुमती या पिक्चरसाठी, आणि सगळ्यात कमी लोक आले होते मला वाटतं चलती का नाम गाडीसाठी 7 लोक होते. कारण आपण त्याच्यामध्ये काही जाऊ शकत नाही, परंतु अशा पद्धतीने सुद्धा आम्ही पुढे गेलेलो आहे आणि आम्हाला करंदीकर सरांनी साथ दिलेली आहे, मला नाडा साहेबांना.
1: सर, जेव्हा तुम्ही एखादा चित्रपट दाखवायचा तेव्हा जे बघायला यायचे त्यांच्या प्रतिक्रिया काय असायच्या?
2: हो, त्यांच्या प्रतिक्रिया तर खूप, म्हणजे ते आम्हाला फक्त हात जोडायचे बाकी राहायचे एवढे त्यांनी ते खुश असायचे. कारण ते त्यांच्या यंग एज मध्ये जायचे ते सगळं करताना. आणि एकाने तर असं सांगितलं होतं की हा जो चित्रपट मी बघतोय तो याच थिएटरला याच बायको बरोबर 60 वर्षापूर्वी बघितलेला आहे. अशा ज्या या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा नक्की आपण जे करतो त्यात काहीतरी स्टफ आहे असं आपल्याला लक्षात येतं.
1: सर, 49 चित्रपट तुम्ही दाखवलेत, मग हाफ सेंचुरी करण्याचा कधी प्लॅन आहे?
2: काय माहित नाही, हाफ विल सेंचुरी विल पुढचा विषय येतो.
1: नक्कीच नक्कीच, आम्हालाही आवडेल आता तुमच्या सोबत हे चित्रपट बघायला, कारण एकट्यानं बघण्यात आणि सगळ्यांनी मिळून बघण्यात वेगळीच मजा असते. आणि सर, तुम्ही गाण्यांचे देखील कार्यक्रम नगरमध्ये ऑर्गनाईज करता, वेगवेगळ्या गायकांना बोलवता, वेगवेगळ्या त्या गोष्टीबद्दल माहीत असणाऱ्या तज्ञांना बोलवता, तर आतापर्यंत कोणाकोणाचे कार्यक्रम इथे झालेत?
2: आता आपल्याकडे अशा प्रकारचे कार्यक्रम नगरमध्ये कमी होतात, पण तो पुणे आणि इतर ठिकाणी हे लोक जे कार्यक्रम करतात ते सुहास किर्लोस्कर म्हणून आहेत की जे या क्षेत्रातले दिग्गज आहेत, या क्षेत्रातले अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, तर त्यांचा आम्ही कार्यक्रम केला होता. नंतर फलटण मधले उस्मान शेख हा सुद्धा एक अतिशय अभ्यासू म्हणून, त्यांचा दृक्श्राव्य कार्यक्रम केला होता आम्ही, त्यांचे दोन कार्यक्रम केले होते. म्हणजे ते करताना ते एखाद्या गाण्याचं रसग्रहण कसं करावं स्क्रीन चालू असताना ते त्यांनी शिकवलं. ते करताना त्याच्यामध्ये वाजणारी वाद्य कुठली आहेत आपल्याला वाटतं काहीतरी बरं ऐकतोय आपण, परंतु ती वाद्य त्यांनी आम्हाला वेगळी फोटोमध्ये दाखवली आणि ती तिथं वाजताना कशी आहे ते दाखवली. अशा पद्धतीने आम्ही पुढे गेलो. एक अजून एक खूप आमचे म्हणजे आता वयस्कर मित्र आहेत ते, जफर आबिद म्हणून आहेत, अतिशय मोठा माणूस आहे. तर त्यांनी त्यांच्याकडे मधुबालनचे फोटो आहेत, म्हणजे कुठून इकडून तिकडून काढलेले नाही, तेव्हा घेतलेले फोटो त्यांच्याकडे आहेत. तर त्या फोटोचं प्रदर्शन आम्ही नगरमध्ये सावळीमध्ये केलं होतं.
1: म्हणजे असे वेगवेगळे कार्यक्रम तुम्ही घेत आहात आणि यामुळे खरं म्हणजे जे संगीतकार होते, जे गीतकार होते, त्यांच्या आठवणींना उजाळा तर मिळतोच आहे, पण जे संगीतप्रेमी आहेत त्यांना तरी देखील वेगळं काहीतरी ऐकण्याचा अनुभवण्याचा तुम्ही एक चान्स देत आहात. तर पुढे असे काही कार्यक्रम आहेत का आता हातामध्ये?
2: असं एक बऱ्याच लोकांशी कनेक्टेड आहोत, परंतु एक असं पण वाटतं की असे ऐकणारे लोक आता थोडेसे कमी झालेले आहेत, की आमची जी आवड जुन्या गाण्यांसंबंधी आहे, जुन्या संगीताबद्दलची आहे, जुन्या गीतकारांबद्दलची आहे, तर बऱ्याच नवीन लोकांना हे लोक माहिती पण नाहीत. परंतु रेडिओवर ते गाणं लागलं की त्यांना लक्षात येते की अरे हे खूप चांगलं आहे म्हणून,
1: छान वाटतं.
2: त्यामुळे मग हे कसं फिल्टर करायचं हा थोडासा अवघड विषय आहे.
1: सर, खरं म्हणजे आता जर आपण तसं पाहिलं तर जुनी गाणी आणि नवीन गाणी, जुन्या गाण्यांमध्ये एक फिलिंग होती, एक भावना होती आणि प्रत्येक शब्दाचा एक अर्थ लागायचा, पण आता साधारण काही गाणी अशी आहेत ज्यामध्ये ते दिसून येत नाही, तर असं का होत असेल?
2: मला असं वाटतं की त्यावेळेसच्या गीतकारांची प्रतिभा किंवा तसे प्रतिभावंत लोक गीतकार शोधणे हे संगीतकाराचं मोठं कौशल्य असेल, किंवा राज कपूर सारखे जे लोक होते की ज्यांना गीतकाराशी सुद्धा ते बोलायचे, संगीतकाराशी सुद्धा बोलायचे आणि त्यांना सुद्धा इनपुट द्यायचे की तुम्ही असं करा किंवा असं नका करू, किंवा त्यांच्याबरोबर जे होते शैलेंद्र हा अतिशय मोठा माणूस गीतकारांमधला, तर ते झाले की त्यांच्याबरोबर असणारे त्यावेळेस असणारे शंकर आणि जयकिशन या लोकांची जी टीम होती, या टीमचं जे मिश्रण होतं आणि ते त्यांनी राज कपूर मोठ्या व्यक्तीबरोबर कसं शेअर केलं, याच्यातून सगळ्या गोष्टी या चांगल्या आपल्याला कानावर पडायला लागल्या आणि बघायला मिळाल्या.
1: नक्कीच, म्हणजे एकमेकांचं बॉन्डिंग, एकमेकांचा संवाद, एकमेकांच्या सोबतच्या कल्पना ह्या खूप महत्वाच्या असतात एखादी कलाकृती आपल्याला जर तयार करायची असेल तर. सर, तुमच्याकडे खरं म्हणजे 2000 जास्त ध्वनिमुद्रण आहे, तर मग यापैकी तुमच्या सगळ्यात आवडतं ध्वनिमुद्रण कोणतं आहे?
2: सांगायला तर अवघड आहे, कारण असं आहे की प्रत्येक गाणं किंवा प्रत्येक गीतकार किंवा प्रत्येक संगीतकार हा स्वतःची काहीतरी प्रतिभा ठेवून असतो. जर आपण म्हणलं की मला फक्त शंकर जयकिशन आवडतो तर तसं नाही चालणार, आपण नौशाद, सलील चौधरी, ओपी नय्यर यांच्यावर आपण लक्ष नाही दिलं असं होईल. जर शंकर जयकिशन म्हणलं तर शंकर जयकिशन यांच्या संगीतामध्ये मेलडी, सिम्फनी, हार्मनी याचा इतका छान मिलाप होता की तुम्हाला ती सगळी गाणी कायम ऐकावशी वाटतात. म्हणजे उदाहरणार्थ बघितलं आपण तर जिस देश में गंगा बहती है हा पिक्चर आहे, डाकू लोकांच्या जीवनावरचा तो पिक्चर आहे, तर त्याच्यामध्ये आ अब लौट चले हे जे गाणं आहे त्याच्यामध्ये तो जेवढा ऑर्केस्ट्रा त्यांनी वापरलेला आहे तो बहुतेक तेवढ्या ऑर्केस्ट्रेशन आतापर्यंत कुठल्याही संगीतकारांनी वापरलेले नाहीत असं म्हणतात. म्हणजे जवळजवळ 100 व्हायलिन त्यांनी त्याच्यामध्ये वापरलेले आहेत, वाचलेले लोक असं बघितलेले लोक सांगतात. पण जर वेगळं बघितलं तर सलील चौधरी, सलील चौधरींचा समजा मधुमती पिक्चर जर बघितला आपण तर हे जे मेलडी सिम्फनी हार्मोनी जो आपण बोललो त्याच्यापेक्षा अतिशय सरळ आणि लोकगीतावर आधारित गाणं आहे त्यांच्याकडे मधुमतीमध्ये. झिलमी संघ आखलडी आणि अतिशय ठेका चांगला आहे, तुम्हाला कधी ते आवडते. आता सुद्धा ते गाणं आठवून अंगावर काटा आलेलं आहे. परत वेगळा भाग धरला ओपी नय्यर यांचं अतिशय खटकेबाज संगीत, त्याच्यामध्ये आर पार आहे, सीआरडी आहे, कही दिन कही रात आहे आणि अनेक अनेक आहेत. ज्या लोकांना शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपटातले गाणे ऐकतात ते नौशाद साहेबांची गाणी ऐकतात. मी सुद्धा नौशाद साहेबांचा फॅन आहे, त्यामुळे एकच कोणीतरी गीतकार किंवा एकच संगीतकार धरून तेच कायम ऐकणं असं होऊ शकत नाही.
1: सर, नगरमध्ये देखील गाण्यांच्या अनेक मैफल झाल्या असतील किंवा काही तुम्ही स्वतः त्याचे कार्यक्रम घेतले आहात, तर तुमच्या आवडती किंवा नगरमध्ये झालेली सगळ्यात बेस्ट किंवा तुमच्या आठवणीत राहिलेली मैफिल कोणती आहे?
2: खूपच आवड आहे. एक असं झालेलं की माऊली संकुल आपल्याकडे सावेडीत झाल्यामुळे बरेचसे खूप कार्यक्रम आपल्या इथे झाले. आमच्या MIDC मधल्या एका ग्रुपनी एक मागच्या 15 दिवसापूर्वी खूप चांगला कार्यक्रम केला, तो माझ्या कायम लक्षात राहणारा कार्यक्रम आहे.
1: काय होतं त्यामध्ये?
2: त्यामध्ये आधी लोकांनी करोकेवर गाणी गायली पण नंतर प्युअर सगळे ऑर्केस्ट्रेशन आले आणि त्यांच्यावर त्यांनी गायले, तो अतिशय छान कार्यक्रम झाला
1: आणि
2: कायम लक्षात राहील.
1: असे कार्यक्रम व्हायला हवेत,
2: असे कार्यक्रम व्हायला हवे. आणि त्या सगळ्या गायकांचे खूप ओरिजिनलच्या जवळ सगळे आवाज होते आणि त्यांच्या लकबी ताना सगळ्यात ओरिजिनलच्या जवळ होतं, त्यामुळे ते सगळ्या लोकांना भावलं ते.
1: खरंच असे कार्यक्रम. आणि सर, खरं म्हणजे गाण्यांचे कार्यक्रम किंवा गाणी, जसं तुम्ही मगाशी पण उल्लेख केलात की रेडिओवर एखादं जुनं गाणं रेट्रो गाणं लागलं की लोकांना वाटतं अरे वा छान गाणं आहे आणि खरंच आपण ऐकायला पाहिजे असं गाणं आहे, तर आजकाल लोक रेडिओबद्दल पण असा संभ्रम होतो की लोक रेडिओ ऐकत नाहीत किंवा गाणी ऐकत नाहीत. आजकालच्यांना फक्त कधी कधी असं होतं की इंग्लिश गाणी आजकालच्या पिढीला आवडतात, तर याबद्दल तुमचं काय मत आहे?
2: नाही, मला असं नाही वाटत, कारण एक रेडिओचं एक स्थान असं वेगळं आहे. आपण इतर कुठल्याही कामात असलो तरी आपण रेडिओ ऐकून ती कामं करू शकतो आणि ते गाणं ऐकताना किंवा कुठलाही कार्यक्रम ऐकताना तो आपण आपल्याशी कुठेतरी रिलेट करतो किंवा आपण तो चित्रपट बघितला असताना तेव्हा स्क्रीनवर काय होतं हे सुद्धा आपण रिलेट करतो, त्यामुळे रेडिओचं तेवढा इम्पॉर्टन्स आहेच. एक अजून एक कार्यक्रम झाला होता, गझलचा कार्यक्रम झाला होता माऊली संकुलला, स्वीट होमचे धनेश भोगावत यांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता. काही कारणांनी ते त्या कार्यक्रमाला हजर राहू शकले नाही, परंतु तो अतिशय अप्रतिम कार्यक्रम झाला. म्हणजे फार लोकांनी वाह वाह केली, एकही माणूस शेवटपर्यंत तिथून उठला नाही.
1: अरे वा.
2: आणि ज्ञानेश कुलकर्णी यांनी तो सादर केला होता, तर त्यांचा अस्खलित उर्दू हे सगळं त्या गझलच्या कार्यक्रमाला अतिशय सपोर्टिव्ह होता. तुम्ही मागाशी एक प्रश्न विचारला होता की अजून कुठले कार्यक्रम केले, तर एक सुलभा तेरणेकर म्हणून एक सिने हिस्टॉरियन आहेत, तर सुलभा तेरणेकर या माझ्याशी खूप चांगल्या कनेक्टेड आहेत. त्या साधारण 80s च्या दशकामध्ये त्यांचं काम खूप झालं होतं, त्या सकाळमध्ये त्यांचे लेखमाला यायच्या, पण ते करताना त्या पुण्याहून मुंबईला जाऊन त्या वेळेस जे कोण लोक नामांकित सिने क्षेत्रात काम करत होते त्यांच्या मुलाखती त्या घेऊन यायच्या आणि त्या खूप लोकांना नट नट्या वादक संगीतकार या सगळ्यांना भेटलेले आहेत. त्यांचा पण एक कार्यक्रम आम्ही नगरमध्ये केला होता.
1: सर, आपल्या अहिल्यानगरमध्ये पूर्वीच्या अहमदनगरमध्ये असे कलाकार आहेत का जे खूप छान गातात, मनापासून गातात?
2: आहेत ना. आता आपण मागच्या 1-2 वर्षापासून जर बघितलं तर माऊली संकुलला जेवढे कार्यक्रम होतात आणि रहमत सुलतान हॉलला जेवढे कार्यक्रम होतात, तर हे सगळे लोक नवीन लोक तयारच होत आहेत त्याच्यामध्ये आणि खूप चांगले ताकदीचे लोक आहेत. कदाचित पुणे मुंबई सारखं ग्लॅमर त्यांना आज मिळत नाही, परंतु ते त्या लेवलचे लोक आहेत. आम्ही त्या प्रत्येक कार्यक्रमाला जात असतो.
1: आणि सर खरं म्हणजे तुम्ही जसं मी मगाशी पण म्हणाले की एक व्यावसायिक आहात आणि व्यावसायिक असणं जे आहे ना ते खूप कठीण असतं कारण सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. सगळं आपला बिझनेस मॅनेज करावा लागतो, त्याचबरोबर कार्यक्रम ऑर्गनाईज करणं, कार्यक्रमाची सगळं म्हणजे जेव्हा मॅनेजमेंट आपण करत असतो तेव्हाच सगळं बारीक न बारीक गोष्ट बघावी लागते, सगळ्या गोष्टी पुरवाव्या लागतात आणि त्याचबरोबर हे ध्वनिमुद्रण चा संग्रह करण्याची आवड जोपासणं, या सगळ्या तिन्ही गोष्टी तुम्ही कशा मॅनेज करता?
2: आता असं आहे की आवड आहे म्हणून सवड आहे अशातलं भाग आहे. आणि हे कार्यक्रम करताना जी टेक्निकल बाजू असायची तर ती मी सांभाळायचो आणि बाकीची जी पूर्ण मॅनेजमेंट होती ते नंदकिशोर आढाव सांभाळायचे. त्यामुळे त्यांचा जो लोकसंग्रह, त्यांचं जे त्या त्या क्षेत्रातले लोकांशी संबंध किंवा त्यातल्या त्यातल्या आर्टिस्टशी त्यांचं जे कनेक्ट होतं तर ते कायम कामाला आलंय. आणि जर धंद्यातली कामं करून हे करणं तर हा फक्त सकाळ आणि संध्याकाळी घरातल्या घरात वेळ देण्याचाच विषय आहे, त्यामुळे त्याच्यासाठी काही वेगळं करावंच लागलं नाही काही.
1: सर खरं म्हणजे आता घरातल्या घरात वेळ देण्यासारखं, जर बाहेर या तिन्ही गोष्टींना वेळ देत होतात तर मग घराचं काय, कारण घरात पण खूप असतं, बायकांचं माहिती आपल्या सगळ्यांना.
2: नाही तसं पण आहे आणि त्या सगळ्या गोष्टी सगळ्या इझिली जमल्यात, काही अडचण नाही आलेली काहीच.
1: सर खरं म्हणजे एक व्यावसायिक म्हणून जेव्हा तुम्ही सगळीकडे पाहता किंवा व्यावसायिक म्हणून समाजात वावरत असता तर व्यावसायिकाची भूमिका कशी असायला हवी असं तुम्हाला वाटतं?
2: नाही, व्यवसाय सांभाळताना तुम्ही अतिशय सगळ्या गोष्टीमध्ये क्लिअर हवे, कुठल्याही गोष्टीची फसवणूक किंवा अशा गोष्टी आपल्यातून चुकू नाही होणार नाही याच्याकडे लक्ष असावं, तरच तुम्हाला लोक त्या पद्धतीने बघत जातील. लोक तुम्हाला वर्षानुवर्ष तुमच्याकडे बघत असतात, मग तुमच्याबद्दल मत करतात. त्यामुळे आज एखादी गोष्ट चांगली केली म्हणजे तुमची वाहवाच होईल असं काही नाही. तुम्ही सलग वर्षानुवर्ष एकाच पद्धतीने वागत गेला तर तुमचं आयुष्य त्या प्रकारे ब्रँड होतं.
1: आणि सर एक व्यावसायिक म्हणून सुरुवात कधी झाली? सुरुवात
2: व्यावसायिक म्हणून 1995 साली सुरुवात झाली. त्याच्या आधी मी रॅली वुल्फ या कंपनीमध्ये होतो, तिथं मी आणि आडा साहेब आम्ही बरोबर होतो. तिथं आम्ही 12 वर्ष एकत्र काम केल्यानंतर 1995 साली मी माझा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला.
1: सर व्यवसाय सुरू करणं सोपं नसतं, खूप कठीण गोष्टी असतात, खूप काही जसं मगाशी पण मी म्हणाले मॅनेज करावं लागतं आणि काही गोष्टी मागे सोडून द्याव्या लागतात आणि मग आपण काहीतरी उभं करू शकतो. तर अशा काही अडचणी आल्या?
2: हो, अडचणी तर आल्याच. म्हणजे सुरुवातीपासून काम मिळवणे, त्या कामासाठी जागा मिळवणे, फायनान्स उभं करणे, याच्यातून तर प्रत्येक उद्योजकाला जावंच लागतं. ते झाल्यानंतर काम शोधणे, काम शोधल्यानंतर क्वालिटी आणि लोक सांभाळणे, या अनेक गोष्टीतून गेल्यानंतर मग थोडी कुठेतरी घडी बसती आणि ती बसलेली घडी तुम्हाला तशीच कंटिन्यू करण्यासाठी सुद्धा कायम काम करावं लागतं.
1: सर आता जर आपण नव उद्योजक पाहिले किंवा आमच्यासारखे युथ पाहिले तर त्यांना सगळं सोपं आणि सोयीस्कर हवंय किंवा सगळं लगेचच हवंय, ते होऊ शकत नाही, प्रयत्न करावे लागतात, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते तेव्हा सगळं मिळतं. तर अशा नवीन युवकांना, उद्योजकांना आज काय संदेश द्याल?
2: धंदा म्हणजे हार्डशिप आहे हे लक्षात ठेवूनच पुढे जायला पाहिजे. ज्या गोष्टी समोरच्या एखाद्या सक्सेसफुल माणसाकडे बघून मत केलं जातं तर तसं नसतं, कारण त्याच्या मागे खूप मोठी प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांनी केलेली असती, खूप काम केलेलं असतं. आणि असं नाही होत की तो जो आज आहे तो पहिल्यापासून तसाच आहे. त्यामुळे जर एखादी गोष्ट समोरचा माणूस जसं आपला आयकॉन आहे अशा पद्धतीने जर आपण धरलं तर तसं अचीव करायचं असेल तर त्याच्याकडे जावं, त्याच्याकडे बसावं, त्याच्या काय काय अडचणी आल्या, त्यांनी काय काय केलं हे समजून घ्यावं आणि मग म्हणजे असं गृहित धरून नाही की हे असं सगळं सोपंच असतं.
1: सर तुम्ही जसं उद्योजक आहात, जसं तुम्ही छंद जोपासणारे आहात, तसंच तुम्ही एक वडील देखील आहात, तर मग वडिलांची भूमिका कशी वाटते?
2: वडिलांची भूमिका असं की एक पिरियड असा गेला की धंद्याकडे जास्त लक्ष गेलं, घरात कमी लक्ष गेलं, पण कमतरता माझ्या बायकोनी भरून काढल्यामुळे मी त्या बाबतीत खूप निर्धास्त राहिलो.
1: सर वडील म्हणून मुलांकडून काय अपेक्षा असतात?
2: दोन प्रभाव आहेत त्याच्यामध्ये. बऱ्याच लोकांना आपल्या धंद्यात मुलांनी येऊ नये असं वाटतं, कारण ते ज्या अडचणी त्यांनी ज्या सहज केल्या असतात त्या मुलांना पडू नये हा एक चांगला विचार आहे. दुसरा विचार असतो की हे सगळं वाढून ठेवलेले तुम्ही फक्त येऊन खायला सुरुवात करा, असे दोन्ही विचाराचे लोक आपल्या आजूबाजूला असतात. पण मुलांना काय वाटतं किंवा नवीन जी क्षेत्र आहेत, तर आम्ही जुन्या पद्धतीने सगळे काम करत आलेलो, पण नवीन क्षेत्रात जर मुलांनी पुढे गेलं तर ते जास्ती वेगाने एक्सेल करतील त्यांच्या फील्डमध्ये, तेव्हा त्यांनाही तेवढं मोकळी द्यायची गरज आहे.
1: नक्कीच. आणि सर, वडील म्हणून किंवा पॅरेंट्स म्हणून जर हा विचार केला तर मुलं नक्कीच योग्य वळणावर जातील किंवा योग्य तो निर्णय घेतील असं आपण अपेक्षा करूया. सर, खरं म्हणजे हे सगळं बघता बघता तुम्ही सामाजिक काम, समाजाचं देणं लागतं हेही कुठं विसरलेलं नाहीयेत. तुम्ही स्नेहालयाशी देखील, म्हणजे आपली स्नेहालय ही सामाजिक संस्था आहे, तिच्याशी देखील जोडले गेलेला आहात. हा कधीपासून तुमच्या आयुष्यातला एक पॉईंट ठरलाय महत्वाचा?
2: तो कधीपासून वगैरे असं सांगता नाही यायचं, पण गिरीश कुलकर्णी स्नेहालयचे हे आणि मी आम्ही एकाच एरियात एकाच गल्लीत राहत होतो नगरमध्ये. त्यांची संस्था जशी वाढली तसं आमचं काही लक्ष नव्हतं. आम्ही पण इंडस्ट्रीमध्ये आमच्या कामात बिझी होतो, परंतु आमच्यामधले तीन चार लोक जसे स्नेहालयशी जुळले गेले, मिलिंद कुलकर्णी आहेत, संजय बंदिष्टे आहेत, शुक्रे आहेत, हे लोक जसे त्याच्याशी जुळले गेले त्यामुळे त्यांच्याशी बोलताना वगैरे तिथल्या गोष्टी समजायच्या. आमचं तिथं जाणं येणं होत होतं आणि मग कुठेतरी आपल्याला मदत करता येईल अशी जेव्हा वेळ आली तर स्नेहालयाशिवाय दुसरा काही डोळ्यासमोर नव्हतं. त्यामुळे मग स्नेहालयाला किंवा बालभवनला अशा पद्धतीने जाणं किंवा तिथल्या गोष्टी समजून घेणे किंवा दिवाळीला त्यांच्याकडे जाणं या गोष्टी सुरू झाल्या आणि त्या सुरू आहेत.
1: सर, स्नेहालय संस्थेबद्दल काय वाटतं?
2: स्नेहालय संस्थेबद्दल तर काय बोलू तेवढं कमी आहे. खूप मोठे लोक, म्हणजे अण्णा हजारेंपासून सगळे लोक जोडले गेलेले आहेत. आमिर खान पण स्नेहालयाशी जोडला गेलेला आहे. आपण लोकल आहोत म्हणून आपण गिरीश सरांनी एवढं मोठं काम केलंय याच्यासाठी आपण त्यांच्यासाठी थँकफुल आहोत.
1: नक्कीच. आणि सर, त्यामध्येच तुमच्यासारखे उद्योजक असतील, तुमच्यासारखे ज्यांना समाजसेवेची आवड आहे त्यांचं देखील खूप कॉन्ट्रीब्युशन स्नेहालय या संस्थेमध्ये असतं. त्यामुळे मी स्नेहालयाकडून तुमचा देखील धन्यवाद करते. सर, पुन्हा वळूया तुमचं ध्वनी मुद्रण संग्रहाकडे. तर सर, खरं म्हणजे आता जसं तुम्ही म्हणालात की अनेक गोष्टी तुम्ही केल्यात, वडील म्हणून आहे, व्यावसायिक म्हणून आहे, एक समाजसेवक म्हणून आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे छंद जोपासणं. कारण काय होतं ना, आपण सगळ्या गोष्टी करतो पण स्वतःची आवड कुठेतरी विसरून जातो. तुम्ही ते केलेलं नाहीये, तर आतापर्यंत अनेक संग्रह केलेत, आता यापुढे कोणकोणते संग्रह करण्याची इच्छा आहे?
2: हा जे आतापर्यंत जो प्रवास आहे त्याच्याबरोबर एक पॅरलल प्रवास पण असा आहे. हे सगळे आपण ऑडिओ बद्दल बोलतोय, माझ्याकडे ऑडिओ बरोबर याचा सगळ्याच व्हिडिओ संग्रह पण आहे.
1: अरे वा.
2: तर एखादं गाणं ऐकताना ते गाणं ऐकण्यापेक्षा गाणं चालू असताना आपण स्क्रीनवर काय काय बघितलेलं आहे या गोष्टी सुद्धा आपल्याला लक्षात येतात, आठवतात. आता पुढे काय हे आज नाही सांगता येत, पण जे आता जे चालू आहे ते व्यवस्थित आपण चालू ठेवावं किंवा याच्यातच आपला वेळ जावा की आणखीन चांगल्या गोष्टी याच्यातल्या आपल्याकडे याव्या याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
1: सर, आवडत्या गायिका कोण?
2: मगाशी मी ते सांगितलं तसं, संगीतकार कोण आवडता ते एक नाही सांगता येणार, असे अनेक आहेत. एका पिरियड मध्ये जेव्हा भावनिकता जास्ती होती तेव्हा मुकेश आवडायचा किंवा तलत मेहमूद आवडायचा. जेव्हा मधल्या पिरियड मध्ये किशोर कुमारचं जे फ्री प्रेझेंटेशन असायचं ते आवडायचं, किंवा थोडं प्रगल्भ झाल्यानंतर मोहम्मद रफींचं जो रागदारीवरच्या ज्या गोष्टी होत्या त्या आवडायच्या. त्यामुळे हे बाजूला हे चांगलं हे नाही हे असं दोन्हीकडे करता येत नाही. म्हणजे आताच गेलेल्या सुमन कल्याणपूर किंवा आशा भोसले या असं चार मधून एक निवडायचं असं होऊ शकत नाही.
1: आवडता चित्रपट
2: मधोमध का? कारण बेसिकली दोन गोष्टीने, तोच चित्रपट आपल्या नगर जिल्ह्यात चित्रित झालेला आहे, भंडारा झालेला, आणि दुसरा त्याच्यातली गाणी आणि सलील चौधरींचं म्युझिक.
1: सर, या कामाच्या व्यापातून ह्या सगळ्या गोष्टींमधून जेव्हा फावला वेळ मिळतो तेव्हा काय करायला आवडतं?
2: हे फावलं वाटलं
1: म्हणजे रेकॉर्ड्स ऐकायला आवडतात. सर, खरं म्हणजे तुमच्याशी बोलून इतकं छान वाटतंय ना आज, आणि खरं म्हणजे खूप काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, खूप काही गोष्टी अजूनही आपण बोलू शकतो या संदर्भातील. एवढं सगळं ज्ञान, एवढं सगळं कौशल्य किंवा एवढे सगळे रेकॉर्ड्स तुमच्याकडे आहेत, पण वेळोअभावी आपण इथेच थांबूयात. आणि तुम्ही आलात, आम्हाला एवढी छान माहिती दिलीत, आणि नक्कीच नगरकर आम्हाला जेव्हा असं वाटेल की सर कधीतरी असंच यावं, आणि जर आम्हाला हे रेकॉर्ड्स ऐकायचे असतील तर आम्ही तुमच्याकडे येऊ शकतो का?
2: नक्कीच येऊ शकतो, मी तुम्हाला त्याच्यासाठी इन्व्हाइट करतो.
1: नक्कीच नक्कीच. थँक्यू सर. नक्कीच सगळे नगरकर आम्ही रेकॉर्ड्स ऐकायला येऊ, आणि हा रेकॉर्डचा प्रवास जाणून घेतलाय तो आता प्रत्यक्षात बघण्याची आमची सगळ्यांचीच आवड आहे आणि आम्हाला सगळ्यांनाच इच्छा आहे. तुम्ही आलात, खूप छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल धन्यवाद.
2: नक्की या गिरीश सरांना घेऊन या, संबंधित जे कोणी असतील त्यांना घेऊन.
1: श्रोत्या हो, आजच्या नगर डायरी या शो मध्ये आपले पाहुणे होते दुर्मिळ ध्वनिमुद्रिका संग्राहक आणि व्यावसायिक दिलीप अकोलकर, ज्यांनी खूप साऱ्या गप्पा आपल्याशी मारल्यात. आणि त्यांच्या ध्वनिमुद्रिका असतील किंवा त्यांचं काम असेल असेल याबद्दल सगळी माहिती आपल्याला दिली आहे, मन मोकळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल खरंच त्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची, पुन्हा भेटूयात नगर डायरी या शो मध्ये एका वेगळ्या पाहुण्यांसोबत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. Bye, bye.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी। प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरजे अनुतुमच्या सोबत. साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आता आपण ऐकणार आहोत. भाग 8 वाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नायकवाडी यांचा.
2: मातृगायनाचे महान मंगल स्तोत्र अर्थात श्यामची आई. लेखक साने गुरुजी. या पुस्तकातील रात्र 8 क्षमेविषयी प्रार्थना. बाहेर पिठूर चांदणं पडलं होतं. मंदिराच्या गच्चीवर सारी मंडळी बसली होती. दूरचा नदी प्रवाह चांदीच्या प्रवाहासारखा दिसत होता. नदीला विश्रांती माहीतच नाही, सारखे वाहनं तिला माहीत. तिची प्रार्थना, कर्ममय प्रार्थना सारखी 24 सुरू असते. कर्म करीत असताना ती कधी गाणी गुणगुणते, कधी हसते खेळते, कधी गंभीर होते, कधी रागाने लाल होते. नदी म्हणजे एक सुंदर व गंभीर गूढ आहे. श्याम त्या नदीकडे पाहतच उभा होता. सृष्टी सौंदर्य श्यामला वेडे करीत असे. कधी रम्य सूर्यास्त पाहून जणू त्याची समाधी लागे व पुढील चरण त्याच्या तोंडातून बाहेर पडे. राहुनी गुप्त मागे करीतो सई जादूगारी, रचितोसी रंगी लीला प्रभू तू महान चितारी. किती पाहू पाहू तुप्ती नरे बघुन, शत भावनांनी हृदय येई उचंबळून. यावेळेसही त्याची अशीच समाधी लागली होती का. राम त्याच्या जवळ गेला व म्हणाला, श्याम अरे सारी मंडळी आली, प्रार्थनेला चल, सर्वजण वाट पाहत आहे. हो मी आपला पाहतच राहिलो, असे म्हणून श्याम त्यांच्यासाठी असलेल्या जागेवरून बसला. प्रार्थना सुरू झाली.

0: करावे. प्रार्थना झाली व गोष्टी सुरुवात झाली. मित्रांनो, प्रत्येक गोष्टी संस्कृती भरलेली आहे. प्रत्येक जातीची विशिष्ट संस्कृती असते. सर्वांची मिळून राष्ट्रीय संस्कृती होत असते. प्रत्येक चालीरीती संस्कृतीचा सुगंध भरलेला आहे. तो ओळखला पाहिजे. आपल्या साऱ्या चालीरीतीत आपण लक्ष घातलं पाहिजे. काही अनुपयुक्त चाली असतील त्या सोडून दिल्या पाहिजे. परंतु संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या चाली मरू देता कामा नये. आपल्या देशातील आपल्या समाजातील प्रत्येक आचार म्हणजे एक शिकवण आहे. आमच्या घरी एक अशी पद्धत होती की रोज दुपारच्या मुख्य जेवणाच्या वेळी प्रत्येकाने श्लोक म्हणायचा. जेवताना श्लोक म्हटला नाही तर वडील रागे भरत. वडील आम्हाला श्लोकही सुंदर सुंदर शिकवित असत. मोरोपंत, वामन पंडित यांचे सुंदर श्लोक व कविता ते शिकवित असत. तशी चित्र स्तोत्रे, भूपाळ्या, श्लोक वगैरे शिकवित. पहाट झाली की वडील येत, आम्हा सुटवीत, आमच्या अंथरुणावर बसत आणि आम्हाला भूपाळ्या श्लोक वगैरे शिकू लागत. आम्ही अंथरुणातच गोधड्या पांघरून बसत असू. माझ्या लहानपणी आमच्याकडं ब्लँकेट काही नव्हतं. गोधडी, पासोडी किंवा आईची चौघडी हेच पांघरून व अंथरुण असायचं. गणपतीची, गंगेची वगैरे भूपाळ्या वडील शिकवीत. कणिकुंडलाची प्रभा, चंद्र सूर्य जैसे नभा, हे चरण आजही मला मधुर वाटतात. वक्रतुंड महाकाय, शांताकारम वसुदेव सूतम देवम, कृष्णाय वासुदेवाय वगैरे संस्कृत श्लोक. तसेच गंगे गोदे यमुने, कृष्णानुजा सुभद्रा, कुंकुम मंडित जनके, देवी म्हणे अनार्या, ए रथावरी क्षणी यदुराया, असा एता देखे मारावे मजला, अंग वक्र अधरी धरी पावा वगैरे जे आर्या व श्लोक ते शिकवी. आता हे श्लोक आम्हाला लहानपणी पाठेत. रोज एखादा नवीन श्लोक ते शिकवायचे. वडील नुसते तोंडपाठ नसत घेत करून तर अर्थही सांगायचे. सौमित्र म्हणजे कोण असे ते विचारित. आम्हाला सांगता नाही आले तर पुन्हा प्रश्न विचारित. लक्ष्मणाची आई कोण? आम्ही सांगावे सौमित्रा. मग सौमित्र म्हणजे काय? आम्ही सांगावे अंदाजाने लक्ष्मण. भले शाब्बास, अशी मग ते शाब्बासकी देत. सौमित्र याचा अर्थ सांगितल्यावर मग राधेय म्हणजे कोण, सौभद्र म्हणजे कोण वगैरे विचारित. जणू शिक्षण शास्त्राप्रमाणे ते शिकवित. वडिलांच्या पद्धतीमुळे शेकडो संस्कृत शब्दांचा अर्थ आम्हाला समजू लागला होता. वडील पहाटे शिकवीत तर सायंकाळी आई शिकवी. दिव्या दिव्या दीपोत्कार, कानी कुंडल मोतीहार, दिवा देखून नमस्कार, किंवा तिळाचे तेल कापसाची वात, दिवा तेवे मध्यानरात, दिवा तेवे देवापाशी माझा नमस्कार, सर्व देवांच्या पायापाशी वगैरे आई शिकवीत असे. आम्हालाही त्यामुळे पाठ करण्याचा नाद लागे. दुपारी जेवणाच्या वेळी जर वडिलांनी न शिकवलेला परंतु आम्हीच पाठ केलेला श्लोक आम्ही म्हटला तर वडील आम्हाला शाब्बासकी देत. त्यामुळे आम्हास उत्तेजन मिळे. गावात कुठे लग्न म्हणजी पंगत असली किंवा उत्सवाची समाराधना असली तेथे मूल्य श्लोक म्हणत. जो श्लोक चांगला म्हणे त्याची सारी स्तुती करी. अशा रीतीने घरीदारी श्लोक पाठ करायास उत्तेजन मिळे. जेवताना सुंदर काव्य, सुंदर विचाराचे श्लोक कानावर पडत. जणू ते ऋषी तर्पणच होत असे. गावात कुठे जेवणावळी असली तर आमच्याकडे बोलावणे असायचे. आमच्याबरोबर वडीलही आलेले असतील तर श्लोक म्हणायस आम्हास मानेने डोळ्याने इशारा देत व आम्ही लगेच म्हणत असू. घरी गेल्यावर वडील रागावतील ही भीती असे. मला श्लोक जरी चांगले व पुष्कळ येत होते तरी पंक्तीत मी लाजत असे. माझा आवाज काही फारसा चांगला नव्हता व सभाधिकपणाही नव्हता. लहानपणापासून मी समाजाला व समाजाच्या टीकेला भीत असे. मी लाजाळू पक्षी आहे. अजूनही फारसा मानसळलेला झालो नाही. मी लगेच कावराबावरा होतो. श्लोक म्हणत असता कोणी हसला, कोणी टीका केली तर मला वाईट वाटे. परंतु वडील जवळ असले म्हणजे मोकाट्याने म्हणायस लागे, गत्यंतरच नसे. त्या दिवशी गंगू अप्पा ओकांकडे समाराधना होती. त्यांचा आमचा फार घरोबा. आमच्याकडे आमंत्रण होते. माझे वडील बाहेरगावी गेलेले होते. दुसऱ्याच्या घरी जेवायच जाण्याची मला लहानपणापासूनच लाज वाटत असे. परंतु कुणीतरी गेलंच पाहिजे होते, हजेरी लावलीच पाहिजे, नाहीतर तो उर्मटपणा माजोरेपणा दिसला असता. त्यांचे मन दुखविले असे झाले असते. वडील घरी नसल्यामुळे माझ्यावर जेवायची जाण्याची पाळी आली. दुपारी स्नान सांगणे आले व थोड्या वेळाने मी जेवायस गेलो. कने रांगोळ्या घातल्या होत्या, केळीची सुंदर पाने होती. मी एका अगोतलीवर जाऊन बसलो. उद्बत्त्यांचा घमघमाट सुटला होता. उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून पाण्याच्या मोठ्या हंड्यांना बाहेरून फडकी लावलेली होती व पाण्यात वाळा टाकलेला होता. घरोघरचे कोणी आले की नाही, का आले नाही याची चौकशी झाली. जो येणार असून आला नसेल त्याच्याकडे हातात पळी पंचपात्र देऊन एखाद्या मुलाला पाठवण्यात येईल. सारी मंडळी आल्यावर पान प्रोक्षण झाले व हर हर महादेव होऊन मंडळी जेवायस बसली. मी मुकाट्याने जेवत होतो. श्लोक म्हणायला सुरुवात झाली. मुलांनी श्लोक म्हणण्याचा सपाटा चालवला. कोणाकोणाला शाबासकी मिळत होती. बायका वाढीत होत्या. एखाद्या बाईचा मुलगा पंक्तीत जेवत असला तर ती आपल्या मुलाला विचारी, भांड्या श्लोक म्हटलास का, म्हणादी. श्लोक म्हणणे म्हणजे सदाचार व भूषण मानले जाई. श्याम, श्लोक म्हणणारे तुला तर किती चांगलेच येतात. तो चैतन्य सुमणम नाही तर डिडिम डिम्मेन डिम्मेन म्हण मला आग्रह होऊ लागला. मला लाज वाटे व म्हणण्याचे धैर्य काही होईना. बायका आहे अगदी, शेजारचे गोविंद भट म्हणाले. सारे मी ऐकून घेतले. दक्षिणेची दिडकी कढीत घालून मी तिला लख करीत होतो. इतरांच्या म्हणण्याकडे मी लक्ष दिले नाही. एक मुलगा सर्वांचे जेवण होण्याआधीच उठला. त्याच्या सर्वांनी तोंड सुख घेतले. आधी उठणे म्हणजे पंक्तीचा अपमान असे समजण्यात येईल. जेवणं झाली, सर्व मंडळी उठली. मी सुपारी वगैरे खातच नसे. वडील फार रागवत सुपारी खाल्ली तर. विद्यार्थ्याने सुपारी वेडा खाऊ नये अशी चालू होती. मी घरी आलो. शनिवार असल्यामुळे दोन परवानी शाळेला सुट्टी होती. आईनं विचारले, काय रे होते जेवायला, भाज्या कसल्या केल्या होत्या. मी सारी हकीकत सांगितले. आईने विचारले, श्लोक म्हटलास की नाही. आता काय उत्तर द्यानार, एका खोट्यास दुसरे खोटे. एक खोटे पाऊल टाकले की ते सावरायस दुसरे खोटे पाऊल टाकावे लागते. पाप पापास वाढवीत असते, दृढमूल करीत असते. आईला मी खोटंच सांगितलं, श्लोक म्हटला. आईनं पुन्हा विचारलं, कोणता म्हटलास. तो म्हटलेला लोकांना आवडला का. पुन्हा मी खोटे सांगितले. नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे हा श्लोक म्हटला. माझ्या वडिलांना हा श्लोक फार आवडत असे. वो तो आहेही गोड, मी सारा म्हणून दाखवू का. नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजीरे माता सिंदूर पाझरे वरी बरे दुर्वांकुराचे तुरे माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनी चिंता हरे गोसावी सुत वासुदेव कवी अरे त्या मोरयाला स्मरे. मी आईला हे सारे खोटं सांगत होतो. तो शेजारची मुले आली. एकमेकांच्या खोड्या करवायच्या, एकमेकांची उणी काढायची, एकमेकांचा मार बसवायचा हा मुलांचा स्वभाव असतो. शेजारचे बांड्या बांड्या वासू सारे आले. वाय आईला काय म्हणाले, यशोदा काकू तुमच्या श्यामने आज श्लोक नाही म्हटला. सारे त्याला म्हण म्हण असे सांगत होते, परंतु याने म्हटलाच नाही. श्यामनेच मला शिकवलेला भरुणी गगनताटी शुद्ध नक्षत्र रत्ने तो मी म्हटला व मला शाबासकी मिळाली. असं वासू म्हणाला. गोविंदा म्हणाला, असा येता देखे रथ निकट तो श्यामलहरी हा मी म्हटला व नरसू अण्णांनी मला शाबासकी दिली. आई म्हणाली, श्याम मला फसवलेस, खोटे बोललास, श्लोक म्हटला म्हणून मला सांगितलेस. वासू म्हणाला, श्याम केव्हा रे म्हटलास. बण्या म्हणाला, अरे त्याने मनात म्हटला असेल, तो आपल्याला कसा ऐकू येईल. बंड्या म्हणाला, पण देवाने तर ऐकलं असेल. मुले माझी थट्टा करीत निघून गेली. आता मुले म्हणजे गावातील न्यायाधीशच असतात, कोणाचे काही लपू देणार नाही. गावातील सर्वांची बिंगे चवाठ्यावर आणणारी वर्तमानपत्रेच ती. मला आई म्हणाली, श्याम तू श्लोक म्हटला नाहीस ही एक चूक, व खोटे बोललास ही तर फार भयंकर चूक. देवाच्या पाया पड व म्हण मी पुन्हा असं खोटे बोलणार नाही. मी मुखस्तंभ तेथे उभा होतो. आई पुन्हा म्हणाली, जा देवाच्या पाया पड, नाहीतर घरी येऊ देत, त्यांना सांगेन मग मार बसेल, बोलणी खावी लागतील. मी जगचं हल्लो नाही. मला वाटले आई वडिला सांगणारच नाही, ती विसरून जाईल, आजचा तिचा राग उद्या कमी होईल. आई पुन्हा म्हणाली, नाही ना ऐकत, बर मी आता बोलतच नाही. वडील रात्रीचंच परगावून आले होते. रोजच्याप्रमाणे ते पहाटे उठायस आले. त्यांनी भोपाळा सांगितला. आम्ही म्हटल्या, वडिलांनी मला विचारले, श्याम काल कोणता शोक म्हटलास? श्याम काल कोणता श्लोक म्हटलास? आई ताक करीत होती, तिची सावली भिंतीवर नाचत होती. उभे राहून ताक करावे लागे. मोठा डेरा होता, माथ्यासुद्धा मोठा होता. आईने एकदम ताक करायचे थांबवले व ती म्हणाली, श्यामने काल श्लोक म्हटला नाही, मला मात्र खोटे चिऊन सांगितले की म्हटला, परंतु शेजारच्या मुलांनी सारी खरी हकीकत सांगितली. मी त्याला सांगत होते की देवाच्या पाया पड व पुन्हा खोटे बोलणार नाही असे म्हण, परंतु किती सांगितले तरी ऐकेनात.
1: होय का रे, उठ, उठतोस की नाही? त्या भिंतीजवळ उभा राहा. श्लोक म्हटलास का काल? वडिलांचा राग पाहून मी घाबरलो. मी रडत रडत म्हटले, नाही म्हटला. मग खोटं का सांगितलेस? शंभरदा तुला सांगितलंय की खोटे बोलू नये म्हणून. वडिलांचा राग व आवाज वाढत होता. मी कापत कापत म्हटले, आता नाही पुन्हा खोटे बोलणार, आणि ती देवाच्या पायापड म्हणून सांगत होती तर ऐकले नाहीस? आई बापांचे ऐकावे हे माहीत नाही वाटतं, माजलास होय तू. वडील आता उठून मारणार असं वाटू लागलं. मी रडत रडत आईजवळ गेलो व आईच्या पायावर डोके ठेवले. माझे कडत कडत असुरू तिच्या पायावर पडले. आई मी चुकलो, मला क्षमा कर असे मी म्हटले. आईच्याने बोलवेना, ती वात्सल्य मूर्ती होती. विरघळलेल्या ढेकळाप्रमाणे माझी स्थिती झालेली पाहून तिला वाईट वाटले, परंतु स्वतःच्या भावना आवरून ती म्हणाली, देवाच्या पाया पड, पुन्हा खोटे बोलण्याची बुद्धी देऊ नकोस असे त्याला प्रार्थून सांग. मी देवाजवळ उभा राहिलो, स्पंदत स्पंदत देवाला प्रार्थून लोटांगण घातले. नंतर मी पुन्हा भिंतीजवळ जाऊन उभा राहिलो. वडिलांचा राग मावळला होता. ए इकडे असे ते म्हणाले. मी त्यांच्याजवळ गेलो. त्यांनी मला जवळ घेतलं, पाठीवरून हात फिरवला व ते म्हणाले, जा आता, शाळा आहे ना? मी म्हटले, आज रविवार, आज सुट्टी आहे. वडील म्हणाले, मग जरा निज हवा तर. का शेतावर येतोस माझ्याबरोबर? पत्रावळींना पाणी पण आणू. मी होय म्हटले. वडिलांचा स्वभाव मोठा हुशार होता. त्यांनी एकदम सारे वातावरण बदलले. रागाचे ढग गेले व प्रेमाचा प्रकाश पसरला. जसे काही झालेच नाही. आम्ही बापलेक शेतावर गेलो. माझी आई मूर्तिमंत प्रेम होती, तरी वेळ प्रसंगी ती कठोर होत असे. तिच्या कठोरपणातच खरे प्रेम होते, खरी माया होती. कधी कठोर प्रेमाने तर कधी गोड प्रेमाने आई या श्यामला आम्हा सर्वांना वागवीत होती. कधी ती प्रेमाने थोपटी तर कधी रागाने थोपटी. दोन्ही प्रकारांनी ती मला आकार देत होती. ह्या बेडप व ऐदी गोळ्याला रूप देत होती. थंडी व ऊब दोन्हींनी विकास होतो. दिवस व रात्र दोन्हीमुळे वाढ होते. सारखाच प्रकाश असेल तर नाश, म्हणून एका कवितेत म्हटले आहे, करुणीय माता अनुराग राग विकास विबाळ मना विभाग, फुले तरू सेवुनी उष्ण शीत जगी असे हीच विकास रीत, जगी असे हीच विकास रीत.
2: श्रोते हो, श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकलं. वाचक स्वर होता माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवडी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

नमस्कार, मी अनंत जोग। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोत्याहो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडई राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी सखोल संवाद आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत साधत असतो. या मालिकेत आज आपण ऐकणार आहोत ज्येष्ठ पत्रकार भागा वरखडे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर.
2: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी अजय धोपावकर. आज आपल्या समवेत चौफेर असं व्यक्तिमत्व आलेलं आहे जे ज्येष्ठ पत्रकार आहेत भागा वरखेडे. त्यांचं वैशिष्ट्य जवळजवळ 46 वर्ष ते पत्रकारिता करत आहेत. शहर ग्रामीण असा त्यांचा अनुभव आहे पत्रकारितेचा. तर त्यांनी वेगवेगळ्या दैनिकांमध्ये सकाळ असेल, पुण्यनगरी, लोकमत, केसरी ह्या दैनिकांमध्ये त्यांनी वार्ताहर म्हणून काम केलेलं आहे. नंतर संपादकही त्यांनी पुण्यनगरी यासारख्या दैनिकांमध्ये काम केलेलं आहे. तर असे चौफेर व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर शेती, कृषी विषयक, सहकार, साखर, पाणी या विषयांवर तज्ज्ञ म्हणून ज्यांना समजलं जातं असे भागा वरखेडे आपल्या समवेत आहेत. सर, तुमचं मी रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो.
3: नमस्कार.
2: सर, तुमचं पहिल्यांदा बालपण, शिक्षण आणि तुम्ही पत्रकारितेकडे कसे वळालात याविषयी अगोदर श्रोत्यांना सांगा.
3: मी पारनेर तालुक्यातल्या निघोज येथे प्राथमिक शिक्षण घेतलं.
2: बर.
3: आणि तिथल्याच मुलिका देवी विद्यालयात 10वीपर्यंत माझं शिक्षण झालं. वैशिष्ट्य असं की पहिली ते 9वीपर्यंत मी पहिला नंबर कधीही सोडला नाही.
2: अरे वा.
3: 8वीला असतानाच माझे वडील वारले, त्यामुळे मला हॉटेलमध्ये काम करून शिकावं लागलं.
2: अरे बापरे. बर.
3: त्यामुळे मग 10वीत थोडे मार्क कमी पडले, पण त्या काळात सुद्धा 77.43% मार्क्स मला मिळाले होते. 10वी
2: साली तरी
3: 1983 साली.
2: अरे बापरे. म्हणजे त्या काळात 77 म्हणजे खूप झाले.
3: हा, म्हणजे त्यावेळचा महाराष्ट्राचा जो हायेस्ट होता तो 86% होता.
2: बर बर बर बर बर बर बर. तुमचं मग आणि 12वीला तुम्ही बोर्डात आला होता त्याच्याबद्दल.
3: मग मी त्यानंतर नगरला आयटीआय ला आलो. आयटीआय ला मी स्टेनोग्राफीचा कोर्स केला.
2: बर.
3: मीन व्हाईल मला स्पर्धात्मक परीक्षाकडे वळायचं होतं.
2: बर.
3: म्हणून मग मी ते न करता इथल्या गव्हर्नमेंट हॉस्टेलला ऍडमिशन घेतलं आणि कला शाखेत प्रवेश घेतला पेमरा सारडा कॉलेजमध्ये. पेमरा सारडा कॉलेजमध्ये आमची जी 11वीची बॅच होती त्याच्या डॉक्टर गिरीश कुलकर्णी, उमा मिरीकर, अनिता सौंदनकर असे सगळे नामवंत जे पुढे झाले असे सगळे लोक होते. 12वीच्या बोर्डामध्ये आम्ही 6 लोक जे होतो सारडा कॉलेजचे ते टॉप मोस्ट मध्ये होतो. एक तर अनिल तेलतुंबडे हा मुलगा राज्यात मागासवर्गीयात पहिला आला होता.
2: बर.
3: आणि मी बोर्डाच्या परीक्षेत 12वीच्या गुणवत्तेत 14 आलो होतो.
2: अरे वा.
3: आणि नगर जिल्ह्यात पहिला आलो होतो.
2: अरे वा. म्हणजे कला शाखेत,
3: कला शाखेत
2: आर्ट्स मध्ये.
3: आणि मग इकडे निघोजवरून इथे आल्यानंतर इथे पण परिस्थिती जेमतेम असल्यामुळे घरून पैसे मिळण्याची शाश्वती नसल्यामुळे कुठेतरी काम करायचं.
2: बर.
3: म्हणून मग पेपर टाकायला सुरुवात केली.
2: बर बर.
3: म्हणजे मी त्या वेळेला अण्णा भांडजे आहेत त्यांच्याकडे सुरुवातीला 100 पेपरची लाईन सुरू केली टाकायला त्यांच्याकडे.
2: सायकलवर.
3: सायकलवर. नंतर उत्तम कुऱ्हाडे म्हणून होते त्यावेळेला, त्यांच्याकडे दुपारचे पेपर टाकायचो. त्यावेळेला टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, समकालीन, इकोनॉमिक टाइम्स आणि फायनान्शियल एक्सप्रेस हे पेपर दुपारी यायचे. 12 ते 4 पर्यंत कधी पण यायचे.
2: बर.
3: ते पण दुपारी टाकायचो. आणि मग माझी मी स्वतंत्र लाईन डेव्हलप केली. मग मी लोकयुगची लाईन घेतली.
2: बर.
3: लोकयुगचे माझे 750 अंक एकट्याचे होते. मग लोकयुग, समाचार, नवा मराठा आणि नगर टाइम्स,
2: सायन दैनिकांची,
3: ही सायन दैनिकाची लाईन मी हे केली आणि सकाळची पण सुरू केली.
2: अरे बापरे.
3: हे पेपर मी घरोघरी टाकायचो. तर 3,500 पेपर टाकायचो मी नगर शहरात.
2: अरे बापरे. सायकलवर. एवढं
3: सायकलवर
2: किती वर्ष केलं?
3: हे 2 वर्ष केलं, कारण मला मग ते छातीचा त्रास व्हायला लागला.
2: बर.
3: म्हणून मग मला सांगितलं की डॉक्टरने सांगितलं की तुम्ही सायकल चालवू नका.
2: बर.
3: म्हणून मग मी लोकयुग मध्ये ऑफिस बॉय म्हणून लागलो अगोदर.
2: अरे बापरे. म्हणजे ऑफिस बॉय पासून तुमचा प्रवास.
3: ऑफिस बॉय पासून सुरुवात केली.
2: पत्रकारितेच्या कार्यालयात तुमचं काम सुरू.
3: हो, त्या कार्यालयात काम सुरू. ओळख होती डांगेंची.
2: बर.
3: आणि गोवर्धनभाई बारशीकर.
2: बर. ते संपादक होते ना?
3: ते त्यावेळेला संपादक होते.
2: बर.
3: मग ते मला म्हटले की त्रास होतो तर मग इथे ऑफिसमध्ये काम करा. पण मग त्यांनी मला काय ऑफिस बॉय म्हणून एक दोन तीन महिने ठेवले. ते म्हणले तुम्हाला चांगल्या बातम्या लिहिता येतात, तुम्ही संपादकीय विभागात रुजू व्हा. मग मी तिथेच रुजू झालो आणि मग बातमीदारी सुरू केली.
2: अरे वा, बर बर.
3: आणि मग
2: लोकयुगची बातमीदार तुम्ही सुरुवात?
3: हा, माझी बातमीदारची सुरुवात लोकयुग पासून.
2: कुठली बातमी आठवते का?
3: लोकयुगचे सुरुवातीला मी क्राईम पाहायचो, पण त्यावेळेस कसं धनराज गांधीला रिप्लेसमेंट म्हणून मी याला जायचो आणि मग तिथं आलेल्या बातम्या ज्या असायच्या त्या करायचो. स्वतंत्र असं फार काही मला तिथे करता नाही आलं, पण त्यानंतर अवघ्या 5-6 महिन्यातच लोकमतला जागा निघाली.
2: बर.
3: आणि मी त्यावेळेला SY ला होतो. SY ला असतानाच लोकमतची जागा निघाली. मी परीक्षा पास झालो.
2: बर.
3: मला 100 पैकी 93 मार्क्स.
2: म्हणजे लेखी परीक्षा घ्यायची का?
3: लेखी परीक्षा घ्यायची.
2: बर. आणि ओरल आणि प्रॅक्टिकल?
3: ओरल घ्यायचे आणि लेखी घ्यायची. प्रॅक्टिकल वगैरे नव्हते घेतले त्यांनी, पण मग ते घेतलं. तर बाबा दळवी नावाचे त्यावेळेला संपादक होते, महाराष्ट्रातले नामवंत संपादक. त्यांनी माझं सिलेक्शन केलं, पण ते मला म्हटले की तुमचं सिलेक्शन झाले, तुम्ही सगळ्यात जास्त मार्क्स मिळवले, पण मग तुम्हाला आम्ही का घ्यावं?
2: अरे बाबा,
3: असं मला त्यांनी विचारलं. मी म्हटलं झालं काय, जर मी मुलाखतीत मला चांगले मार्क्स आहेत, लेखी परीक्षेत चांगले मार्क्स आहेत. ते म्हटले नाही, तुम्ही इंग्रजी BA इंग्रजी करताय आणि तुम्हाला इंग्रजीत चांगले मार्क्स आहे, तुम्ही पुढच्या 2 वर्षात प्रोफेसर झाल्यानंतर तुम्ही आमच्याकडे कसे राहणार? आम्ही तुम्हाला का घ्यावं? मी म्हणलं नाही, मला याच्यातच करिअर करायचंय. मग त्यांनी मला घेतलं आणि मग पहिल्या 6 बातम्या ज्या मी दिल्या त्यातल्या 3 बातम्या त्यांनी नावानिशीच वापरल्या.
2: बर बर. कुठली होती, आठवत आहे का?
3: म्हणजे त्यावेळेला मला जेव्हा घेतलं त्यावेळेला पावसाळीच हंगाम सुरू होता आणि नगर जिल्ह्यात बियाण्याची वगैरे प्रचंड टंचाई होती.
2: बर. किती सालची गोष्ट असेल
3: ही? गोष्ट 86 सालची.
2: बर.
3: तर मग मी ती बातमी केली. मग त्यावेळेला रवींद्र चिंचोलकर आणि राजा माने होते, इथे राजा माने व्यवस्थापक होते आणि रवींद्र चिंचोलकर आले होते. तर मग त्यांनी ती बातमी बघितली, मग त्यांनी स्वतःच नाव दिलं त्या बातमीला. आणि पहिली बातमी जी माझी नावानिशी प्रसिद्ध झाली ती जिल्ह्यातली खत टंचाई, बीबीएनएची टंचाई. मग त्याच्यात मी कोर्ट्स घेतले होते, त्यावेळेला कोर्ट्स घेतली. कोर्ट्स घेण्याची पद्धत नव्हती, पण त्यावेळेला आपण कोर्ट्स घेतले होते. छोटे छोटे फोटो वापरले आणि मग ती लोकमतनी छानपैकी 5 नंबर 3 ला सजवली आणि मग ती लोकमतचा प्रवास सुरू झाला. आठवण सांगायची म्हणजे काय झालं, त्यावेळेला नंतर विधानसभेच्या निवडणुका आल्या आणि नवनीत भाई बार्शीकर विधानसभेच्या निवडणुकीला उभे राहिले. तर नवनीत भाई बार्शीकर म्हणजे त्यावेळेला एक मोठं व्यक्तिमत्व होतं, म्हणजे नगरचे नगराध्यक्ष, परत आमदार, नगर अर्बन बँक पाहिलेले. पण मध्यंतरच्या काळात बराच गॅप पडलेला होता त्यांचा. ते उभे राहिले, मग आम्ही मी काय केलं, त्यांची एक छान मुलाखत घेतली आणि ती मुलाखत लोकमतला प्रसिद्ध केली. तर ते त्यांचं वृत्तपत्र असल्या लोकयुगच्या संपादकांना त्यांना म्हणले, बाहेरची वृत्तपत्र माझं एवढं चांगलं कव्हरेज करतात, तुम्हाला करता येत नाही म्हणजे काय? हा, नवनीत भाईंनी स्वतः माझ्यासमोर घडलेला तो अनुभव होता.
2: बर बर बर बर बर. पुढं काय तसं नंतर? किती वर्ष लोकमत?
3: मी लोकमतला 3 वर्ष काम केलं.
2: बर. बातमीदार म्हणून?
3: बातमीदार म्हणून. म्हणजे त्यावेळेला माझ्या बरोबर एक 4-5 लोक आमचे चांगले सहकारी होते. त्याच्यात महेंद्र कुलकर्णी होते, दीपक मेडे होता, परत वाडेकर होते.
2: बर.
3: हे असे आम्ही सगळे तिथे बरोबर काम करतो. आमचं एक चांगलं टीमवर्क होतं त्यावेळेला. तर त्यावेळेचं असं की नगर शहराच्या स्थापनेला 500 वर्ष पूर्ण होत होती.
2: बर.
3: तर आम्ही एक पुस्तक प्रकाशित केलं होतं त्यावेळेला. मग त्यावेळेला निमित्ताने मग नगर जिल्ह्यातली सहकार चळवळ, नगर जिल्ह्यातले संरक्षण, हे नगर जिल्ह्यातली शेती वगैरे असं चांगलं अभ्यास करून आम्हाला ते पुस्तक काढता आलं.
2: बर.
3: म्हणजे ती एक चांगली एक ठेवा तयार झाला तो पहिला असा.
2: बर. त्याच्यानंतर मग पुढे कसं वाटचाल?
3: मग मी काय केलं, जरा थोडेसे तात्विक मतभेद झाले. मग मी लोकमतचा राजीनामा दिला, केसरीत गेलो.
2: बर. नगर केसरी सुरू झाला होता?
3: नगर केसरी त्यावेळेला नुकताच सुरू झाला होता. मग भूषण देशमुख, पद्मभूषण देशपांडे, रामदास निवलकर, ही सगळी मंडळी, सुधीर मेहता होते, आम्ही सगळे होतो. पण त्याच्या अगोदर काय झालं होतं की मी गव्हर्नमेंटची एक अर्ज केला होता पोस्ट अँड टेलिग्राफसाठी. तर मग माझी निवड झाली, मग मी केसरी सोडला.
2: बर बर बर.
3: आणि मी पोस्ट अँड टेलिग्राफमध्ये गेलो. बडोद्याला माझं ट्रेनिंग होतं.
2: बर.
3: 3 महिने ट्रेनिंग केलं आणि मग नगर जिल्ह्यात मी राहत्याला पोस्टात ट्रेझरर म्हणून काम केलं एक वर्षभर.
2: पत्रकारितेतून एकदम तुम्ही पोस्टात लागला?
3: हा, पण तिथं मन रमलं नाही माझं, कारण इकडची जी सवय लागली होती पेपरच्या याची आणि लोकांचे प्रश्न मांडण्याची, तिथं एक गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये काही तेवढं समाधान वाटत नव्हतं. मग मी पैसे भरून राजीनामा दिला.
2: बर.
3: म्हणजे त्यावेळेला जे आमच्यावर खर्च केला होता सरकारने प्रशिक्षणावर, 3 महिने जो खर्च करतात, तर ते तो खर्च त्यांनी माझ्याकडून वसूल केला आणि मग माझा राजीनामा ऍक्सेप्ट केला.
2: बापरे.
3: मग मी सकाळमध्ये रुजू झालो.
2: बरोबर. मग तुम्ही बातमीदार म्हणून सकाळमध्ये लागला?
3: मी माझं वरिष्ठ उपसंपादक म्हणून सकाळला पहिलं मला त्यांनी निवड केली.
2: बरोबर.
3: मग मी पुण्यात 18 महिने काम केलं.
2: बर. पुण्यामध्ये
3: काम केलं.
2: तिथं कुठं याच्यात काम केलं?
3: मी तिथे माझ्याकडे आम्ही 5-1 लोक होतो, 5 आवृत्त्या पाहायचो. म्हणजे त्यावेळेला नगर, सोलापूर, मराठवाडा, सातारा आणि पुणे अशा 5 आवृत्त्या होत्या आणि प्रत्येक आवृत्तीला पान नंबर 5 जे होतं ते त्या आवृत्तीचं असायचं आणि पाणीकडे एखादी बातमी बदलायची. तर असं होतं, तर आम्ही 4-5 लोक होतो. तर आम्ही काय करायचो, मग ते एक ज्या दिवशी माझ्या जबाबदारी सोलापूरची असेल त्या दिवशी मी सोलापूर करायचो, ज्या दिवशी नगर असेल त्या दिवशी नगर, सातारा, असं आम्ही सर्कल वाईज काम करायचं. परत ट्रान्सलेशन करायला मिळायचं तिथे, म्हणजे त्यावेळेला पीटीआय, UNI त्याच्या बातम्या यायच्या,
2: भाषांतर करायचे,
3: त्या भाषांतर करायचं, असं काम.
2: भाषांतराचा अनुभव पहिल्यांदा सकाळमध्ये घेतला तुम्ही?
3: पहिला सकाळमध्ये, कारण इकडं नगरमध्ये असताना ती काही वेळ चालली.
2: बरोबर.
3: भाषांतर
2: करा. तुम्ही इंग्रजीमध्ये BA केला, त्याचा उपयोग झाला?
3: हा, त्याचा उपयोग झाला. म्हणजे फारसा अनुभव नसताना पण तिथे झाला उपयोग.
2: बर. तिथं काय असा वेगळी बातमीचा काय अनुभव आहे का पुण्यातला?
3: तिथे एक चांगली हे असं झालं की विलासराव देशमुख त्यावेळेला महसूल मंत्री होते आणि महाराष्ट्रातल्या शेती महामंडळाचा प्रश्न गाजत होता. शेती महामंडळ राहील की नाही ते बरखास्त करण्याची चर्चा चालू होती आणि कामगारांचा त्याला विरोध होता आणि खंडकरी शेतकऱ्यांची तर शेतीची मागणीच होती. ते विलासराव देशमुख तिथं गव्हर्नमेंट गेस्ट हाऊसला आले होते. तर तिथे काही कामगार आणि काही शेतकरी प्रतिनिधी आले होते. मी त्याच्यात कामगार म्हणून जाऊन बसलो. म्हणजे मला काही कोणी ओळखत पण नव्हतं. त्याचा मला फायदा झाला की विलासरावनी जाता सांगितलं की हे शेती महामंडळ मी बरखास्त करणार आणि त्याच्या हे झालं. मग मी त्याची ती बातमी केली सकाळी, ती बातमी मेन केली आणि त्याचे मग त्याचे रिॲक्शन आल्या मोठ्यापैकी. राज्यभर त्याचं आंदोलन झालं आणि मग ते सरकारला तो निर्णय रद्द करावा लागला.
2: बर बर बर बर.
3: म्हणजे असा एक चांगला की परिचय नसल्याचा फायदा मला तो घेतला.
2: आणि तुम्ही शेती महामंडळाच्या बातम्यांचं मग नंतर मात्र त्याच्यातले तुम्ही सातत्याने बातम्या त्या सकाळला देतच होतात, म्हणजे कायमस्वरूपी तुमचं ते शिक्काच बसला होता त्या बातम्यांचा.
3: काय झालं की तिथून नंतर जे आम्ही 30 लोक आमची सकाळी आम्हाला निवडलं होतं,
2: बर,
3: तर 30 पैकी त्यांनी विचारलं की कुठं कुठं कोण कोण जाते. तर ज्या त्या लोकांनी ज्या त्याच्या गावाची सोय पाहिली आणि श्रीरामपूरला जायला कोणी तयार होईना, श्रीरामपूरला त्यावेळेला सकाळी प्रत्येक महत्वाच्या तालुक्यात कार्यालय सुरू केली होती.
2: बर.
3: म्हणजे संगमनेर, कोपरगाव आणि श्रीरामपूर ही 3 कार्यालय होती.
2: नगरला होत,
3: नगरला पूर्वीच कार्यालय होतं. तर मग श्रीरामपूरला कोणी जायचं तर कोणी तयार होईन ना. तर त्यावेळेला विजय सबनीस म्हणून वितरणाला हे होते. ते म्हणले भागावर कडे नगर जिल्ह्याचा अनुभव आहे, त्यांनी तिकडचे बरेच प्रश्न हाताळले, द्या त्यांना पाठवून.
2: अरे,
3: मग कुळेकर साहेबांनी मला श्रीरामपूरला पाठवलं.
2: विजय कुळेकर संपादक होते ना त्यावेळेला?
3: विजय कुळेकर त्यावेळेला मुख्य संपादक होते. आणि मग श्रीरामपूरला आलो तर शेती महामंडळाला म्हणजे महाराष्ट्रात जे 13 मळे होते त्यातले 5 मळे त्या कोपरगाव आणि श्रीरामपूर परिसरातच होते. त्याचा मला फायदा असा झाला की खंडकरी चळवळीचे काही नेते, कामगार नेते, ते तिथेच राहत होते श्रीरामपूरात मुख्यतः. मग त्यांच्याशी संपर्क आला आणि मला कागदपत्र मिळत गेले. झाले जवळजवळ 100 हे त्याच्यावरचे वेगवेगळे विषय
2: पाठपुरावा करतच राहिला तुम्ही.
3: 11 भागाची मालिका मी शेती महामंडळाची लिहिली पहिल्यांदा.
2: बर बर.
3: आणि सकाळी ती पाणीकला प्रसिद्ध,
2: ऑल एडिशन
3: महाराष्ट्रात, कारण त्याला कोल्हापूर पासून रावळगाव पर्यंत शेती महामंडळाचे मळे होते गंगापूर पर्यंत. मग ते सगळ्या राज्याचा विषय होता तो. तर 11 भागाची मालिका मी प्रकाशित केली.
2: अरे बापरे.
3: आणि त्याचा चांगला फायदा झाला मला की ओळखी वाढल्या, सगळं झाल्या. महसूल मंत्र्यांनी मला बोलून घेतलं, चर्चा झाली. शेती महामंडळाचे सेनापती बापट रोडला कार्यालय पुण्यात, तिथल्या CEO मला खास गाडी पाठवून बोलून घेतलं. मग तिथे चर्चा झाली, त्यांची बाजू ऐकून घेतली. मग तो विषय मग एकदा संपर्क वाढल्यानंतर वारंवार माझ्याकडे बातम्या त्या आपोआप येत गेल्या. म्हणजे जेव्हा सुधीर जोशी महसूल मंत्री होते तेव्हा त्यांनी
2: युती
3: सरकारच्या काळात, तर त्यांनी शेती महामंडळाचे मळे पाहण्यासाठी एक दौरा आयोजित केला. त्यांनी मला बरोबर घेतलं.
2: अरे.
3: आणि या शेती महामंडळाच्या मळ्यात शेती किती खंडकऱ्यांनी जमिनी वाटावा लागतील, त्याच्यात काय करता येईल, याच्याशी माझ्याशी चर्चा केली त्यांनी.
2: अरे वा वा वा वा वा. म्हणजे अशा प्रकारे तुमचं शेती महामंडळाच्या वार्तांकनाचं ते एक रेकॉर्ड झालं. म्हणजे
3: रेकॉर्ड झालं.
2: बरोबर. 11 भागांची मालिका.
3: म्हणजे अविनाश आपटे असतील, सुभाष देशमुख असतील, सूर्यभान वाढणे पाटील असतील, माधवराव गायकवाड असतील, ह्या सगळ्या लोकांनी शेती महामंडळाच्या संदर्भात मोठं संघर्ष उभा केला होता. बाळासाहेब विखे पाटील होते, त्यांनी खंडकरी शेतकऱ्यांना जमीन मिळवण्यासाठी हे केलं. मग ह्या सगळ्यांचा माझा दांडगा संपर्क वाढत गेला. कुठली गोष्ट असली की ते मला सांगायचे की सगळ्या बाजूनी मला माहिती मिळते होते. मग त्याच्यातून एक लढा उभा राहिला आणि शेवटी तो खंडकरी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी याच्यापर्यंत मिळाल्या.
2: म्हणजे तुमच्या याचा लढ्याला एक तुमचं एक पाऊल होतं मेन. तुमचा खारीचा वाटा म्हणता येईल नाही तर सिंहाचा वाटा म्हणता येईल.
3: नाही ह्या लोकांनी संघर्ष यांचा फार
2: सातत्याने त्यांचं लढाईची
3: वार्तांकन काय केलं. फक्त त्याच्या बाजू म्हणजे फायद्याच्या बाजू तोट्याच्या बाजू काय करता येईल ते नुसतं आपण प्रश्न मांडून चालत नाही तर कधी कधी त्याला उत्तर पण द्यावी लागतात. तर मग शेती महामंडळाच्या जमिनीत त्यावेळेला ज्या व्यावसायिक पद्धतीने दिल्या करारांनी त्याच्यातून शेती महामंडळाला उत्पन्न मिळालं. काही काळ शेती महामंडळ चाललं तर ती सूचना माझी होती शहरानजीकच्या जमिनी ज्या आहेत त्या कमर्शियल पद्धतीने वापरायला द्या. तर त्यावेळेला अशोक खोत नावाचे सीईओ होते शेती महामंडळाचे, त्यांनी फार त्या सगळ्या सूचना माझ्याकडून लिहून घेतल्या.
2: अरे
3: मी आणि अमिना शापटे त्यांना भेटलो होतो, त्यांनी आम्हाला दोघांना बोलवलं, मग चर्चा केली आणि त्याच्यातून तो प्रश्न शेती महामंडळ काही काळ तरी शेती महामंडळ फायद्यात आलो होतो. त्यामुळे
2: तडीच नेला प्रश्न पूर्ण.
3: हा प्रश्न तडीच गेला.
2: बरं पुढे काय मग?
3: मग श्रीरामपूरला आल्यानंतर आहे ना मग वेगवेगळे म्हणजे साखर कारखानदारी श्रीरामपूरची
2: ओळख झाली ती.
3: म्हणजे त्यावेळेचं सांगायचं वैशिष्ट्य असं की देशभरातल्या साखरेचे दर जे व्हायचे दर निश्चित व्हायचे ते श्रीरामपूरला ठरायचे.
2: बरं
3: हा कारण साखर कारखानदारीची सुरुवात जी आहे ती श्रीरामपूर मधून झाली. अजूनही ऊस तोडणी कामगार कुठं जायचं म्हटलं की बेलापूरला जायचं म्हणतात.
2: बरं
3: तर कारण काय माहिती का? तर त्यात बेलापूर शुगर अँड अलाइड इंडस्ट्री हा ब्रिटिशांनी सुरू केलेला पहिला कारखाना तो तिथं होता आणि ती साखर मोठ्या आकाराची होती बेल्याची म्हणून तो बेलापूर शुगर. मग नंतर खासगी कारखानदारीला शह देण्यासाठी सहकारी साखर कारखानदारी सुरू झाली. खासगी कारखानदारी लूट केली, वेळेवर ऊस नेला नाही, शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि मग त्याच्यातून शेतकरी एकत्र आले. कोपरगाव आणि श्रीरामपूर तत्कालीन हे दोन जे तालुके होते तिथले शेतकरी एकत्र आले, त्यांनी भाग भांडवल जमा केलं आणि मग पद्मश्री विखे पाटील धनंजयराव गाडगुळे यांनी शेती पहिला सहकारी साखर कारखाना त्यावेळेचा प्रवरा सहकारी साखर कारखाना सुरू झाला. तर याच्यामुळे हे साखर कारखानदारी आणि त्यावेळेला तिथं जे काय होते की दोन तालुक्यात पाच कारखाने होते, एका तालुक्यात तीन तीन कारखाने इतकी हे होती. मग साखर कारखानदारीचे प्रश्न मला समजत गेले. म्हणजे पूर्वी साखर कारखानदारी कशी होती, आता कशी आहे, ऊस याच्यात तुम्हाला सांगायला मला विशेष वाटेल की जगातला सर्वाधिक एकरी ऊस सुद्धा महाराष्ट्रात झाला तो कोपरगाव तालुक्यात झाला.
2: अरे वा.
3: म्हणजे टनेज मध्ये म्हणजे ते अभ्यास करत गेलो आणि मग एक एक पैलू साखर कारखानदारीचा मग त्याच्याशी रिलेटेड पाणी शेती बंधारे असा एक एक विषय उलगडत गेला. तुम्हाला सांगायला हरकत नाही की साखर कारखानदारीचा आत्ता आपण अत्याधुनिकरण झाला असं म्हणतो पण असं नाहीये. ही श्रीरामपूर तालुक्यातल्या त्यावेळच्या साखर कारखान्यांना लॅडोज नावाच्या हे ज्या होत्या रेल्वे सारख्या छोट्या मालगाड्या त्याच्यातून ऊस पुरवला जात होता.
2: अरे वा.
3: आणि 12 वाड्या ज्या होत्या त्या 12 वाड्यातून ऊस जात होता. म्हणजे इतकं तंत्रज्ञान त्यावेळेला अवगत होतं,
2: प्रगत होतं,
3: प्रगत होतं. म्हणजे वारीच्या की जे सोमयाने त्या साखर कारखान्यात अनेक प्रयोग केले, चांगदेव शुगरने प्रयोग केले, खासगी कारखान्यांनी सुद्धा साखर कारखानदारीत अत्याधुनिक प्रयोग केले होते.
2: ह्याचे प्रश्न तुम्हाला मांडता आले, त्यांचा विषय तुम्ही मांडला सकाळमध्ये कायमस्वरूपी.
3: नाही मग त्याच्यात काय झालं की मी साखर कारखानदारीचे प्रश्न मांडतो म्हणून राज्य साखर संघाचे त्यावेळचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे माझ्याशी संपर्क करायला लागले. म्हणजे राज्य साखर संघाचे अध्यक्ष जे होते प्रसाद तनपुरे होते, नगर जिल्हा चंद्रशेखर घोले होते, अनेक लोक होते, कोले साहेब होते, शंकरराव कोले, त्यांच्याकडून माहिती मिळत जायची आणि मग ते लोक काय करायचे म्हणजे विशेषतः शंकरराव कोले काय करायचे देशभरातले इंग्रजीतलं जे काही यायचं साखर कारखान्यात ते माझ्याकडे पाठवायचे आणि मग ते माझ्याकडून ट्रान्सलेट करून घ्यायचे. त्यामुळे मला ही अद्ययावत माहिती मिळत गेली,
2: अभ्यासाला एक चालना मिळाली,
3: चालना मिळत गेली. म्हणजे मला उलट फायदा झाला त्याचा की त्यांनी ट्रान्सलेशन दिलं. मग एकदा सकाळच्या मीटिंगमध्ये माझं साखर कारखानदारीचं हे सगळं ऐकून अभिजित पवार मला म्हटले की यांना साखर कारखान्याच्या विशेष परिषदा जिथं असतील तिथे तिथं पाठवत जा.
2: अरे बापरे. बर बर बर बर. मग तू कुठल्या परिषदा केल्या तुम्ही?
3: नाही नंतर मी सकाळ सोडलं त्याच्यामुळे मला ती संधी नाही मिळाली. पण
2: एवढा अभ्यास
3: एवढा कुणी आता एवढं आपले हे जे आहेत शुगर टुडे नावाचं महाराष्ट्रात एक साप्ताहिक निघतं ते सुद्धा आता माझा संदर्भ घेतात साखर कारखान्यात काय आलं की माझ्याकडून लेख लिहून घेतात. आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्या 100 आमदार असे आहेत की यांना त्या प्रकारे साखर कारखानदारशी संबंधित त्याची बातमी आम्ही केली विश्लेषणात. बाकी कुणाला काही ते
2: एवढे जाणकार तुम्ही आहात त्याच्यातले अनुभवी. बर बर, मग पाण्याच्या विषयी पण तुमचा अभ्यास आहे ना.
3: हा म्हणजे काय झालं की कोपरगाव आणि संगमने
2: कोपरगावला बातमीदार म्हणून
3: नंतर मी कोपरगावला गेलो.
2: हे किती वर्ष श्रीरामपूरला गेलो तुम्ही?
3: मी श्रीरामपूरला 8 वर्ष गेलो आणि कोपरगावला 11 वर्ष गेलो.
2: अरे बापरे. बर बर बर.
3: आणि हे दोन तालुके जे होते प्रचंड पाण्याचे तालुके होते. पण एक काळ असा आला की या तालुक्यांचं रोटेशन जे आहे पाण्याचं आवर्तन ते 90 दिवसावर गेलं.
2: बर,
3: मग या काळात पीक टिकू शकत नाही. 90 दिवस कुठलंच पीक टिकू शकत नाही. तर ही अवस्था का झाली? तर मग याचा मी अभ्यास करत गेलो.
2: अरे वा.
3: आणि मग नाशिक शहर वाढलं, नाशिकच्या ऊर्जा प्रकल्पाला पाणी लागायला लागलं. म्हणजे जे पाणी जी धरणं शेतीसाठी झाली होती ती धरणं बिगर सिंचनासाठी वापरली जायला लागली. म्हणजे 3% बिगर सिंचन आरक्षण असलेले धरणं 97% बिगर सिंचन आरक्षणावर गेली. मग हे शेतीचं पाणी कमी झालं. मग हे काय करता येईल? तर मग मी ही जी खोरी आहे गोदावरी खोऱ्याची वृद्ध गोदावरी खोऱ्यातली जी आहे वैनगंगा पैनगंगा पासून मग सगळा अभ्यास करत गेलो. परत ना ते पिंजळ खोरं, परत दमणगंगा खोरं, या ठिकाणी सगळे मी मोटर सायकलवर फिरलो त्या पाणलोक क्षेत्रात. मग कुठून पाणी आणता येईल याचा अभ्यास करत गेलो. मग शंकरराव कोल्हे बाळासाहेब विखे त्याच प्रश्नावर भांडत होते की पश्चिमेकडे वाहून जाणारं जे पाणी आहे समुद्राला जातं त्याचा काही उपयोग होत नाही, ते तुम्ही गोदावरी खोरं अगोदर तुटीचं झालंय गोदावरी खोऱ्यात वळवा. याच्यासाठी गणपतराव देशमुखांनी मोठ्या प्रमाणात अभ्यास केला. महाराष्ट्रात वेगवेगळ्या पाणी परिषद झाल्या त्याच्यावर. या सगळ्या परिषदेला मला जात आलं. आणि कार्यकारी अभियंते हे पाठवण्याचे प्रश्न मी मांडत गेलो. वेगळं ते मित्र झाले माझे. ते सगळे वेगवेगळ्या प्रकारे काय काय करावं लागेल काय माहिती देत गेले. म्हणजे प्रशांत हिरेंनी त्यावेळेला मोठमोठे लेख लिहिले त्याच्यावर. शंकरराव कोल्हे तर फार वर्षापासून त्याच विषयावर बोलत होते. मग मी एकूण टोटल गोदावरी खोऱ्याचा अभ्यास केला. मग त्याचा फायदा झाला मला की सगळ्या मी सगळ्या ठिकाणी गेलो. 2 वेळा मंत्रालयात जी बैठक झाली त्या बैठकीला मला बोलवलं. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी 14 ऑगस्ट 2008 तारीख मला अजून आठवते त्या दिवशी मला बोलवून घेतलं.
2: बर, स्पेशल
3: त्यांच्या निवासस्थानी त्यावेळच्या कृष्णा कुंज मला वाटतं
2: कृष्णा कुंज
3: हा तिथं बोलवून घेतलं.
2: त्यांनी मनसेची स्थापना करायच्या वेळेस ना म्हणजे
3: हा त्याच वेळेस.
2: बरोबर.
3: तर त्यावेळेला मी अनिल शिदोरे जे पुण्यातले त्यांचे थिंक टँक मधले एक आहे हे आहेत मी असं आम्ही चर्चा केली. बाळा नांदगावकर मला घ्यायला आले आम्ही त्यांच्याबरोबर. मग ते मला म्हणले की काय करता येईल याच्यावर. म्हणजे मग मी त्यांना सांगितलं की बाबा मुंबईला ते मला पहिला प्रश्न त्यांनी विचारला तुम्ही मुंबईचं पाणी तोडतात का? मी म्हटलं नाही मुंबईचं पाणी तोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मुंबईला जे अतिरिक्त पाणी मिळतं जे वाहून जातं समुद्राला तुम्हाला मी म्हणलं मुंबई महानगरपालिकेने बांधलेलं जे वैतरणा आंबी धरण जे आहे त्यात 14 TMC पाणी तुम्हाला उपलब्ध होतं. खाली मध्य वैतरणा आहे निम्न वैतरणा आहे तानसा आहे भातसा आहे ही सगळी धरणं तुमच्यासाठी आहेत. तुम्हाला पाणी अजून म्हणलं पिंजाळ खोऱ्यातून आणता येईल वर्षा बाजूनी. तुमचा प्रश्न पाण्यात तुम्हाला इतका पाऊस पडतो म्हणलं तेवढी अडचण येणार नाही. याच्या उलट म्हणलं जे मराठवाड्यातले 8 जिल्हे आणि नगर नाशिक हे 2 जिल्हे त्यावेळची जी जिल्ह्याची परिस्थिती मी सांगतो की त्या या जिल्हे प्रचंड तुटीचे आहेत. आणि ही धरणं ब्रिटिशांनी का बांधली तर निफाड पासून सांगोला पर्यंत हा जो एरिया तिकडे थेट तासगाव पर्यंत हा पर्जन्य छायाच्या प्रदेशात मोडतो हा भाग. आणि या परिसरातली पाण्याची पावसाची सरासरी जी आहे ती 450 ते 500 mm आहे.
2: बर,
3: त्यामुळे खरी गरज या भागाला आहे. आणि मग ब्रिटिशांनी निरा हे जे गोदावरी कालवे कशासाठी काढले तर दुष्काळी भागातील शेतीला पाणी मिळवून काढलेले. म्हणून या भागाचं पाणी तुम्ही कमी करू नका असं मांडलं मी. मग त्यांना ते पटलं राज ठाकरेंना. मग त्यांनी अनेकदा मला गाडीत बरोबर घेऊन पण चर्चा केली वेगवेगळ्या विषयावर. पण एक समाधान वाटलं की आपण कुठंतरी
2: दखल
3: प्रश्न मांडू शकतो. त्यांना जी यंत्रणा सोडवण्याची आहे किंवा ज्या व्हॉइस आहेत त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचला की मग ते सामान्यांचे प्रश्न तडीच तडी जातात.
2: बरोबर बरोबर. म्हणजे फार मोठा अनुभव तुम्हाला तो आला. म्हणजे तुमचा जो पाण्याचा जो अभ्यास आहे त्याचा त्यांनी वापर करून घेतला. म्हणजे त्यांच्या ज्ञानामध्ये पण भर घालण्याचं काम तुम्ही केलं.
3: नाही ज्ञान म्हणजे त्यांना ते अनेक मार्गाने मिळवत असतात.
2: हा परंतु तुमचा एक त्यांनी एक हे घेतला.
3: हा त्यांनी विचारलं मी सांगितलं पर्याय त्यांना आवडले. आणि मग त्यांनी ते त्याच्यावर त्यांनी अभ्यास पण केला. बऱ्यापैकी.
2: बर बर बर बर. आज त्याच्यानंतर मग तुम्ही सकाळला नगरला आलात ना?
3: हो. मग काय सकाळला नगरला
2: मुख्य
3: यायचं नव्हतं.
2: मुख्य बातमीदार म्हणून तुम्ही आलात.
3: मी कोपरगावला अतिशय समाधानी होतो कारण जे काम तिथं राहून करता येतं आपले जे ज्या पार्श्वभूमीतून आपण आलो.
2: बरोबर.
3: त्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या जे समस्या असतात त्या मांडणं, त्या त्याच्या उत्तर शोधणं अशी, आणि त्यावेळची इतकी ओळखी पाळखी राजकीय नेत्यांच्या, म्हणजे बाळासाहेब थोरातांनी जलसंपदा मंत्री असताना राज्यात मला घेऊन फिरले पाण्याच्या प्रश्नावर. बऱ्याच ज्या त्यांना सूचना केल्या त्यांनी हे केल्या. कृषी पत्रकारितांची महाराष्ट्रात एक परिषद घेतली बाळासाहेब थोरात कृषी मंत्री असताना. दापोलीला अधिवेशन झालं, त्या अधिवेशनाला नगर जिल्ह्यात आम्ही तीन लोक गेलो. म्हणजे इतकं चांगलं हे तिकडे असताना जे मिळत होतो ते मोठ्या पदावर गेल्यावर मिळतच असत आहे. पण मग ठीक आहे, सकाळची गरज म्हणून त्यांनी मला बोलवलं नगरमध्ये मुख्य म्हणून, मुख्य बातमीदार म्हणून मी इथं आलो. तसा मुख्य बातमीदार असतो तरी सगळाच कारभार होल अँड सोल काही दिवस माझ्याकडे होता, म्हणजे आवृत्ती प्रमुख म्हणूनच काम केलं. पण त्यावेळेची आठवण अशी आहे की सकाळ घेऊन पवार फॅमिली सकाळ घेऊन 25 वर्ष झाली होती, तर त्या दिवशी आम्ही जो अंक काढला तो 1,06,000 कॉपी आपण नगर जिल्ह्यात वितरित केला.
2: बापरे. बर बर बर. नंबर वन.
3: आणखी एक आठवण सांगायची म्हटलं तर की नगर जिल्ह्यात एक नवीन पेपर येणार होता आणि सगळेच वृत्तपत्र पाहायला लागले की हे मोठं आव्हान आहे, बिग हे आहे, मग काय करायचं, कसं सामोरं जायचं. तर मग आम्ही ठरवलं की त्यावेळेला वर्षा कुलकर्णी नगरच्या सहयोगी संपादक होत्या. मग त्यांना मी म्हटलं की आपण तो पेपर ज्या दिवशी येतो त्या दिवशी आपण जॅकेट देऊ. जॅकेट देऊ. मग आम्ही नगर जिल्ह्यातला महत्वाचा विषय काय, तर साखर कारखानदारी आणि हे, तर साखर कारखानदारी कामगार याच्यावर आम्ही जॅकेट तयार केलो.
2: बर.
3: आणि मग दुसऱ्या दिवशी पेपरला अभिजित पवारांनी मला विचारलं. मी म्हटलं आपल्याला काळजी करण्याची काही गरज नाहीये, आपण व्यवस्थित आहोत. त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला की त्यांनी मला सकाळी 6:30 त्यांनी मला फोन करून असा विश्वास पण आहे.
2: सकाळमध्ये तुम्ही इथं जवळजवळ किती वर्ष होतात?
3: मी चिप बनू 3 वर्ष होतो इथे.
2: बर बर बर बर. त्याच्यानंतर मग पुण्यनगरीला गेला.
3: त्याच्यानंतर मी त्याच्यानंतर दुर्दैवाने माझा ऍक्सिडेंट झाला, मग मला 1-6 महिने कुठं जाता नाही आलं.
2: बर.
3: आणि मग पुण्यनगरीला मी जॉईन झालो.
2: बर बर. तिथं
3: निवासी संपादक म्हणून गेलो.
2: नगर आवृत्तीला होतात?
3: हो, नगर आवृत्तीला होतो. पण त्यांनी माझं काम बघितलं आणि मी पुरवणीचे वगैरे जे मॅटर हॅन्डल करायचो, त्यामुळे त्यांनी मला पुण्याला संपादक म्हणून बोलवलं.
2: अरे वा.
3: आणि मग पुण्यात गेल्यानंतर आम्ही पुरवणी सुरू केली प्रवाह नावाची, कारण पुण्यनगरला त्यापूर्वी कधी पुरवणी नसायची.
2: परत पुण्याला गेलात? हो.
3: परत
2: सकाळला होतात, नंतर परत पुण्याला गेलात.
3: हा, मग पुण्याला गेलो. मी तिथे 5 वर्ष काम केलं सर संपादक म्हणून. आणि चांगले. मग त्यावेळेला
2: काय वेगळं वार्तांकन वगैरे काय?
3: मी वेगळं वार्तांकन म्हणजे तिथे एक आमची टीम होती चांगली, त्यांना वेगवेगळे विषय द्यायचो, ते विषय आम्ही मालिका स्वरूपात मांडले आणि मोठ्या दैनिकाने ते दखल घेऊन त्यांना मालिका करावं लागेल त्याच्या. म्हणजे मुळामुठाचं प्रदूषण असेल, पुण्याच्या लोहमार्गाचे प्रश्न असतील, हे विषय घेऊन आम्ही 8-8, 10-10 भागाच्या मालिका केल्या.
2: अरे वा.
3: आणि मग त्याची मोठ्या दैनिकाने दखल घ्यावी लागली, त्यांनी ते सुरू केलं. म्हणजे हे मोठं हे होतं. आणि राजू शेट्टी सारख्या त्यावेळेला खासदार असलेल्या माणसाच्या आमच्याकडे स्तंभ सुरू केला मी.
2: बर.
3: म्हणजे मोठमोठ्या लोकांचे स्तंभ सुरू केले. अभिनंदन थोरात स्तंभ सुरू केला, जे आपले नगरच्या मातीतले आहेत अभिनंदन थोरात.
2: तुम्हाला अग्रलेखाची पण संधी मिळाली ना तिथे?
3: मला अग्रलेख मी सकाळमध्ये असताना संधी मिळाली, कारण अॅग्रोवन नावाचं जे आहे की सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे सांगायचा विषय असा की सकाळचं एक वेगळं सकाळ न्यूज नेटवर्क होतं आणि महाराष्ट्रातले काही मोजके पत्रकार त्याच्यात लिहित होते. म्हणजे सकाळ न्यूज नेटवर्क नावाने राज्यस्तराचे विषय असतील तर ते त्याचे, तर मग ते विषय जे मी सकाळ न्यूज नेटवर्क द्यायचो कांबळे साहेबांचे, म्हणजे त्या अभय जोशी वगैरे तिथे होते आपले नाशिकला, तर मग ते विषय सगळीकडे जायचे. मग ते अॅग्रोनला पण जायचे. मग अॅग्रोनचे संपादक निशिकांत भालेराव जे होते, त्यांचे माझे चांगला परिचय होता. मग त्यांनी अनेकदा सांगितलं की बाबा तू हे विषय कर, ते कर, मग आम्ही करायचो.
2: तुमच्या याचा ज्ञानाचा उपयोग अग्रलेखासाठी झाला.
3: हा, मग त्यांनी मला अग्रलेख लिहायची संधी दिली.
2: अॅग्रोन
3: यांनी पण नंतरचे जे संपादक होते चव्हाण आदिनाचा, त्यांनी अग्रलेख लिहायची संधी दिली. मग त्या अग्रलेखाची तिथून जी सवय लागली ती आजपर्यंत कायम
2: आहे.
3: आता तर असं आहे की एकही दिवस माझा वर्षातले जे 5 दिवस सुट्टीचे सोडले तर एकही दिवस असा जात नाही की मी अग्रलेख लिहित नाही.
2: 25 दिवस तुम्ही अग्रलेख लिहितात म्हणजे?
3: नाही नाही, महिन्यातले नाही, मी रोज लिहितो. वर्षातले 5 दिवस जे पेपरला सुट्टी.
2: बर बर बर. तेवढे
3: दिवस लिहित नाही फक्त.
2: बर. वा वा वा वा.
3: म्हणजे रविवारी सुद्धा अग्रलेख असतो आमचा.
2: क्या बात आहे. बर बर. पुण्यनगरी नंतर मग तुम्ही तिथं मात्र तुम्हाला फार चौफेर काम करायला मिळालं.
3: हा, पुण्यनगरीमध्ये चांगलं काम, टीमवर्क चांगलं झालं.
2: मोठं दैनिक आहे.
3: हा, आणि वेगवेगळे प्रयोग करता आले. वर्धापन दिन आम्ही सुरू केला, ते करत नव्हते कधी.
2: बरं.
3: असे बरेच. फक्त मी काय केलं, एक तत्व मी सगळ्या ठिकाणी सांगितलं, मी जिथं जिथं सोडलं तिथं सोडण्याचं कारण असं होतं की मी सुरुवातीपासून सांगितलं की मी जाहिरातीला हात लावणार नाही, आर्थिक हे मी कुठलीच जबाबदारी स्वीकारणार नाही. ज्या ज्या वेळेला मला ते जबाबदारी टाकायला लागले त्यावेळेला मी सांगितलं की मी माझ्या तत्वाशी तडजोड करणार नाही, मी सोडतो.
2: जाहिरातीची जबाबदारी सोडून तुम्ही दैनिक संपादकीय कुठली
3: द्या, जाहिरातीची मी करून घेईल लोकांकडून किंवा सांगेल तुम्ही ते जा, पण मला जाहिरात मागायला लावू नका, पैसे मागायला लावू नका.
2: बरोबर,
3: हे दोन
2: तत्व तुमचं ठरवलं होतं.
3: हा, आपण एकच तत्व ठरवतो की आपण आर्थिक याच्यात कुठंच पडणार नाही.
2: बरं, नंतर मग पुढे काय?
3: मग पुण्यनगरी सोडल्यानंतर मी प्रभातला गेलो. प्रभात मध्ये निवासी संपादक म्हणून पुण्याला काही दिवस आणि काही दिवस नगरला काम केलं. आणि मग नगरमध्ये पण ते असे जबाबदारी यायला लागली, जाहिरातीची टार्गेट यायला लागलं. मी म्हणलं बाबा टार्गेट आपल्याला जमणार नाही, मग टार्गेटच्या मुळे मग मी सोडून दिलं ते. मग एक चरितार्थ चालवायचं म्हणून लोकमंथनला गेलो. लोकमंथनला एक तीन वर्ष काम केलं, राष्ट्रसह्याद्रीला केलं. राष्ट्रसह्याद्रीनंतर लोकावादला केलं. इथं अजिंक्य भारत नावाचा पेपर सुरू झाला होता धमाले साहेबांच्या संपादकत्वाखाली, तिथं काही काळ काम केलं. पुण्यात राष्ट्रसंचारला निवासी संपादक म्हणून काम केलं, प्रजा जागरूकला काम केलं.
2: आता सध्या तुम्ही कुठल्या आला?
3: मी आता पुण्यात प्रजा जागृती नावाचा पेपर आहे, तिथे संपादक म्हणून काम करतो. त्यांनी मला संपादक संचालक केलं सगळ्यात महत्त्वाचं.
2: अरे वा, आता सध्या अग्रलेख तुमचे त्याच्यात आहे.
3: मी आता आमचा पेपर लहान आहे आणि मनुष्यबळ कमी आहे आमचं, सहा पाना चांगला मी देतो, त्यातली चार पानं मी देतो अग्रलेखाचा पान अधिक तीन पानाचा मजकूर.
2: मग एकूणच तुम्ही सगळ्याच क्षेत्रातलं चौफेर असं काम केलेलं आहे, तर राजकारणाचे विषय सांगा ना थोडं काही.
3: एक तर म्हणजे
2: त्यावेळेचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण.
3: नाही, पूर्वीचं जे राजकारण होतं ना ते अतिशय संयमी खिलाडू वृत्तीचं आणि विचाराला धरून असलेलं राजकारण होतं. पक्षांतर होत नव्हती का? तर होत होती, पण त्याची कारणं वेगळी असायची. अन्याय झाला, खऱ्या अर्थाने अन्याय झाला किंवा विचारधारा पटली नाही, पक्षाची विचारधारा बदलली तर लोक पक्षांतर करायचे. आता सारखा त्याला आर्थिक हे नव्हता, म्हणजे आर्थिक कारण नव्हती. आता घाऊक पक्षांतर व्हायला लागली आणि विश्वास टाकावा अशी होती. एक किस्सा सांगतो, वहाडणे पाटील आणि पीबी कडू पाटील हे दोन परस्पर विरोधी विचाराचे लोक, एक डावे आणि एक उजवे.
2: बरोबर,
3: तर हे परस्पर विरोधी निवडणुकीला उभे होते. हे दिवसभर प्रचार करायचे आणि दुपारी एकत्र येऊन डबा खायचे.
2: इतकं
3: हे होत आणि कार्यकर्ते असेच होते. म्हणजे आता तर खुनशी झाले, कार्यकर्ते एकमेकांकडे पाहत नाही, बोलत नाही, अशा पद्धतीचं राजकारण.
2: म्हणजे इतकं तुम्ही राजकारणातला एक भाग पाहिलाय की जिथं सामंजस्य होतं, म्हणजे एक हे पाहिजे बा
3: आणि निवडणुकीपुरतं राजकारण,
2: त्या
3: मतदानापुरतं, त्या दिवसापुरतं राजकारण. पण त्यावेळेला सुद्धा खिलाडू
2: वृत्तीने काम करायचे,
3: आता तसं राहिलेलं नाही. दुर्दैवाने
2: आता खुनशी झालंय,
3: खुनशी राजकारण,
2: आर्थिक पक्षांतरही मोठ्या प्रमाणात झाली.
3: पक्षांतर आता तर घाऊक पक्षांतर, केवळ स्वार्थासाठी पक्षांतर व्हायला लागले.
2: म्हणजे एकेकाळी काँग्रेस आणि कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेला आता भाजपचा आणि शिवसेनेचा बालेकिल्ला व्हायला लागला.
3: म्हणजे काँग्रेसचा म्हणता येणार नाही, पण नगर जिल्ह्याची सुरुवात जर पाहिली तर तो डाव्यांचा बालेकिल्ला होता. म्हणजे इथं बाळासाहेब नागवडे, वकील राव रंगे, ही सगळी जी मंडळी होती, परत ठुबे, ही सगळं विजय आवटी, ही सगळी मंडळी त्यावेळेला ना डाव्या विचाराची होती सुरुवातीच्या काळात. नंतर ती काही उजवी झाली, काँग्रेसमध्ये गेली, उजवी झाली, असा
2: प्रवास झाला. बर मग आता तुम्ही त्याचबरोबरीने तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर हे केलेलं आहे, तर आता पत्रकारितेची काय हे आहे? डिजिटल जी मोठ्या प्रमाणात पत्रकारिता सुरू झालेली आहे, चॅनलचं आव्हान आहे वृत्तपत्रांना, तर त्याच्याकडे कसे पाहता तुम्ही?
3: नाही, वृत्तपत्रांना चॅनलचं आव्हान आहे, कारण आता चॅनलपेक्षा वृत्तपत्रांना मोबाईलचं आव्हान आहे.
2: बरं,
3: कारण दुसऱ्या क्षणी बातमी युट्यूब वगैरे जे सुरू झाले ते, आणि त्याच्यात काही एडिट वगैरे होत नाही, त्यामुळे लोकांना असं वाटतं की ती जी जसं घडलं तसं दिलं. पण वस्तुस्थिती तशी नाही की इतक्या चुका असतात आता. आणि खरंच सांगायचं झालं तर दुर्दैवानं आता फील्डवर लोक फार कमी काम करतात.
2: बरं,
3: म्हणजे लोकांचे प्रश्न त्याच्या मुळाशी जाणं असं राहिलेलं नाही. आता पोस्टमनची कामगिरी पत्रकार करतात बहुतांशी, काही अपवाद सन्माननीय अपवाद त्याला आहेत नाही असं नाही, परंतु विषयाच्या खोलाशी जाणं. आता तुम्हाला सांगायचं हरकत नाही की बाळासाहेब सातभाई मर्चंट्स बँक जी होती कोपरगावची 55 कोटीच्या ठेवी होत्या, त्या बँकेच्या गैरव्यवहाराच्या 100 भाग मी सकाळमध्ये लावले.
2: अरे बापरे,
3: 100 भाग लावले आणि त्याची चौकशी झाली, सगळं झालं, संचालक वगैरे सगळे अटकेत जाईपर्यंत मी त्याचा पाठपुरावा करत राहिलो. आणि नंतर DGIC जे आहे त्याच्याकडून ज्या ठेवीदारांना पैसे मिळे पण त्याचा पाठपुरावा करत राहिलो. म्हणजे आपली जबाबदारी काय आहे की एखादा विषय तडीच नेणं आणि जे त्याच्यातले पीडित आहेत त्यांना न्याय मिळवून देणं. आता तसं राहिलं नाही, आता हे कोण काय म्हणालं त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय, अशा स्वरूपाची पत्रकारिता झाली. आणि कार्यक्रम झाला, इकडून बातमी तिकडे टाकणे, व्हॉट्सअपच्या बातम्या कॉपी करणे, असे प्रकार वाढलेले. नव्यानं काही करावं असं कुणाला काही वाटत नाही, मर्यादित, फार मर्यादित लोक राहिले त्याचे. किंवा इन्फॉर्मेटिव्ह जर्नलिस्ट जर्नलिझम सुरू झालं आता, म्हणजे शोध पत्रकारिता संपत आली आणि माहितीची पत्रकारिता सुरू झाली. जी माहिती लोकांना आहेच तीच माहिती तुम्ही वेगळ्या प्रकारे द्या.
2: म्हणजे
3: आणि सगळ्यात पुढचं आव्हान जे आहे ना, AIचं फार मोठं आव्हान आहे. म्हणजे पत्रकारांचं आता जे पत्रकार वापरत असतील किंवा नाही मला माहित नाही, पण पूर्वी जे कामं ट्रान्सलेशनला किंवा याला दोन दोन तीन तीन पत्रकार लागायचे, ते का एका दैनिकाचं काम करायचं, आता एक माणूस सुद्धा करू शकतो AIवर. म्हणजे हे जे तंत्रज्ञान जितकं उपयुक्त आहे तितकंच ते रोजगारावर गदा आणणार
2: आहे.
3: आणि मग तुम्ही जर समजा नुसतं तेच करत राहिला पोस्ट मंजुरी किंवा हे, तर तुम्हाला कोणी भावी काळात, आता जरी समजा वृत्तपत्र संकटात असली किंवा त्याचा वाचक वर्ग मर्यादित होत असला, एकतर सर्वात गंभीर प्रश्न वृत्तपत्रापुढचा कुठला आहे माहितीये का, तर वृत्तपत्र टाकायला भावी काळात मुलंच मिळणार नाहीत. एक वेळ तुम्ही वृत्तपत्र काढाल पण लोकांच्या घरापर्यंत कसं पोहोचवणार, हा सगळ्यात गंभीर प्रश्न आहे. हाच प्रश्न आताच पुण्या मुंबईत जाणवतोय की लोक मिळत नाहीत, मुलं मिळत नाहीत वृत्तपत्र टाकायला. म्हणजे जशी अमेरिकेत हे आहे की तुम्हाला कियास्को सेंटर उभारावं लागेल, तिथून वृत्तपत्र घ्यावी लागेल, तशीच वेळ आपल्याकडे येईल.
2: अरे बापरे,
3: हे काही फार काळ त्याला लागेल असं नाही, ग्रामीण भागात चालेल अजूनही, पण हे मोठ्या शहरामध्ये तर लगेच होईल. आणि ते त्या दृष्टीनं वृत्तपत्रांना तयारी करावी लागेल. आणि जशी अमेरिकेत किंवा जगातल्या अन्य भागामध्ये वृत्तपत्राचा खप फार मोठ्या प्रमाणात कमी झाला, तसं भारतात झालेलं नाही. कोरोना येऊन गेल्यानंतर वृत्तपत्राच्या खपात काही प्रमाणात सुधारणा आली. आता पूर्वीसारखा फार वाढणार नाही पण स्टेबल तरी राहील असं एकंदरीत चित्र आहे.
2: म्हणजे वाचकांचं प्रमाण तसं कमी नाही झालेलं.
3: वाचकांचं प्रमाण कमी नाही झालं, तुम्ही वाचकांना खेळून ठेवणार की नाही हा प्रश्न आहे.
2: बर बर,
3: तुम्ही वाचकांना काय नवीन देणार, वाचकांशी नातं जोडणार की नाही. केवळ वाचक नाही तर तुम्ही ज्याच्याशी रिलेटेड आहे त्याच्या इतक्या बातमी द्यायला, इतक्या आहे, इतक्या वेगाने कामं चालू आहेत, इतका मोठ्या प्रमाणात विकास होतोय, या विकासाचे तुम्ही साथीदार होणार आहात की नाही, या विकासाच्या बाजू समजावून घेणार आहात की नाही.
2: बरोबर,
3: एकीकडे विकास होत असताना दुसरीकडे, कालचं आपण उदाहरण देऊ की काल मुंबई पुण्यात जो पाऊस झाला इतका प्रचंड पाऊस झाला, किती नुकसान झालं तर त्याची मोजदादच करता येत नाही. बरं, हे दरवर्षी आपण आलं की म्हणतो अचानक पाऊस पडला, अचानक पाऊस पडला. हा अचानक पाऊस पडण्याची कारणं काय, ठीक आहे जागतिक हवामान बदल हे एक कारण असू शकतं, नाही असं नाही, पण याला सर्वाधिक जबाबदार निसर्ग आहे की आपण आहोत.
2: बरोबर,
3: तर आपण आहोत. मी पुण्यातला अभ्यास केला, पुण्यामध्ये 75 नद्या होत्या छोट्या मोठ्या, 75 नद्या ओढून आले होते, आता 5 सुद्धा अस्तित्वात नाही. आणि बेंगळुरूमध्ये गेल्या 2 वर्षापूर्वी होडीतून लोकांना सोसायटीतून सोसायटीत प्रवास करावा लागला, जेसीबीतून प्रवास करावा लागला, एवढं पाणी घरात घुसलं. का घुसलं तर बेंगळुरूमध्ये तलावाची एक साखळीत होती आणि या तलावातून त्या तलावात पाणी जात होतं, पाझर होत होता, पुण्यात सुद्धा पाझर होत होता आणि मग पाणी जिरत होतं. आता तुम्ही पाणी जिरायला जागा ठेवली नाही, तुम्ही एकतर पेव्हिंग ब्लॉक टाकता नाही तर काँक्रिटीकरण करता नाही तर ओढे बुजवता. शिण्याचं सुद्धा जर उदाहरण घेतलं आपण, पूर्वी कितीतरी वेळा आपण आपली शिणं याच्यात घुसली बागाराच्या अडकोमध्ये, आपल्या डोळ्यासमोर उदाहरण येते.
2: बरोबर,
3: मुंबईचं मिठीचं उदाहरण घ्या, मला वाटतं 23 जुलै 2005 किंवा 2006 असेल, त्या दिवशी मुंबईमध्ये 675 ते 1200 मिलीमीटर पाऊस एका दिवसात पडला, एका दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी आकडेवारी. त्यावेळेला मुंबईमध्ये मिठी नदी आहे हे अस्तित्वात आलं, म्हणजे लोकांना माहीत झालं, तोपर्यंत माहितच नव्हतं, ती पूर्ण बुजून टाकली तुम्ही. मग गेल्या 20 वर्षात जर अनुभव लक्षात घेतला तर मिठी आता तरी पूर्ण झाली का, मिठी आहे का अस्तित्वात, नाही. आपण काय शिकलो संकटातून, काही शिकत नाही आपण. आणि हे तुम्ही सांगतो की जे अतिरिक्त पाणी जे आहे वर इकडे जाणार किंवा पडणार ते तुम्ही मुरवा, जिरवा. आता एक अहवाल आलाय, आजच सकाळी मी बघितलं की भारतातल्या अनेक शहरांमध्ये परिस्थिती अशी होईल की भूगर्भात पाणी अजिबात राहणार नाही.
2: बापरे,
3: का राहणार नाही? ते हे काँक्रीटीकरण. तुम्ही मुंबईमधली झाडं कोसळतात का? तुम्ही त्यांचे मुळे घट्ट ठेवणारे जागा हे ठेवलं नाही, पाणी त्यांना जिरू दिलं नाही. मग मुंबईमध्ये एका दिवसात 200 झाडं कोसळतात, पुण्यात 30 झाडं कोसळतात. हे संकट आपण ओढून घेतलेले, हे निसर्गाने नाही. तर याच्यावर आपण विचार केला पाहिजे,
2: काय उपाय करता येईल.
3: एक तर निसर्गाशी मैत्री करणं हा सगळ्यात चांगला उपाय, म्हणजे निसर्गाला नद्यांना आहे तसं राहू द्या, त्यांच्यात भानगडीत पडू नका. म्हणजे ब्ल्यू आणि ग्रीन येलो या ज्या पूररेषा असतात, या पूररेषा त्या कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. आता नगरचं शिनेचं उदाहरण घ्या, किती ठिकाणी पूररेषा पाळली, कुठंच पाळलेली नाही. म्हणजे नगर पुण्या नगरचं उदाहरण आहे, पुण्यातल्या पुण्याच्या एका पालकमंत्र्याचं घरच पूररेषा ते.
2: अरे बापरे,
3: मग असं असेल तर सामान्यांनी काय करायचं? हे जर पाहिलं आपण बारकाईने, किंवा नाशिक मधलं नाशिकचं उदाहरण घ्या, गोदावरी काय कोपते, गोदावरी नाशिक मध्ये 25,000 क्युसेक पाणी बसू नये, म्हणजे किती वाईट अवस्था आहे. 2-2 लाख क्युसेक पाणी वाहणाऱ्या नद्या तुम्ही त्या गटार गंगा केल्या, कसं त्यातून होणार? तर हे जे तुम्ही झाडं लावा, झाडं जगवा, मग ती पाणी. आता हे जे भूस्खलन जे होते, जे माळींची दुर्घटना झाली तिला आता बरेच वर्ष झाले, तर आज त्याच जवळ तिथं पाटण नावाच्या गावात भूस्खलन झालं, तिथं 3 लोक गेले. म्हणजे त्यावेळेपासून सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर त्र्यंबकेश्वर पासून कोल्हापूर पर्यंत जी जी गावं दरड प्रबल क्षेत्रात येतात, त्याच्यात नगर जिल्ह्यातली काही गावं आहेत, त्या गावांचं पुनर्वसन करण्याचा विषय चर्चेला गेला, किंवा माधव गाडगीळ समितीने जो अहवाल दिला की पर्यावरणाशी निगडीत, त्याचं आपण दुर्लक्ष केलं पूर्णतः. म्हणजे तुम्ही घाटातून रस्ते काढता किंवा पर्यटनाच्या नावाखाली काही विकास करता, तेव्हा सुरुंग लावता, मग ती जे डोंगर आहेत ते पोखरले जातात आणि पाऊस पडला की ते भिजून कोसळतात.
2: बरोबर,
3: जेव्हा आपण विकास करतो तेव्हा विकासाची दुसरी बाजू पण, विकासाला विरोध नाही, पण विकास करताना आपण आपलाच विनाश ओढून घेत आहोत का, याचा देखील आपण विचार केला पाहिजे.
2: म्हणजे मनुष्यच त्याला कारणीभूत आहे,
3: मोठ्या प्रमाणात मनुष्य कारणीभूत आहे. म्हणजे तुम्ही बघा, गेल्या काही वर्षातल्या पावसाचं चित्र बघा, म्हणजे पावसाची सरासरी कमी झाली का?
2: नाही,
3: तर अजिबात नाही. पावसाचे दिवस कमी झाले आणि पाऊस पडण्याची वेळा ज्या ना त्या हे झाल्या.
2: बरोबर,
3: म्हणजे कमी काळात अधिक पाऊस पडतो, त्याचा उपयोग शेतीला होत ना, कशाला होत, पाणी वाहून जातं.
2: बरोबर,
3: हे पाणी तुम्ही ज्या त्या ठिकाणी जिरवत नाहीत तोपर्यंत हा प्रश्न कायम राहणार. आणि जसं वारंवार सांगितलं जातं की पुढची युद्ध ही काही देशाच्या सीमावरून होणार नाही किंवा याच्यावरून होणार नाही, तर ती पाण्यावरून होती. तर त्याचा अनुभव आपण नगर वर्सेस नाशिक, नाशिक नगर वर्सेस मराठवाडा याच्यावरून घेतोच आहोत ना.
2: बरोबर,
3: किती रणकंदन झालं पाणी सोडण्यावरून, किती लढे झाले.
2: बरोबर,
3: म्हणजे वैजापूरच्या आमदारांनी, तत्कालीन आमदारांनी सांगितलं की नगर जिल्ह्यांनी जर आमचं पाणी अडवलं तर आम्ही बंदूक घेऊन गोळ्या झाडू. म्हणजे ही पाण्याची परिस्थिती,
2: म्हणजे माणूस मनुष्यानेच हे आव्हान म्हणजे उभं केलंय सगळं. हे
3: हा मनुष्यानेच उभं केलंय. एक तर काय झालं, राजकारणात दूरदृष्टीचा विकास असलेली माणसं जी आहेत ती कमी झाली, आणि अधिकारी सुद्धा ज्या पद्धतीने मांडायला पाहिजे राजकारण्यांपुढं त्या पद्धतीने मांडत नाहीत.
2: बरोबर, त्यामुळे आर्थिक त्यांचं काहीतरी हे,
3: त्यामुळे मग काय झालं, संकुचित विचारानं विकास व्हायला लागला.
2: मला काय घेतातलं असं,
3: म्हणजे नगर शहराचंच उदाहरण देतो की नगर शहरातल्या कापड वादाच्या रुंदीकरणाला त्यावेळी किती विरोध झाला, की विरोध झाला, ज्यांनी ते ठरवलं होतं त्यांना पाडलं, पुढे तुम्हाला करावंच लागलं ना. म्हणजे त्याच वेळेला झालं असतं आणखी तर किती हे झालं,
2: डेव्हलपमेंट
3: झालं असतं. म्हणजे ठीक आहे, नुकसान होतं, लोक राहतात, सरळ लवकर घर खाली करायची मानसिकता नसते, पण त्यातून मार्ग काढता येतो. तुम्ही FSI वाढवून द्या किंवा अन्य हे करा, पण विकास विरोध करू.
2: अजून काय सांगू इच्छिता सर, तुमच्या कुठले वेगवेगळे प्रश्न आतापर्यंत मांडलेले आहेत, काही सांगायचं?
3: माझे अनेक विषय जे आहेत, मी मांडलेले विषय संसदेत चर्चेला गेले.
2: बर,
3: म्हणजे विशेषतः साखर कारखानदारीचे प्रश्न जे आहेत ते अनेकदा चर्चेला गेले,
2: परत
3: विधानसभेत अनेकदा प्रश्न चर्चेला गेले, अनेकदा बाहेरच्या आमदारांनी हे घेतले, त्याचे संदर्भ घेतले,
2: माहिती घेतली.
3: राज्य साखर संघाचे जे कार्यकारी संचालक होते प्रकाश नाईक नवरे, ते सध्या अखिल भारतीय साखर महासंघाचे कार्यकारी संचालक आहेत, त्यांच्याशी माझी साखर कारखान्या निमित्ताने मैत्री झाली. म्हणजे हे जे पत्रकारिता करताना हे जे व्यसन आहे हे माणसं जोडण्याचं व्यसन असलं पाहिजे. माणसं जोडण्याचं व्यसन असलं की माणसं आपोआप व्यक्त होतात. अधिकाऱ्यांशी जर मैत्री केली म्हणजे शत्रुत्व करून काही हाती लागत नाही, पण मैत्री करून अनेक गोष्टी बाहेर पण मिळू शकतात ज्या विकासाला पूरक ठरू शकतात. आपण त्यांना काही सूचना केल्या तर त्या अंमलात आणू शकतात. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला आपल्या माध्यमातून साध्य करता येऊ शकतात. मी आता मगाशी एक विषय निघाला की आपला की पत्रकारितेकडे लोक येतात की नाही किंवा काय. मी कोल्हापूरचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. कोल्हापूरला कोल्हापूर विद्यापीठात पत्रकारिता अभ्यासक्रम चालतो आणि तिथं स्वतंत्र डिपार्टमेंट आहे. गेल्या वर्षाची गोष्ट अशी की कोल्हापूर विद्यापीठातल्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाला एकाही मुलांनी प्रवेश घेतला नाही.
2: अरे वा, बर.
3: एकाही मुलांनी प्रवेश घेतला नाही. काय सांगतोय आपण, म्हणजे किती म्हणजे काय झालंय की गेल्या काही वर्षातल्या म्हणजे एक तर पूर्वी जे आकर्षण होतं एक कशाचं आकर्षण होतं की बाबा एक पेशा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. आता मध्यंतरीच्या काळात पगार चांगले वाढले त्यामुळे लोकांना असं वाटलं की इथं करिअर करण्याची संधी म्हणून पाहिलं जात होतं. कोरोना नंतर असं झालं की वेगवेगळे आयोग पत्रकारांसाठी आले सगळे झाले, पण बहुतांश वृत्तपत्रांनी त्या आयोगाची अंमलबजावणी केली नाही. नीट वेतन मिळत नाही, राबवून घेतात. या मानसिकतेमुळे पत्रकारितेकडे वळण्याची वृत्ती आता कमी झाली आणि लोकांना चमकायची संधी हवी असते. म्हणजे एकतर ते चॅनलवर असेल किंवा वेगवेगळ्या याच्यावर असेल तिकडे लोक जास्त व्हायला लागले. हा एक नवीन मला जो अनुभव आला नव्या पिढीचा.
2: आणि बातमीदारांना जाहिराती मागवण्याची जबाबदारी द्यायला लागली.
3: हा हा तो मी जो मग अशी तुम्ही मला सांगितलं की तुमचं तत्व काय तर ते तत्व होतं की पण आता काय झालं की आता तो किती चांगला बातमीदार आहे याच्यावर निकष नाही ठरत. तो व्यवसाय किती आणतो
2: बरोबर
3: त्याला त्याच्यावर व्हॅल्यू त्याच्यावर त्याची गुणवत्ता ठरत असते, त्याच्यावर त्याचा सन्मान ठरत असतो
2: बरोबर,
3: त्याच्यावर त्याचा संपादक त्याचं मूल्यांकन करतो
2: बरोबर, मालक त्याचं पाठ ठोपतच असतो,
3: मालक त्याची पाठ सोपवतो. ही नवी संस्कृती आलेली
2: त्याच्यामुळे पण मारक ठरतंय. म्हणजे
3: हे वृत्तपत्रांना मारक ठरतंय. म्हणजे काही काळानंतर कदाचित बदल होईल की आपल्याला असं करून चालणार नाही, आपल्या अस्तित्वावर जेव्हा घाला येतो तेव्हा पुन्हा एकदा नव्या जोमाने उभं राहावं लागतं. आणि अशा वेळेला गुणवत्तेची पत्रकारिता ज्यांच्याशी बांधिलकी आहे त्यांच्याशी त्यांची पत्रकारिता आणि प्रश्नाची मुळात समजून घेण्याची या गोष्टीला निश्चित महत्व येणार नाही असं नाही, पण हे सर्कल असतं. सर्कल पूर्ण व्हायला वेळ लागतो आणि कदाचित आपण आता त्या फेजमध्ये
2: जात आहोत, प्रक्रियेतून जात आहोत आपण. बर, अजून काय तुम्ही नवीन पत्रकारांना काय संदेश देऊ इच्छिता?
3: नाही, माझी हे अशी आहे की नावमेद व्हायचं काही कारण नाही. पत्रकारांनी अभ्यास केला पाहिजे. म्हणजे ज्या भागात आपण राहतो किमान जिथं आपण राहतो त्याचा तरी सर्वांगीण अभ्यास केला पाहिजे सगळ्यात अगोदर. मी मंचरच्या एका कार्यशाळेला पत्रकारांना मार्गदर्शन करायला गेलो होतो. मी त्यांना त्यावर्षी म्हणजे एक साधारण 4-5 वर्षापूर्वी विचारलं की बाबा मंचरचे शेतकरी आत्महत्या का करतात, कारण हा वेगळा विषय होता. ते म्हटले नाही माहिती. तर मी म्हटलं की मंचर हा बटाटे उत्पादक प्रदेश आहे आणि बटाट्याला त्यावर्षी 5 रुपये किलो भाव होता आणि पश्चिम बंगाल मंचर आणि उत्तराखंडच्या सगळे शेतकरी आत्महत्या करत होते. त्याचं कारण असं होतं की बटाट्याचा भाव होता आणि मातीमोल भावाने बटाटे विकावे लागले. मग आपण ज्या भागात राहतो त्या भागातल्या पिकांची काय परिस्थिती आहे, त्याला काय भाव आहे, त्याच्यावर प्रक्रिया करणाऱ्यांची काही फसवणूक झाली का. त्यापूर्वी नगर जिल्ह्यातच बटाटे उत्पादनाची करार केली होती अनेक कंपन्यांनी, पेप्सी कोला वगैरे कंपन्यांनी, आणि त्यावेळेला 10 रुपये किलोने आम्ही बटाटे घेऊ असं सांगून करार झाले, पण प्रत्यक्षात बटाटे आल्यावर त्यांनी घेतलेच नाही. म्हणजे पिकवलेला माल शेतकरी काय करणार ना तुम्ही जर घेतला नाही. तर हे जे विषय आहेत त्या लोकांची निगडीत ते आपल्याला माहिती असले पाहिजे. ज्या भागात जो पत्रकार राहतो, आता समजा शेवगाव परिसर आहे, शेवगाव परिसरात कापूस मोठ्या प्रमाणात पिकतो, तिथं बाबा केवळ आपल्या प्रश्न पुरता अभ्यासक्रम उपयोग नाही, तर आता कुठलाही प्रश्न हा जागतिकीकरणाशी जोडला गेलेला आहे.
2: बरोबर.
3: म्हणजे जर भारतीय साखरेला जर भाव मिळवायचा असेल तर त्यावर्षी जगात साखरेचं किती उत्पादन होईल हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे अगोदर. परत आपली साखर किती निर्यात होणार. दुसरा मुद्दा असा की आपले परराष्ट्र धोरण कसं आहे. आपण कांदा निर्यातीचे जे करार केले बांगलादेशाशी वगैरे, त्यानंतर आपण आपले संबंध बिघडल्यामुळे आपण पाठवू शकलो नाही, म्हणजे तो कांदा इथं पडून राहिला बाजारात. हे झालं. हे जे छोटे छोटे गोष्ट आहेत, या ज्या पत्रकारितेच्या आपण ज्या भागात राहतो त्या भागातल्या पत्रकारांनी केवळ आपल्या पुरता नाही तर जगात त्याचा काय परिणाम होईल ते अगोदर अभ्यासलं पाहिजे आणि मग ठरवलं पाहिजे. साधी गोष्ट की गेल्या 15 दिवसापासून भारतात एक चर्चा चालू आहे. ती चर्चा अशी की आपण आतापर्यंत पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करत गेलो, म्हणजे 5% गेला, अगोदर 10 गेलं, 15 गेलं, 20% गेला, आता 20% गेला. आता आपलं पुढचं पर्याय काय, आपण 30 जाणार, 85% जाणार. काही वाहन उत्पादक कंपन्यांनी आता 100% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या पण मार्केटमध्ये आणल्या. तर या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षापासून, काही दिवसांपासून चर्चा अशी चालू आहे की इथेनॉल वापरलं तर वाहनाला गंज चढतो, ऍव्हरेज कमी होतं, मशीनमध्ये बदल करावा लागतो वगैरे, अशा स्वरूपाच्या चर्चा चालू आहेत. परंतु याच्यावर मी 2008 मध्येच लेख लिहिलेले आणि सकाळमध्येच तो छापून आलेला
4: आहे
3: की इथेनॉल हे पाणीविरहित जल असतं, त्याच्यात पाण्याचा संबंधच येत नाही, तर गंजण्याचा संबंध येतो. आणि इथेनॉल हे पेट्रोलपेक्षाही पूरक असतं, त्याची कार्यक्षमता जास्त असते आणि प्रदूषणाला ते एकदम हे असतं. आणि जे सांगतात की बाबा 1 लिटर इथेनॉल बनवण्यासाठी 73 लिटर पाणी लागतं वगैरे, ते सगळं झूट आहे. 3-4 लिटर पाणी लागतं. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पर्यावरणाच्या अभ्यासाच्या दृष्टीने, याच्या अभ्यासाच्या दृष्टीने अभ्यास केला पाहिजे तर आपल्याला मानता येतं. म्हणजे आपण आता ज्वारी किंवा मका, आता हल्ली जगभर मक्यापासून इथेनॉल बनवतात. ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा मी 2008 ला जो लेख लिहिला होता त्याच्यात लिहिलं होतं 2008 मध्ये ब्राझीलमध्ये 11 लाख वाहनं इथेनॉलवर चालत होती. ते इथेनॉल गॅसोल म्हणतात, आपण इथेनॉल म्हणतो, एवढाच फरक. एवढं जग पुढे गेले, अमेरिकेत चालले, मग आपण 85% जर आयात करत असू पेट्रोल, पेट्रोल डिझेल वगैरे सगळं, आणि आयातीवर एवढा मोठा करोडो डॉलरचा खर्च करतो, ते जर आपल्याला वाचवायचं असेल तर आपल्याला पर्यायी इंधनाचे स्रोत शोधले पाहिजेत. तर मग कुठले, तर इथेनॉल. मग ते अनेक याच्यापासून जमत, काड्यापासून बनतं. आता हे जे नवे नवे संशोधन आहे त्याचा आपण सांगणार आहे का लोकांना, जे लोक अशा प्रकारचा हे करतात. शेवटी टोयोटाच्या अध्यक्षांनी सांगितलं की बाबा इथेनॉलमुळे वाहनाला कुठलाही त्रास होत नाही, इंधनाच्या याच्यात कुठलाही इंजिनात कुठलाही बदल करावा लागत नाही, 25

0: आपल्याला आता सामोरं जावं लागलं त्याच्यातून आपण वाचू शकतो बरं बरं बरं बरं बरं. आपल्या समवेत आज भागा वरखेडे होते, चौफेर असं व्यक्तिमत्व, त्यांना आता त्यांच्या बोलण्यातून तुम्हाला ते समजलंच असेल. सर तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात तर धन्यवाद सर.
1: नमस्कार.
2: श्रोते हो, लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत आज आपण ऐकत होता ज्येष्ठ पत्रकार भागा वरखडे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी. मंडळी, आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. चिरंतन गाणी या शो मध्ये मी आरजे कोमल आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आणि मंडळी, आपल्या सर्वांच्या या लाडक्या शो मध्ये आम्ही सादर करत आहोत आपल्या सर्वांचे आवडते स्वरभास्कर सुधीर फडके यांचा जन्मदिवस आणि स्मृती दिनानिमित्त विशेष भाग. यामध्ये आपण ऐकणार आहोत सुधीर फडके यांनी गायलेली काही युगुल गीत. याचे सादरकर्ते आहेत आपल्याच नगरचे श्रीकृष्ण कुलकर्णी. ऐकूयात आजचा हा विशेष भाग.

नमस्कार सिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 56। श्रोते हो, आपल्या मराठी माणसांच्या मनामध्ये काही गाणी अशी काही खोल रुजली गेली आहेत की ती गाणी आपल्या कानी पडली की आपले कान तृप्त होतात, मन शांत होते, ती गाणी आपण परत परत ऐकत राहतो। अशीच काही चिरंतन नॉस्टॅल्जिक गाणी आपल्यासाठी घेऊन येत असतो मी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात। मंडळी, स्वर्गीय गायन, काव्याची समज, शब्दोच्चारांची स्पष्टता आणि संगीताचं सखोल ज्ञान यांचा अपूर्व संगम असलेली अलौकिक प्रतिभा म्हणजे स्वरतीर्थ सुधीर फडके, मराठी संगीत सृष्टीमधील एक आढळ तारा म्हणजे संगीतकार आणि गायक बाबूजी उर्फ सुधीर फडके। त्यांनी मराठी संगीतात अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे। ते गायक तर उत्तम होतेच, पण एक संगीतकार म्हणून देखील त्यांची प्रतिभा कमालीची उच्च कोटीची होती। मित्रांनो, चिरंतन गाणी या कार्यक्रमात आजपासून आपण आस्वाद घेणार आहोत बाबूजी सुधीर फडके यांनी गायलेल्या काही निवडक सुंदर द्वंद्वगीतांचा। आजच्या भागात ऐकूया सुधीर फडके यांच्यासह आशा भोसले यांनी गायलेली काही धुंद मधुर अशी निवडक प्रणय गीतं। अक्षरे केवळ तीनच, बाबूजी, पण सातही सूर त्यात ओतप्रोत भरलेली, प्रत्येक स्वर सच्चा आतून आलेला, त्यांचं प्रत्येक गाणं म्हणजे एक आगळा अनुभव असतो, कारण तिथं प्रतिमेला नाही तर प्रतिभेला महत्व असतं। स्वरतीर्थ सुधीर फडके यांचा जन्म दिनांक 25 जुलै 1919 रोजी कोल्हापूर येथे झाला। त्यांचं मूळ नाव होतं राम रामचंद्र। त्यांचा कुमारवयापासूनच गाण्याकडे ओढा होता। सुधीर फडके यांचे वडील विनायक वामन फडके हे कोल्हापुरातील नामवंत वकील होते। संगीत आणि साहित्यप्रेमी असलेल्या फडके वकिलांच्या घरी ग्रामोफोन रेकॉर्डचा उत्तम संग्रह होता। राम याच तबकड्या नेहमी ऐके आणि त्याच त्याच्या गुरु बनल्या। वयाच्या 7व्या वर्षी वडिलांनी त्यांना गायनाचार्य पंडित वामनराव पाध्ये यांच्याकडे संगीत साधनेसाठी पाठवलं। वयाच्या 11व्या वर्षी पाध्येबुवांनी रामला कोल्हापुरात भरलेल्या गांधर्व महाविद्यालयाच्या परिषदेत गायला लावलं आणि या लहान पोरानं आपल्या गायकीनं साऱ्यांना मंत्रमुग्ध केलं। रसिक हो, सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेल्या प्रणय गीतांच्या आजच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करूया 1961 या वर्षी प्रदर्शित झालेल्या कलंक शोभा या चित्रपटातील कवयित्री शांता शेळके यांच्या एका सुंदर गीतानं। संगीत आहे सुधीर फडके यांचं। चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आहे नायक सूर्यकांत आणि नायिका जयश्री गडकर यांच्यावर। आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे, स्वप्नाहून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे। कवयित्री शांता शेळके यांनी या गीतातील प्रत्येक कडव्यातून प्रेमाचे सौंदर्य, सर्जनशीलता, कृतज्ञता यांची अनुभूती दिली आहे। हे गाणं फक्त एक गीत नाही तर ती एक आत्मीय अनुभूती आहे जी प्रेमाच्या चैतन्याला संपूर्ण उत्कटतेने व्यक्त करते आहे। हे गीत म्हणजे प्रेमाच्या, कृतज्ञतेच्या आणि नव्या अनुभूतीच्या गूढस्पर्शी भावनांचं अत्यंत नाजूक शब्दचित्र आहे। चांदणं ही जणू उन्हात लाजून हास्य करतंय इतकी अवर्णनीय पण झपाटून टाकणारी प्रेमाची अनुभूती आहे या गाण्यात। या गीतात प्रत्येक कडव्याच्या शेवटाला तुझ्यामुळे हा शब्दप्रयोग पुनरावृत्त होत असून तो गाण्याचा आत्मा आहे। या तुझ्यामुळे या शब्दाचा
बाबूजी आणि आशाताई या दोघांचा उच्चार बघा, किती वैविध्यपूर्ण आहे ते। मित्रहो, हे गाणं ऐकताना शब्द नव्हे तर भावना बोलू लागतात। चला तर हे अमर प्रेमगीत अनुभवूया। आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे।

यानंतर ऐकूया नायक विक्रम गोखले आणि नायिका पद्मा चव्हाण यांच्यावर चित्रित केलेलं दिनांक 7 मार्च 1973 रोजी प्रदर्शित झालेल्या अनोळखी या चित्रपटातलं प्रेमाच्या एकांताचं एक धुंद प्रेमगीत. गीतकार जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं हे गीत स्वरबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी, गायला आहे सुधीर फडके यांच्यासह आशा भोसले यांनी. या गीताची सुरुवातच एकांताच्या धुंदीनं होते. धुंद एकांत हा प्रीत आकारली, सहजमी छेडिता तार झंकारली. मनाच्या अंतःकरणात एक कोमल गोड संवेदना उमलते. प्रेमाचं फूल उमलण्याआधी ती एक कळी असते, त्यातून फुलाबरोबर उगवतं भावनांचं नितळ प्रस्फुटन. प्रेमाच्या रोमांचक स्पंदनाने मन गाण्यात गुंतलं जातं. हे गीत प्रेमाच्या स्वप्नरसात भिजलेल्या क्षणांना स्वरांमध्ये ओढून नेतं. जगदीश खेबुडकर यांच्या शब्दातून निसर्ग आणि प्रेमाचा एक अनोखा सुसंवाद निर्माण होतो आणि सुधीर फडके यांच्या संगीतानं ती अनुभूती स्वरांच्या रंगात रंगवली गेली आहे. बासरी सतार यांच्या संवादाच्या मनमोहक लहरींमुळे संपूर्ण गाण्याला धुंद स्वप्नवत अशी भावस्थिती प्राप्त होते. गाण्यात हळुवार प्रेमांची आंदोलनं सतारीच्या साथीने बघा कशा सुरेल गिरक्या घेत आहेत. गाण्याची सुरुवात होते सुरेख बासरीच्या लकेरीने. या लकेरीला फार उंच जाऊ न देता सुरू होणारा सतारीचा नियंत्रित टप्पा खालच्या पट्टीवर येऊन स्थिरावतो आणि गाण्याचा मूड अचूक पकडतो. पुढच्याच क्षणी बासरी आपला पुढचा भाग पूर्ण करते आणि सतार बासरी एक लढीवाळ गिरकी घेत सुरेखपणे समेवर येतात. इथं रिदम सेक्शन म्हणजे फक्त तबला सुरू होतो. या ओपनिंग नंतर पुन्हा एकदा बासरी आणि सतारीचा सुरेख इंटरल्यूड आहे. यातला पहिला भाग बासरीचा आहे आणि दुसरा भाग सतारीच्या ताब्यात आहे. दुसऱ्या कडव्याच्या इंटरल्यूडला मात्र नेमकं उलट केलं आहे. पहिला भाग सतारीचा आहे आणि नंतर बासरीचा. या गीताच्या युगुल गायनामधील आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात कोमलता, विश्वास, संवाद हे सर्व अनुभवता येतो. मित्रांनो, या गीतातील झंकारली या एकाच शब्दाच्या बाबूजी आणि आशाताई यांच्या उच्चारातील वैविध्य बघा किती सुरेख आहे.

मित्रांनो, हे आहे 1960 या वर्षी प्रदर्शित झालेल्या मधुसूदन कालेलकर यांची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन असलेल्या दत्ता कुलकर्णी निर्मित, दत्ता धर्माधिकारी दिग्दर्शित, जयश्री गडकर, सूर्यकांत, नीलम, राजा गोसावी, दामूअण्णा मालवणकर, शरद तळवळकर अभिनीत लग्नाला जातो मी या सामाजिक चित्रपटातील एक सुरेख प्रणय गीत। हे गाणं चित्रित झालं आहे नायिका जयश्री गडकर आणि नायक सूर्यकांत यांच्यावर। हे अतिशय तरल गीत गायलं आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी। गीत मधुसूदन कालेलकर यांचं, संगीत सुधीर फडके यांचं। हे गाणं म्हणजे केवळ एक प्रेमगीत नाही, तर ही एक अंतर्मनात उमलत असणारी रात्र आहे। शब्दांच्या पलीकडची भावना, सुरांच्या छायेत विरघळलेली प्रेमगंधी अनुभूती आहे। रात्रीचा एक नाजूक क्षण, चांदणी रात्र, मंद झुळूक आणि चंदेरी गंध, त्या गंधात कुणीतरी कोणाला तरी आठवतंय मनाच्या खोल तळाशी। ही रात्र फक्त बाहेर नाहीये, तर ती आत मनात उतरलेली आहे। प्रेमी जीवांची प्रीती डोळ्यांनीच व्यक्त होते आहे, शब्दांची गरजच नाही तिथं, नजरेतूनच सगळं हितगुज उमटतंय। ही भावना नाजूक आहे, अबोल आहे, तरल आहे आणि म्हणूनच ती अधिक प्रभावी आहे। मिलनाच्या स्वप्नात मनाचं चित्ताचं कोंदण फुलून येतं, त्या चिंतनात सुद्धा तूच हवा हवासा वाटत राहतो आहेस। चला मंडळी, त्या धुंद चांदण्यात आपणही स्वतःला एक क्षण हरवूया आणि ऐकूया। रात चांदणी गंध चंदनी, आज लोचनी हवास तू।

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्यासह आशा भोसले यांनी गायलेली काही धुंद मधुर निवडक प्रणय गीतं. रसिक हो, आयुष्यात कधी कधी प्रेमाची एखादी भावना हळूच मनात जागते आणि आपल्याला कळतही नाही की ती भावना मनाच्या प्रत्येक कप्प्यात केव्हा अगदी नकळत अलगत पसरली आहे. ते प्रेम हे कधी स्पष्ट बोलून दाखवावं लागतच नाही. यापुढील प्रेमगीत प्रेमाच्या सुरुवातीच्या लहरींच्या त्या क्षणांना व्यक्त करतात जे आयुष्यभर मनाच्या कुपीत जपून ठेवायचे असतात. प्रेमामुळे संपूर्ण अस्तित्वात वसंत फुलांचं प्रस्फुटन होताना दिसतं. प्रेमाच्या या मधुर क्षणांना कवयित्री शांता शेळके यांनी कमालीच्या सूक्ष्मतेने पण अत्यंत प्रभावीपणे शब्दबद्ध केलं आहे आणि संगीतकार सुधीर फडके यांनी त्या शब्दांना दिलेलं संगीत म्हणजे जणू त्या भावना जिवंत होण्याची अनुभूती. चला तर मंडळी, त्या पहिल्या नजरेच्या आठवणीत हरवूया, त्या अनोळखी गूढ ओढीत जिथं कुणी कोणाला कसे जिंकले हेच कोणाला कळत नाहीये. ऐकूया हे अतिशय हळवं आणि मोरपिसाच्या स्पर्शासारखं हलकं, मनाला खोलवर भिडणारं प्रेमगीत. आवाज आशा भोसले आणि सुधीर फडके. संगीत सुधीर फडके. चित्रपट कलंक शोभा. तुला न कळले मला न कळले कसे प्रीतीचे धागे जुळले.

श्रोते हो, काही गाणी आपल्या मनात कायमचं घर करून असतात, ती त्यांच्यातल्या काव्यामुळे, गोड चालीमुळे आणि सुमधुर गायनानं. असंच एक गीत आपल्या सर्वांच्या मनात साठून राहिलं आहे, ते म्हणजे राग यमन या रागात स्वरबद्ध केलेलं 1970 या वर्षी प्रदर्शित झालेल्या राजदत्त दिग्दर्शित, अरुण सरनाईक सुरेखा अनुपमा अभिनीत धाकटी बहीण या चित्रपटातलं हे मधुर असं प्रणय गीत. हे गीत आहे जगदीश खेबूडकर यांच्या शब्दानं धुंद करणारं, सुधीर फडके यांच्या संगीतानं मुख्या भावना जागवणारं, आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या गायनानं कान तृप्त करणारं श्रवणीय गीत. हे गीत प्रेमाच्या कोमलतेचा, नाजुकतेचा आणि गोढतेचा सुंदर आभास देतं. संगीत आणि शब्दांमध्ये सौम्यता आणि मृदुता अशी आहे की गाणं ऐकताना मन एकांतात हरवून जातं. सुधीर फडके यांच्या संगीताने भावनांना अधिक गोडवा दिला आहे, तर आशा भोसले आणि सुधीर फडके यांचे स्वर गीताला जिवंत करतात. बाबूजींच्या आवडत्या यमन रागातलं हे युगुलगीत या गीतातील कळ्या उमलवत जातं आणि फुलांच्या बागेत प्रीती फुलवून अमृत प्राशनाचा, चांदण्यांच्या साक्षीचा बहाणा सुखाच्या उखाण्याच्या रूपानं सादृश्य करतं. या चित्रपटातील नायक अरुण सरनाईक एक गुन्हेगार आहे. नायिका अनुपमा त्याला सुधारण्याची प्रतिज्ञा करते आणि त्याला सुधारून दाखवते. तिच्या या आनंदाच्या भरात ती हे गाणं निसर्गरम्य वातावरणात गाते आहे. व्यसनाच्या गर्तेत बुडालेला आपला प्रियकर पुन्हा मिळाला आहे. त्याच्या जीवनामध्ये नीतीची बाग फुलून आली आहे आणि म्हणून माझ्या जीवनात पुन्हा एकदा सुखाचा उखाणा आला, असं सांगणाऱ्या नायिकेचं ते गूज आहे. या गाण्याच्या निर्मितीची कथा सांगताना गीतकार जगदीश खेबूडकर सांगत, या गाण्याची राग यमन या रागातली चाल त्यांना आधी ऐकवण्यात आली होती आणि चित्रपटातली गाण्याची पार्श्वभूमी सांगून त्यावर गाणं लिहायला सांगितलं. त्यात पहिल्या ओळीत आधी 2 अक्षरं, नंतर 3, नंतर परत 2 आणि शेवटी 3 अक्षरं हवीत. दुसऱ्या ओळीत मात्र 4 2 2 4 असा अक्षरांचा क्रम हवा असल्याचं सांगितलं गेलं. शब्द काव्यात्मक आणि प्रेमळ असावेत आणि गाण्याचं चित्रण निसर्गरम्य वातावरणात होणार आहे असंही सांगितलं गेलं. जाताना दिग्दर्शक राजदत्त म्हणाले, असं गाणं लिहा की श्रोते धुंद झाले पाहिजेत. आणि किमिया बघा खेबूडकरांची, गाण्याचे शब्द तयार झाले. धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना, शब्दरूप आले मुक्या भावनांना.

0: मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या, बाबूजी सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेल्या काही निवडक प्रणय युगुल गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी.
1: मंडळी, चिरंतन गाणी या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या शो मध्ये आम्ही सादर करत आहोत आपल्या सर्वांचे आवडते स्वरभास्कर सुधीर फडके यांचा जन्मदिवस आणि स्मृती दिनानिमित्त विशेष भाग, सुधीर फडके यांनी गायलेली काही युगुल गीत. याचे सादरकर्ते होते आपल्याच नगरचे श्रीकृष्ण कुलकर्णी. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया चिरंतन गाणी या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी डॉक्टर धनश्री मकरंद खरवंडीकर. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मचलती

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आर जे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता, सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.